नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्झ ही मध्यम लहरी वाहिनी तसंच 101.5 मेगाहर्ट्झ या FM वाहिनीसह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आमच्याच्या प्रभातकालीन सभेत मी जान्हवी भागवत आपलं मनपूर्वक स्वागत करते. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 1 भाद्रपद शके 1948 अर्थात 23 ऑगस्ट 2026. 5:58 झाली आहेत. पहिल्या सभेच्या कार्यक्रमांना सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

1143 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 6 वाजता दादा आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदीमधून दिल्या जाणाऱ्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: और औपचारिक मुकाबला खेलेगा। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: अकराशे 43 किलो हर्ट्जवर आकाशवाणीचे हे रत्नागिरी केंद्र आहे। 6:05 झाले आहेत। श्रोतेहो, आता आजचा सुविचार। समाजानं आपली पाठराखण करावी असं वाटत असेल तर आपणही समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे। जो स्वार्थत्यागपूर्वक आणि मनापासून काम करतो त्यालाच जगाकडे सहाय्य मागण्याचा हक्क आहे आणि समाजही तो नाकारत नाही। स्वामी विवेकानंद। श्रोतेहो, आता मंगल प्रभात भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करतोय। कार्यक्रमात सुरुवातीला श्री लक्ष्मी नृसिंह स्तोत्र ऐकूया PB श्रीनिवास यांच्या स्वरात।

श्रोते हो देवकी पंडित यांच्या मुख्य स्वरात संत नामदेव महाराज यांची भक्तिरचना आता आपण ऐकूया. संगीत दिले डॉक्टर नीरज करंदीकर यांनी.

0: काल पुण्यात बोलत होते. विश्वसंवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीतर्फे दिले जाणारे हे पुरस्कार प्रसाद यांच्या हस्ते ज्येष्ठ संपादक श्रीधर लोणी, पत्रकार मयुरेश प्रभुणे आणि अंजली खमितकर यांना प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखा आणि प्रिसिजन फाउंडेशन यांच्या वतीनं दिला जाणारा ज्येष्ठ कवी स्वर्गीय दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक राज्यस्तरीय पुरस्कार नामवंत कवी आणि अभिनेते किशोर कदम म्हणजेच सौमित्र यांना जाहीर झाला आहे. रोख 10,000 रुपये, चांदीचं कमळ आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. उद्या सोलापुरात पुरस्कार सोहळा होईल अशी माहिती साहित्य परिषद जुळे सोलापूरच्या अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांनी दिली. नाशिक जिल्ह्यात लासलगाव इथल्या बाजार समितीमध्ये काल कांदा परिषद आयोजित करण्यात आली होती. कांद्याला प्रति क्विंटल 2,000 रुपये भाव मिळेल अशा पद्धतीनं योजना लागू करावी, नाफेड आणि NCCF मार्फत होणारी कांदा खरेदी बंद करून याची परदेशात विक्री न करता देशांतर्गत बाजारपेठेत विक्री करावी यासह 8 ठराव या परिषदेत मंजूर करण्यात आले. या ठरावांची दखल न घेतल्यास दिल्लीत आंदोलन करण्याचा इशारा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिला. राज्य पोलीस दलात 10 वर्षांची सेवा पूर्ण करून निवृत्त झालेल्या श्वानांना निवृत्तीनंतर देखील पोलीस दलातच ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. या श्वानांना सांभाळणारे कर्मचारी देखील त्यांच्या बरोबरच राहतील. या श्वानांच्या आहाराचा आणि देखभालीचा सर्व खर्च राज्य शासनाचा गृह विभाग करेल. श्वानांनी पोलीस दलासाठी दिलेले योगदान लक्षात घेऊन त्यांची योग्य ती काळजी घेणं ही शासनाची जबाबदारी आहे असं मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. तांत्रिक कामांसाठी पुणे स्थानक परिसरात आज सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत 9 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेससह 6 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी NTS ॲपवर रेल्वेगाड्यांचं अद्ययावत वेळापत्रक तपासण्याचं आवाहन मध्य रेल्वे प्रशासनानं केलं आहे. श्री क्षेत्र औसा इथल्या श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थानचे पीठाधिपती सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांच्या पत्नी लीलाबाई ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांचं काल हैदराबाद इथल्या त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. त्या 85 वर्षांच्या होत्या. आज दुपारी औसा इथं पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला दुहेरीतलं भारताचं आव्हान काल संपुष्टात आलं. त्रिसा ज्वाली आणि गायत्री गोपीचंद या जोडीला उपांत्य फेरीत चीनच्या अग्रमानांकित लिव शेंगशू आणि तान निंग या जोडीकडून 21-18, 13-21, 8-21 असा पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे त्यांना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ गट महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम लढत आज पिंपरीत होणार आहे. झारखंड आणि हरियाणा यांच्यात जेतेपदासाठी सामना होईल. काल झालेल्या उपांत्य फेरीत हॉकी झारखंडनं हॉकी मध्य प्रदेशचा शूटआउटमध्ये 2-1 असा पराभव केला. हवामान. आज कोकण आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नशामुक्ती अभियानात सैनिक म्हणून लढण्याचं मुख्यमंत्र्यांचं युवा पिढीला आवाहन. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पुण्यात छात्रों की गूंज कार्यक्रमातून युवा पिढीशी संवाद. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात युवा की आवाज कार्यक्रमात वंदे मातरमचा जयघोष. 100वं साहित्य संमेलन पुढील शतकाच्या साहित्यिक वाटचालीचा पाया घालणारं ठरावं. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचं प्रतिपादन. आणि 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ गट महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत आज झारखंड आणि हरियाणा यांच्यात अंतिम लढत. आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .47.47 अर्थात 1143 kHz ही मध्यम लहरी वाहिनी तसंच 101.5 MHz या FM वाहिनीसह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 7:20 आणि 20 सेकंद झाले आहेत.

श्रोतेहो, रविवारी 23 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळच्या कार्यक्रमात ऐका श्रावण सखी ग्रुपने सादर केलेला मंगळागौरीच्या पारंपरिक गाण्यांचा कार्यक्रम।

आज 23 ऑगस्ट, श्रोते हो आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य विंदा करंदीकर यांचा आज जन्मदिवस आहे. 23 ऑगस्ट 1918 रोजी त्यांचा जन्म झाला. संत साहित्याचे गाढे अभ्यासक शंकर दामोदर पेंडसे यांचा आज स्मृती दिन आहे. श्रोते हो, 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा केला जातो. 23 ऑगस्ट 2023 रोजी इस्रोच्या चंद्रयान 3 या मोहिमेतील विक्रम लँडरनं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे सॉफ्ट लँडिंग केलं. या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ हा दिवस घोषित केला गेला आहे. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकले आजचे काही दिनविशेष.

0: श्रोतेहो, रविवार दिनांक 23 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता युवावाणी या कार्यक्रमात ट्रेकर आकाश पालकर याची मीरा खालगावकर हिने घेतलेली मुलाखत.
1: कुठलाही एक थ्रिलिंग असा एक्सपिरियन्स या जर्नीमधला, जे 2016 पासून तुझी सुरू झाली, तर असा एक एक्सपिरियन्स आम्हाला ऐकायला आवडेल.
2: सर्वात महत्त्वाचा थ्रिलिंग एक्सपिरियन्स म्हणजे माउंट युनोम. कारण ज्या वेळेला आम्ही समिट अटेम्प्ट चालू केला कॅम्प 1 पासून, ज्या वेळेला समिटवरती आम्ही रात्री 1:30 वाजता सुरुवात केली क्लाइम्ब करण्यासाठी, आणि साधारण आम्ही सकाळी 8 वाजता समिटला पोहोचलो.
0: तेव्हा नक्की ऐका 23 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता युवावाणी हा कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर एकाच वेळी.
3: आकाशवाणीचे हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर 7:25 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.
4: सात वाजून 25 मिनिटं होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
5: अभिजात मराठी आपली मराठी.
6: अभिजात मराठी
7: आपली मराठी.
6: अभिजात मराठी

श्रोते हो नमस्कार।

0: नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मराठी भाषा ही अटकेपार मराठा साम्राज्यात व्यापार उदीम आणि देवाणघेवाणीची भाषा होती. कुठलीही भाषा अर्थार्जनासाठी उपयोगी असते तेव्हा तिचं महत्त्व अधिकच वाढतं. मराठी विश्वकोशाच्या खंडात मराठीतूनच अनेक बाबींची माहिती उपलब्ध होते हे आपण मागील भागात ऐकलं आहे. आजच्या या कार्यक्रमात मराठी विश्वकोशाचा उपयोग स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कशाप्रकारे होतो हे जाणून घेऊया. यासाठी आपल्याकडे डॉक्टर जगतानंद भटकर, विद्याव्यासंगी सहाय्यक, वाई जिल्हा सातारा, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ या कार्यालयातून आलेले आहेत. सर, आपलं अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात हार्दिक स्वागत.
1: सर्वांना नमस्कार.
0: सर, मराठी विश्वकोश आणि स्पर्धा परीक्षा याचा संबंध कसा बघावा, म्हणजे मुलांना याचा उपयोग कसा होतो अभ्यास करताना, याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा.
1: मराठी विश्वकोश हा सर्वसामान्य वाचक, विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी, संशोधक, अभ्यासक यांच्यासाठीचा मूलभूत संशोधनाचा विषय आहे, संहिता आहेत. शासनाकडून जे कोश किंवा जे काही ग्रंथस्वरूप कार्य केलं जातं ते मुख्यतः स्पर्धा परीक्षा डोळ्यासमोर ठेवून केलं जात नाही. त्या कामाचं अंगता स्वतः एक स्वरूप असतं. मराठी विश्वकोशाचं जे एकूण लेखन स्वरूप आहे ते मानवी मनाला स्पर्श करतील असे सगळे विषय त्याच्यामध्ये आहेत. अग्नि विज्ञान तंत्रज्ञानातले सुद्धा आणि मानवीय विद्येतले सुद्धा, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, त्यामुळे हे सगळ्या विषयांचं मूलभूत संशोधन करून लेखन केलं असल्यामुळे हे स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी अगदी उपयुक्त आहे. आणि त्या उपयुक्ततेच्या मागे गोष्ट अशी आहे की हे त्या त्या तज्ज्ञांकडून लिहिलेलं आहे, त्या त्या अधिग्राह्य संदर्भ ग्रंथातून लिहिलेलं आहे, त्यामुळे स्पर्धा परीक्षांच्या ज्या सर्व पातळी आहेत त्या सर्व पातळ्यांवरती या मराठी विश्वकोशाचा विद्यार्थ्यांसाठी उपयोग होऊ शकतो.
0: सर, बरेचसे विद्यार्थी हे मार्गदर्शक पुस्तकं, इंटरनेट, यूट्यूब किंवा त्यांच्या नोट्स असतील, काही क्लासेस असतील, असे अनेक मार्ग म्हणजे उपयोगी असतात त्यांना आणि त्याचा ते वापर करत असतात. मग विश्वकोशाची अशी वेगळी गरज काय आहे?
1: आज माहितीची कमतरता नाही आहे. आज तुम्ही ज्या पद्धतीची सगळे माध्यमं सांगितली त्या सगळ्या माध्यमांमध्ये माहिती प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे, परंतु त्या माहिती ची अधिग्राह्यता काय आहे, त्या माहितीची विश्वसनीयता काय आहे, ती माहिती आली आहे कुठल्या संदर्भाने, हे विषय महत्त्वाचे आहेत. विश्वकोशामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर ही सगळी माहिती मी आधी सांगितल्याप्रमाणे जी तज्ज्ञ लेखन आहे, त्याचं समीक्षण आहे, त्याची संपादकीय प्रक्रिया आहे, या सगळ्या प्रक्रियेमधून ही माहिती वाचकांसमोर प्रकाशनात आलेली आहे. दुसरी गोष्ट, आमच्याकडे विश्वकोशामध्ये साधारणतः प्राथमिक संदर्भाची 80,000 पुस्तकांची लायब्ररी आहे. प्रत्येक विषयावरचे जे प्राथमिक संदर्भ ग्रंथ आहेत ते आता त्या ग्रंथांच्या आधारे मराठी विश्वकोशांमधल्या माहितीचं, नोंदींचं लेखन केलं जातं. त्यामुळे आजच्या ज्ञानाच्या या प्रस्फुटामध्ये जी माहिती विद्यार्थ्यांसमोर प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे त्यातून नेमकी माहिती आपण कुठली घ्यावी आणि कुठल्या माहितीवर विश्वास ठेवून त्याचा नीट अभ्यास करावा हा विषय आहे. तो जो हा प्रश्न आहे, हा प्रश्न मराठी विश्वकोश सोडवण्यास मदत करते. मराठी विश्वकोशामध्ये प्रकाशित झालेली माहिती ही विश्वसनीय आहे, विश्वसनीय संदर्भांच्या आधारे निर्माण केलेली आहे आणि तज्ज्ञ लेखकांकडून आलेली आहे, त्यामुळे आजच्या या काळात तिची उपयुक्तता या पद्धतीची आहे.
0: सर, विश्वासार्हता ह्या महत्वाचा मुद्दा इथे येतो असं तुम्ही म्हणताय, तर विश्वकोशाचा उपयोग करताना मग कोणकोणत्या पातळीपासून त्याचा उपयोग करता येईल असं उदाहरण देऊन सांगा जरा.
1: सातारा जिल्हा पोलीस भरती अशी एक पोलीस भरतीची प्रक्रिया आमच्या परिसरात चाललेली होती. तर आम्ही जेव्हा संपादक म्हणून बाहेर फिरतो तेव्हा आमच्या चटकन काही गोष्टी लक्षात येतात. एका पुस्तक विक्रेत्याकडे सातारा जिल्हा माहिती असं पुस्तक छोटंसं आम्ही बघितलं आणि त्या पुस्तक उघडून बघितल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की ही मराठी विश्वकोशामध्ये प्रकाशित झालेली सातारा जिल्हा अशी नोंद आहे. काही संचालकांनी, स्पर्धा परीक्षकाच्या मार्गदर्शकांनी ते आहे तशी माहिती घेऊन त्याचं पुस्तक केलं आणि ते विद्यार्थ्यांना विकलं आणि मी त्यांना विचारलं की याची विक्री होते का, तर ते म्हणाले प्रचंड प्रमाणात होते. मराठी विश्वकोशाची जी पोहोच आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत आहे, परंतु ती अधिक वाढावी. त्या विद्यार्थ्यांना हे माहीत झालं पाहिजे की मराठी विश्वकोशामध्ये या पद्धतीची माहिती असते. म्हणजे काय तर सातारा जिल्हा पोलीस भरती ही स्थानिक पातळीवरची परीक्षा आहे. याशिवायही महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे आणि केंद्रीय लोकसेवा

0: आहे. याशिवायही अनेक अर्थशास्त्रांच्या किंवा भूवैज्ञानिकांच्या वैज्ञानिकांच्या परीक्षा असतात. या सगळ्या परीक्षांसाठी मराठी विश्वकोशाची उपयुक्तता आहे. मराठी भाषेमध्ये विज्ञानविषयक लेखन फार कमी झालेलं आहे इतर संदर्भग्रंथांच्या दृष्टीने, परंतु ते मराठी विश्वकोशात झालेलं आहे. भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, भूशास्त्र हे जे काही विषय आहेत या विषयांच्या परीक्षा केंद्रीय पातळीवर होतात, तर त्या विषयांसाठी उपयुक्त मराठी माध्यमाचं जे आपल्याला एक भाषिक संसाधन म्हणतो ते मराठी विश्वकोशात उपलब्ध आहे. त्यामुळे या तीनही ज्या पातळ्या आहेत या पातळ्यांवरती मराठी विश्वकोशाचा वापर विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने करता येईल असा मला विश्वास आहे.
1: सगळीच माहिती विश्वकोशामध्ये मुलांना तर उपलब्ध होतच असेल आणि त्याचा त्यांनी वापर करावा. मग यासाठी विश्वकोश लोकांपर्यंत पोहोचला आहे असं आपल्याला वाटतं का, म्हणजे या स्पर्धा परीक्षेच्या?
0: मराठी विश्वकोश हा गेल्या 6 ते 7 वर्षापासून संकेतस्थळांवरती प्रत्येकाला उपलब्ध आहे आणि तो गुगलच्या माध्यमातून आपल्याला शोधता येतो, उपलब्ध होतो. विद्यार्थ्यांचा जो अभ्यास आहे, त्यांचे जे अभ्यासक्रम आहेत, त्यांच्या अभ्यासक्रमाचे जे घटक आहेत, त्या घटकांचा शोध त्यांनी जर मराठी विश्वकोशाच्या दृष्टीने घेतला तर त्यांना हे संकेतस्थळावर मोफत सगळी सामग्री उपलब्ध आहे. शिवाय महाराष्ट्र शासनाचे जी विक्री केंद्र आहेत त्या विक्री केंद्रांवरती मराठी विश्वकोशाचे खंड उपलब्ध आहेत. अगदी माफक किमतीमध्ये ते खंड उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जर ठरवलं तर आपला अभ्यासक्रमामध्ये जे घटक आहेत त्या घटकांमधली जी माहिती आहे ती आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने परिभाषायुक्त, अधिक सहसंदर्भ करायची असेल तर त्यांना या पद्धतीनं ते उपयुक्त ठरू शकते.
1: खूपच छान. सर, MPSC किंवा UPSC परीक्षा जेव्हा मुलं देतात तर मुख्य परीक्षेतील उत्तर लेखनासाठी त्यांना विश्वकोशाचा उपयोग कसा होतो?
0: हा माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा एक प्रश्न आहे. आपण चर्चा करतोय ती माहितीची करतोय की विश्वकोशामध्ये ही माहिती आहे का. एखाद्या प्रश्नाच्या उत्तरात एखादा व्यक्ती आहे, एखादी संस्था आहे, एखादं शहर आहे तर हे एक उत्तर मिळेल. परंतु अलीकडे जे परीक्षा आहेत त्या परीक्षांचं स्वरूप हे दीर्घोत्तरी प्रश्नांच्या उत्तराच्या संदर्भातून पुढे जातं. निबंधात्मक स्वरूपाचे ते प्रश्न असतात आणि विद्यार्थ्यांचा कस तिथे लागतो की त्यांना ज्या पद्धतीचं उत्तर लेखन करायचं आहे, मग त्या उत्तर लेखनाचं स्वरूप काय आहे. तर मराठी विश्वकोशाचं लेखन आपण आधी फक्त सांगतोय की सहसंदर्भ झालाय, पण त्या विश्वकोशाच्या लेखनाचं स्वरूप सुद्धा एक आहे. म्हणजे उत्तर लिहिताना किंवा ती नोंद लिहिताना आम्ही जो एक आराखडा तिथे बाळगतो तो असा की त्याची त्या शीर्षकाची व्याख्येयता काय आहे, प्रारंभिक स्वरूप काय आहे, त्याची व्युत्पत्ती काय आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यातले जे सगळे घटक असतील, म्हणजे कालानुक्रम असेल, त्याच्यावर वेगळ्या पद्धतीचे संशोधन असतील, याचा एक क्रम आम्ही मांडतो त्या नोंदीमध्ये. आणि शब्दसंख्येला कमीत कमी शब्दसंख्येमध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचा आशय आणि विशेषतः आपलं जे काही म्हणणं आहे ते त्या कमी शब्दात चांगल्या पद्धतीने मांडता येवं असा आमचा त्या मराठी विश्वकोशाच्या लेखनाचा प्रकार आहे. तर विद्यार्थ्यांनी आपल्या निबंधात्मक किंवा दीर्घोत्तरी प्रश्नांच्या स्वरूपामध्ये जर मराठी विश्वकोशाच्या या लेखन पद्धतीचा अभ्यास केला तर त्यांना ही गोष्ट फार उपयुक्त ठरेल. म्हणजे उतारांची मांडणी कशी असली पाहिजे, आपण त्या शीर्षकाचा शेवट कसा केला पाहिजे, आपल्याला जे म्हणणं मांडायचं आहे उत्तरामध्ये ते आपण कुठल्या दिशेनं मांडावं म्हणजे त्या परीक्षकाच्या लक्षात येईल, हे मुद्दे विश्वकोशांच्या वाचनातून विद्यार्थ्यांना लक्षात येऊ शकतात.
1: हां, म्हणजे सर्वंकष माहिती अगदी तयार मिळते. एखाद्या विषयाची सगळीच माहिती आणि ती कशी मांडावी किंवा एकापाठोपाठ कसं येतंय हे सगळं त्यांना त्या विश्वकोशाच्या माहितीत मिळू शकतं. सर, आता ह्या विश्वकोशीय नोंदींचा आराखडा विद्यार्थी आपल्या उत्तरासाठी प्रत्यक्षात कसा वापरू शकतो याविषयी जरा सांगा.
0: हा, ही स्पर्धा परीक्षा आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ती कष्टाची आणि मेहनतीची बाब आहे.
1: बरोबर.
0: त्याच पद्धतीने मला हे सांगायचं असं आहे की मराठी विश्वकोशामध्ये आपण आधीही खूपदा चर्चा केली आहे की प्रचंड प्रमाणात लेखन झालेलं आहे, प्रचंड विषयांवरती लेखन झालेलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपला अभ्यासक्रम आधी त्यांचा निश्चित व्हावा, तो त्यांनी अभ्यासक्रम पाहिल्यानंतर त्या अभ्यासक्रमात कोणकोणते घटक आलेले आहेत आणि त्या घटकांवरती अभ्यास करताना आपण म्हणजे असं म्हणता येईल की बाहेर ज्याला आपण व्यावसायिक स्पर्धा परीक्षांची पुस्तकं विद्यार्थी सहज विकत घेतात त्यांनी घ्यावी न घ्यावी हा मुद्दा नाही आहे. मुद्दा असा आहे की स्पर्धा परीक्षांसाठी असणारा अभ्यासक्रम आणि त्यांच्यावर त्यांना मिळालेली पुस्तकं याच्यामध्ये काही विश्वसनीयतेचं तारतम्य आहे का, त्याला संदर्भांची खोली आहे का, हे जर त्यांना जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी मराठी विश्वकोशाच्या

0: नोंदी वाचल्या पाहिजे. त्या नोंदींची मांडणी काय हे तर मी आधी सांगितलं आहे, परंतु त्या मांडणीला जी काही सहसंदर्भता आहे ती आपल्या जवळच्या पुस्तकांमध्ये आहे का, की आपण कशा पद्धतीची उत्तरं लिहिणार आहोत याचा पडताळा त्यांनी सातत्याने केला पाहिजे. आणि फार छोटी गोष्ट आहे, मराठी विश्वकोश हा सर्व विषय संग्राहक आहे, त्यामुळे तो पूर्ण वापरण्याची गरज नाही. तुम्ही तुमचा अभ्यासक्रम आणि आपल्या अभ्यासक्रमाशी निगडीत असणारा विषय आणि त्या विषयावर आलेल्या नोंदी ह्या तुम्हाला सहजपणे विश्वकोशात पाहता येऊ शकतात.
1: सर, मराठी माध्यमातून आता परीक्षा काही विद्यार्थी देतात UPSC च्या देखील, तर मग त्यांना विश्वकोशाचं महत्त्व विशेष असं काय जाणवत असेल?
0: माझ्या दृष्टीनं हा सुद्धा बऱ्याचदा मागे राहिलेला विषय आहे की मराठी माध्यमातून परीक्षा देत असताना आपल्याला भाषेचा वापर किती चांगल्या समर्पक पद्धतीने करता येईल. अनेकदा मी माझ्या अनुभवात असं आहे की विद्यार्थ्यांच्या ह्या अडचणी असतात की आम्हाला मराठीचं लेखन करत असताना उपयुक्त परिभाषा सापडत नाहीत, त्या पद्धतीचं लेखन नसतं. जसं की आता आपण जर UPSC सारख्या परीक्षेचा विचार केला तर त्याच्यामध्ये जे विषय घटक आहेत ते विज्ञानाशी, अर्थशास्त्रांशी अशा विषयांशी निगडीत असतात, तर त्या विषयाची मराठी परिभाषेत लेखन फारसं आढळत नाही. विशेषतः मराठी विश्वकोशाने मात्र मराठी परिभाषेतून लेखन केलेलं आहे. परीक्षकांना, पुढच्या परीक्षा घेणाऱ्या व्यवस्थेला मराठी माध्यमातून हा विद्यार्थी लिहितोय परंतु हा मराठी परिभाषेसह लिहितो, व्यवस्थित लिहितो, हे लक्ष देण्यासाठी मराठी विश्वकोशाच्या परिभाषेचा फार मोठा उपयोग या मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यांना होऊ शकतो. आपण मराठी विश्वकोशाची स्पर्धा परीक्षांसाठीची उपयुक्तता यावर बोलतो आहोत. विद्यार्थ्यांना मी जे सांगतोय त्या पद्धतीनं अभ्यासक्रम आणि विश्वकोशातली माहिती याची पडताळणी करण्यासाठी मराठी विश्वकोशाच्या स्वतंत्र 2 वेबसाईट आहेत. एक मराठी विश्वकोशाची जी प्रथमावृत्ती आहे त्या प्रथमावृत्तीची वेबसाईट विश्वकोश-मराठी.महाराष्ट्र.gov.in अशी आहे. संकेतस्थळ मराठी विश्वकोशाचं आहे ते मराठी विश्वकोश.महाराष्ट्र.गव्हर्नमेंट.in अशा पद्धतीनं आहेत. तर या 2 संकेतस्थळावर मराठी विश्वकोशाची सगळी सामग्री, सगळे जे 20 खंडांची संहिता आहे आणि शिवाय आम्ही अलीकडच्या काळामध्ये ज्या अद्ययावत केलेल्या नोंदी आहेत त्या नोंदी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत.
1: मराठी विश्वकोश आणि स्पर्धा परीक्षा यांचा संबंध आम्हाला उलगडून दाखवला, त्याचं महत्त्व सांगितलं, याबद्दल आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यासाठी आम्ही आपल्याला ईमेल उपलब्ध करून दिलेला आहे, aplimarathi210@gmail.com, aplimarathi210@gmail.com या ईमेलवर आपण आमच्याशी नक्की संपर्क साधा. आम्ही आपल्या अपेक्षा, उत्तर यांची वाट पाहत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. वासंती काळे तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: अभिजात मराठी,
4: आपली मराठी.
3: अभिजात मराठी.

0: aquí.
1: Aquí, aquí.
0: Aquí ya, mar aquí.
1: Aquí.
2: अभिजात मराठी, आपली मराठी. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेला हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून, अर्थात 1143 किलोहर्ट्झवरून. श्रोतेहो, 7:40 झाली आहेत. आता भावधारा, भावगीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करतो आहे. ऐकूया अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीत दिलं आहे अशोक पत्की यांनी.

श्रोतेहो, भावधारा भावगीतांच्या कार्यक्रमाचं प्रसारण सुरू आहे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता आशा भोसले यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत ऐकूया. संगीतकार आहेत अनिल अरुण.

0: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
1: कारण आम्हाला ठाऊक आहे
0: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
1: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
0: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
1: वारणा पनीर.
0: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
2: श्रोते हो, भावधारा या कार्यक्रमात शेवटी ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेली कवी बी यांची गीतरचना, संगीतकार वसंत प्रभू.

आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक. वंदे मातरमच्या ऐतिहासिक वारशाचा सन्मान करण्याबाबतचा ठराव मंजूर. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पुण्यात छात्रों की गूंज कार्यक्रमातून युवा पिढीशी संवाद. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आजपासून रशियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर. विशाखापट्टणम इथं आज ब्रिक्स क्रीडा मंत्र्यांच्या बैठकीचं आयोजन. आणि भारत श्रीलंकेदरम्यान दुसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून कोलंबोमध्ये. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली इथल्या भारतीय जनता पार्टीच्या मुख्यालयात काल पक्षाच्या नवनियुक्त राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीदरम्यान भाजपनं वंदे मातरमच्या ऐतिहासिक वारशाचा सन्मान आणि संरक्षण करण्याबाबत एक ठरावही मंजूर केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काल युवा की आवाज हा उपक्रम मोठ्या उत्साहात झाला. देश

भावना सतत जागृत ठेवण्यासाठी युवकांची शक्ती महत्वाची असल्याचं प्रतिपादन केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी केलं. राष्ट्राभिमान आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी वंदे मातरम कृती समितीच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. संसदेनं वंदे मातरम गीत गाण्यासंदर्भात कायदा केला आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीनं वंदे मातरम गीताचा आदर करावा असंही मोहोळ यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात वंदे मातरमचं सामूहिक गायन करण्यात आलं. भारतीय महिला ही या देशाची सर्वात मोठी शक्ती आहे, त्यांना नियंत्रणात ठेवणारं हिंदुस्थान आपल्याला नको आहे, असं प्रतिपादन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल पुण्यात केलं. छात्रों की गूंज या कार्यक्रमातून त्यांनी युवा पिढीशी आणि प्रामुख्यानं विद्यार्थिनींशी संवाद साधला. आपल्या समाजात प्रत्येक क्षेत्रात वेगळं काम करून दाखवणाऱ्या प्रतिभावान महिला आहेत, मात्र या महिलांना कायम पिंजऱ्यात बंदिस्त ठेवणाऱ्या मानसिकतेविरोधात आपल्याला लढायचं आहे, असं गांधी म्हणाले. अहिंसा आणि शांतता ही भारताची संस्कृती आहे आणि अहिंसेच्या या मूल्याला भारताचा कमकुवतपणा समजण्याची चूक कोणीही करू नये, असं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केलं आहे. ते काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. देशाची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि प्रतिष्ठा यांचं रक्षण करणं हे सरकारचं सर्वोच्च कर्तव्य आहे, असंही सिंग यांनी नमूद केलं. जैन धर्म हा भारताच्या संस्कृती आणि सभ्यतेचा गौरव असून सरकारनं जैन परंपरा आणि वारशाच्या संवर्धनाला प्राधान्य दिलं आहे, असंही त्यांनी सांगितलं. केंद्रीय रसायन आणि खत मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी काल खरीप आणि आगामी रब्बी हंगामासाठीच्या तयारीचा आढावा घेतला. नवी दिल्लीत झालेल्या या बैठकीला खत विभागाचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांना खताचा अखंड पुरवठा आणि वेळेवर उपलब्धता सुनिश्चित करण्याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य आहे, असं नड्डा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. गोरखा समाजाच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी माजी बीएसएफ संचालक आणि राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार पंकज सिंग यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत पश्चिम बंगालमध्ये सुकना इथं काल एक बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर शहा यांनी याबाबत घोषणा केली. या बैठकीत गोरखा नेत्यांनी विविध मुद्दे मांडले. दार्जिलिंग हिल्स, तराई आणि दुआरसाठी घटनात्मक चौकटीत तोडगा काढण्यावर नेत्यांचं एकमत झालं. याचवेळी शहा यांनी सिलीगुडी कॉरिडॉरच्या सुरक्षेचा आढावा घेतला. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुयेंदु अधिकारी, पश्चिम बंगालचे वरिष्ठ अधिकारी तसंच केंद्रीय सुरक्षा दलांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून रशियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात ते व्यापार, अर्थव्यवस्था, विज्ञान, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक सहकार्याबाबतच्या भारत रशिया आंतर सरकारी आयोगाच्या 27व्या सत्राचं सहअध्यक्षपद भूषवतील. तसंच या दौऱ्यादरम्यान डॉ जयशंकर रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांची भेट घेऊन प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय करतील. बलुचिस्तानच्या मस्तुंग जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्य दलांनी नागरिकांवर केलेल्या ड्रोन हल्ल्याचा बलुच यकजयती कमिटी या मानवाधिकार संघटनेनं तीव्र निषेध केला आहे. हा हल्ला म्हणजे पाकिस्तान सरकार पुरस्कृत दहशतवाद असल्याचं बलुच यकजयती कमिटीनं म्हटलं आहे. मस्तुंग जिल्ह्यातील एका फळबागेवर शुक्रवारी केलेल्या ड्रोन हल्ल्यात 4 कामगारांचा जागीच मृत्यू झाला आणि 3 जण जखमी झाले. या हल्ल्यापूर्वी बलुचिस्तानच्या सुराब जिल्ह्यातही पाकिस्तानी हवाई दलानं निवासी वस्त्यांवर हल्ला केला होता. यात 30 हून अधिक नागरिक मारले गेले आणि अनेक जण जखमी झाले होते. पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील परिस्थिती सातत्यानं बिघडत चालली आहे. या प्रकरणाची दखल घेऊन हस्तक्षेप करावा असं आवाहन 70 हून अधिक ब्रिटिश खासदारांनी केलं आहे. याबाबत या खासदारांनी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांना पत्र लिहिलं आहे. या भागात मानवाधिकारांचं उल्लंघन होत असून पाकिस्तानी सैन्याच्या क्रूर कारवाईत शेकडो लोक मारले गेले आहेत, अनेक जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानी सैन्याकडून होणारी हिंसा आणि रक्तपात थांबवावा आणि सामान्य नागरिकांच्या जीवितांचं रक्षण करण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. भारतानं जगाची औषधशाळा ही आपली ओळख मागे टाकून संशोधन, नवोपक्रम आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या जोरावर जगाची प्रयोगशाळा म्हणून उदयास आलं पाहिजे, असं मत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी व्यक्त केलं आहे. त्या काल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद इथं IMA हेल्थकेअर समिटमध्ये बोलत होत्या. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर सुरक्षित, जबाबदार आणि मानवकेंद्रित असला पाहिजे, तसंच रुग्णांच्या गोपनीयतेसाठी मजबूत सुरक्षा उपाययोजना असाव्यात, असंही त्या म्हणाल्या. पनामाचा ध्वज असलेलं मालवाहू

0: जहाज काल बंगालच्या उपसागरात बुडालं. एम व्ही ओशन विनर नावाच्या या जहाजावर 24 खलाशी होते. त्यापैकी 20 जण चीनचे, 3 म्यानमारचे आणि 1 जण बांगलादेशचा होता. ओडिशातील 72,000 मेट्रिक टन लोहखनिज वाहून नेणारं हे जहाज सिंगापूरच्या दिशेनं जात होतं. 20 ऑगस्ट रोजी रात्री हे जहाज पारादीप किनाऱ्यावरून निघालं होतं. भारतीय तटरक्षक दल आणि नौदलानं बचाव कार्य सुरू केलं असून आतापर्यंत दोघांना वाचवण्यात आलं आहे. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथं आज ब्रिक्स क्रीडा मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. क्रीडा क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं होणाऱ्या या बैठकीत ब्रिक्सच्या सर्व 11 सदस्य देशांचे मंत्री आणि शिष्टमंडळाचे प्रमुख एकत्र येणार आहेत. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवतील, तर युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे देखील यात सहभागी होतील. ब्रिक्स क्रीडा संयुक्त घोषणापत्राच्या स्वीकृतीनं या बैठकीची सांगता होईल. भारत आणि श्रीलंका यांच्यातला दुसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून कोलंबो इथं रंगणार असून दोन्ही संघ विजयासाठी मैदानात उतरतील. 2 सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकला आहे. मागील 3 पैकी 2 मालिका गमावल्यानंतर सध्याच्या कसोटी विश्वचषकातील आपलं स्थान मजबूत करण्यासाठी भारताला सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. बांगलादेशचा मॅके इथं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत पराभव झाल्यास भारताला अव्वल 3 संघांच्या जवळ जाण्याची संधी मिळणार आहे. ओडिशातल्या भुवनेश्वरमधील कलिंगा मैदानावर काल झालेल्या वर्ल्ड अॅथलेटिक्स सिल्व्हर लेवल कॉन्टिनेंटल टूरमध्ये भारतीय खेळाडू रोहित यादव यानं बालाफेकमध्ये तर मुरली श्रीशंकर यानं लांब उडी क्रीडा प्रकारात विजय मिळवला. महिलांच्या लांब उडी स्पर्धेत आसी सोजननं 6.71 मीटरची विजयी कामगिरी नोंदवली. अभिनय राजराजन हिनं महिलांच्या 100 मीटर शर्यतीत 11.34 सेकंदांच्या वेळेसह विजय मिळवला. महिलांच्या थाळीफेक स्पर्धेत भारताच्या सीमा कालीरामना हिनं 4th स्थान मिळवलं. ज्योती याराजी हिनं महिलांच्या 100 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत 3rd स्थान पटकावलं. तसंच अन्नू राणीनं महिलांच्या भालाफेक स्पर्धेत 3rd स्थान मिळवलं. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज छत्तीसगड आणि ओडिशामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उत्तर प्रदेश, झारखंड, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि विदर्भातही आज मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक. वंदे मातरमच्या ऐतिहासिक वारशाचा सन्मान करण्याबाबतचा ठराव मंजूर. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पुण्यात छात्रों की गुंज कार्यक्रमातून युवा पिढीशी संवाद. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून रशियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर. विशाखापट्टणम इथं आज ब्रिक्स क्रीडा मंत्र्यांच्या बैठकीचं आयोजन आणि भारत श्रीलंकेदरम्यान दुसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून कोलंबोमध्ये. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्जवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 8:40 आणि 9 सेकंद झाले आहेत. श्रोते हो, आता कार्यक्रम प्रसारित होतोय अवतीभवती. या कार्यक्रमात रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा आपण ऐकणार आहोत. संकलन आणि निवेदन अनघा मगदूम. सादर करते विवेक वानखडे.
2: साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभवती. निवेदिका अनघा मगदूम. सादर करते विवेक वानखडे.
3: नमस्कार श्रोते हो, अवतीभवती या कार्यक्रमात मी अनघा योगेश मगदूम आपलं मनापासून स्वागत करते. गेल्या आठवड्यात आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात घडलेल्या घडामोडींचा साप्ताहिक आढावा आता घेऊया. सुरुवातीला ऐकूया ठळक घडामोडी. शासकीय योजनांची कामं गतीनं करा, कामातील ढिलाई खपवून घेतली जाणार नाही. महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या सूचना. रत्नागिरीत घेतली मॅरेथॉन बैठक. माती वाचवा पाणी जपा. जलसंधारण दिनानिमित्त रत्नागिरीत महावॉकेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद. चिपळूणच्या वाशिष्ठी नदीकाठी थरारक घटना. 10 वर्षाच्या चिमुरडीचे अद्भुत धाडस. मगरीच्या तोंडातून वाचवला आई जीव. अखेर आंबा घाटातून एसटी बस वाहतूक झाली सुरू. रत्नागिरी पोलिसांचे ऑपरेशन टेप फॉर सेफ. भाटे पावस मार्गावरील अपघात रोखण्यासाठी पोलीस अधीक्षकांकडून रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील 12 कर्तव्य दक्ष अधिकारी आणि अंमलदारांना अतिउत्कृष्ट सेवा पदक आणि उत्कृष्ट सेवा पदक सन्मान बहाल. महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचे सुधारित वेळापत्रक जारी. अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबर 2026 रोजी होणार प्रसिद्ध. रत्नागिरी जिल्ह्यात हत्तीरोग

0: शोध मोहीम सुरू, नागरिकांनी तपासणी करून घेण्याचं जिल्हा प्रशासनाचं आवाहन. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेवर विशेष गाड्यांची घोषणा. 2 एक्सप्रेसला कायमस्वरूपी अतिरिक्त डबे. रत्नागिरीमध्ये विविध मंदिरांमध्ये हरिनाम सप्ताहाला प्रारंभ, तर खेड शहरात दुर्मिळी बाबूपीठ वायपर चा वावर. महात्मा फुले नगरात विषारी चापडा सापाचं रेस्क्यू. आता ऐकूया सविस्तर वृत्तांत. रत्नागिरीत गृह, महसूल, ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली मॅरेथॉन बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी विविध शासकीय योजनांचा सविस्तर आढावा घेतला. शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत वेगानं पोहोचलाच पाहिजे, कामातील ढिलाई आणि उदासीनता अधिकाऱ्यांनी झटकावी, अशा सूचना राज्यमंत्री योगेश कदम यांनी केल्या. यावेळी बोलताना राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले,
1: तहसीलदार स्तरावरती, प्रांताधिकारी स्तरावरती अनेक वर्ष काही केसेस ह्या प्रलंबित राहतात. एकेका केसेसची सुनावणी 4-5 वेळा तारखा दिल्या जातात आणि केसेसच्या प्रलंबित राहतात, त्यामुळे लाभार्थीची त्यांची पिळवणूक होते. या बाबतीतल्या या केसेसची पेंडन्सी ही लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना, शक्यतो जास्तीत जास्त 2 सुनावणीमध्ये आपण हा विषय संपवले पाहिजे. ह्या सगळ्या केसेस पेंडन्सी या पूर्ण कराव्यात. सर्वसामान्य नागरिकांची सर्वात जास्त पिळवणूक कुठे होत असेल तर ती मंडळ अधिकारी आणि तलाठी स्तरावरती होत, आणि म्हणून रत्नागिरी जिल्ह्यामधील मंडळ अधिकाऱ्यांचं जेवढं दप्तर आहे हे दप्तर क्रॉस व्हेरिफिकेशनच्या द्वारे आम्ही आता तपासायला आम्ही सुरुवात करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये देखील आपण हे राबवण्या बाबतीमध्ये कळवलेलं आहे की खाणी ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या त्या ठिकाणी नियमितरित्या ईटीएस मोजणी झाली पाहिजे. जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत मनरेगामध्ये कमीत कमी कामं कशी होतील असा प्रयत्न केला जातो. त्याला अनेक कारण आहेत, परंतु ही उदासीनता चालणार नाही, आम्ही खपून घेणार नाही असे निर्देश मी आज दिलेले आहेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये असलेली शौचालय ही अत्यंत वाईट स्थितीमध्ये आहेत, ते शौचालयांची बांधकामं झाली पाहिजेत. अन्ननागरी पुरवठा विभागामध्ये गोडाऊनमध्ये अनेक वेळा आम्ही पाहतोय की रास्त दुकानदारांपर्यंत जे काही धान्य यायचं आहे, अजूनही आज 21 आलेली असताना देखील अजूनही काही दुकानांमध्ये धान्य पोहोचलेलं नाही, तर लाभार्थ्यांपर्यंत ते पोहोचणार कधी? ही अजिबात दिरंगाई चालणार नाही. अंत्योदय यादी असू द्यात किंवा नसू द्यात, परंतु धान्य त्या दुकानदारांपर्यंत वेळेत पोहोचलं पाहिजे, जे शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत वेळेत गेलं पाहिजे.
0: घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना मोफत 5 ब्रास वाळू वाटपात झालेल्या दिरंगाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत दगड खाणींची ईटीएस मोजणी तत्परतेने पूर्ण करणे आणि रस्त्यांवरील अतिक्रमण तात्काळ काढण्याच्या सूचना राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिल्या. यावेळी ते म्हणाले,
1: घरकुलांची बांधकामं चालू असताना त्यांना 5 ब्रास जी मोफत वाळू उपलब्ध करून द्यायची आहे, त्या बाबतीतली अंमलबजावणी ही समाधानकारक नाही, तर त्याची अंमलबजावणी ही जिल्ह्यामध्ये अग्रेसरपणे झाली पाहिजे. त्याकरता आवश्यक असल्यास जे काही शासन स्तरावरनं काही निर्णय बदलायची आवश्यकता असेल किंवा नवीन निर्णय घ्यायची आवश्यकता असेल तर ती देखील आमची तयारी आहे, परंतु त्या बाबतीतली अधिकाऱ्यांची उदासीनता नक्कीच त्या बाबतीमध्ये मी नाराजी व्यक्त केली. तसे मी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देऊन ही 5 ब्रास मोफत वाळू ही घरकुलासाठी लाभार्थ्यांना उपलब्ध करून द्या असं सुद्धा मी केलेले आहेत.
0: याशिवाय लखपती दिदी, विकसित भारत, आवास आणि आरोग्य योजनांचा आढावा घेत निधी अभावी प्रलंबित कामांची यादी सादर करण्यास त्यांनी सांगितले. या प्रसंगी SIR मोहिमेत उल्लेखनीय काम करणारे अधिकारी कर्मचाऱ्यांचा राज्यमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या बैठकीला जिल्हाधिकारी मनोज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकररावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आणि जलसंधारण दिनाचं औचित्य साधून रत्नागिरी शहरात भव्य महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर उत्साहात पार पडली. पाण्याचा प्रत्येक थेंब जपूया, दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवूया असा संकल्प करत आयोजित केलेल्या या 3 किलोमीटरच्या पदयात्रेत विद्यार्थी, नागरिक आणि सामाजिक संस्थांचे हजारो प्रतिनिधी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. शुक्रवारी सकाळी ऐतिहासिक जयस्तंभ चौकात प्रशिक्षक सानिका चव्हाण यांच्या झुंबा वॉर्मअपने उपक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर उपस्थितांनी जल आणि मृद संवर्धनासाठी भूजल पुनर्भरणात सक्रिय योगदान देण्याची सामूहिक शपथ घेतली. नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, अप्पर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड आणि मृद आणि जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय साहूत्रे यांनी या वॉकेथॉनला हिरवा झेंडा दाखवून पदयात्रेला प्रारंभ केला. ही महावॉकेथॉन जयस्तंभ चौक ते माळनाका आणि पुन्हा जयस्तंभ चौक अशा मार्गाने रत्नागिरी शहरात काढण्यात आली. यामध्ये विद्यार्थी, NSS, NCC कॅडेट्स, क्लब, रोटरी क्लबचे पदाधिकारी तसंच शासकीय अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. सांगतेनंतर सहभागी विद्यार्थ्यांना मेडल, प्रशस्तीपत्रक आणि सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आलं. चिपळूण तालुक्यातून एक अंगावर काटा आणणारी आणि तितकीच कौतुकास्पद घटना समोर आली आहे. तालुक्यातील वालोपे गणेशवाडी येथे वाशिष्ठी नदीकाठी कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका महिलेवर अजस्त्र मगिरीने जीवघेणा हल्ला केला, मात्र तिच्या अवघ्या 10 मुलीनं दाखवलेल्या अफाट धाडसामुळे मातेचा जीव वाचलाय. संध्याकाळी 6 सुमारास नंदिनी भूपेंद्र पवार आपली 10 मुलगी स्वर्णी हिच्यासह नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्याचवेळी पाण्यात दबा धरून बसलेल्या अजस्त्र मगरीनं

0: अचानक नंदिनी यांच्यावर झडप घातली आणि त्यांचा पाय जबड्यात पकडून त्यांना खोल पाण्यात ओढू लागली. या भयानक प्रसंगातही न घाबरता 10 वर्षांच्या स्वर्णीनं प्रसंगावधान दाखवलं आणि थेट आईचा हात पकडून संपूर्ण ताकदीनिशी तिला पाण्याबाहेर खेचत मगरीच्या जबड्यातून तिची सुटका केली. या हल्ल्यात जखमी झालेल्या नंदिनी पवार यांच्यावर कामथे रुग्णालयात उपचार करण्यात आले. ही घडलेली घटना सांगताना चिमुकली स्वर्णी पवार म्हणाली,
1: स्वर्णी भूपेंद्र पवार, आईने जो दगड पकडलेला ना, ज्यातन दगड पकडलेला तो हात खेचत होते मी. मगरीने मम्मीला सोडलं ना, तेव्हा मग मम्मी आणि मी वरती आलो. मग सगळ्या माणसांना बोलवली, तेव्हा कामत्यातल्या हॉस्पिटलमध्ये गेलेला.
0: रत्नागिरी नागपूर महामार्गावरील आंबा घाटातील ओझरे खिंडीत रस्ता खचल्यामुळे 31 जुलै पासून अवजड वाहनं आणि 9 ऑगस्ट पासून बंद असलेली एसटी बस वाहतूक अखेर पूर्ववत सुरू करण्यात आली. रस्त्याची पाहणी केल्यानंतर देवरुख आगारातून बस सोडण्यात आल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय. सुरक्षेचा उपाय म्हणून खचलेल्या भागात वाहनं अत्यंत सावकाश चालवण्याचे निर्देश देण्यात आले. तसंच या मार्गावर एसटी प्रशासनाचं विशेष पथक तैनात करण्यात आलं असून परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे. या खचलेल्या भागाची लांजा राजापूर साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनोज जिंदल आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड प्रत्यक्ष पाहणी केली होती. रत्नागिरी पोलीस दलाच्या ऑपरेशन टेप फॉर सेफ अंतर्गत भाटे पावस रोडवरील अपघातांच्या घटना रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी यांनी सदर रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणी दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना अपघात प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना सुचवण्यात आल्या. सदर उपाययोजनांची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक बगाटे यांनी दिले आहेत. स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयामार्फत दिला जाणारा प्रतिष्ठित अतिउत्कृष्ट सेवा पदक आणि उत्कृष्ट सेवा पदक सन्मान रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील 12 कर्तव्यदक्ष अधिकारी आणि अंमलदारांना जाहीर झाला. त्यांच्या दीर्घकालीन निष्कलंक आणि गुणवत्तापूर्ण सेवेची दखल घेऊन हा गौरव करण्यात आला. यात अतिउत्कृष्ट सेवा पदक मिळवणाऱ्यांमध्ये लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, मुख्यालयातील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक काशीनाथ गुरव, लांजाचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय साळवी, जिल्हा विशेष शाखेच्या महिला पोलीस हवालदार निशा केळकर, मुख्यालयातील महिला पोलीस हवालदार वैदेही कदम, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस हवालदार महेश गुरव आणि लांजा पोलीस हवालदार आशिष शेलार या 8 जणांचा समावेश आहे. तर राजापूरचे पोलीस निरीक्षक अमित यादव, चिपळूणचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार विजय आंबेकर आणि जिल्हा विशेष शाखेचे पोलीस हवालदार अमोल गमरे या चौघांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले. या सर्व पदक प्राप्त पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचा स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र पोलीस दलात 15 वर्षांचे उल्लेखनीय निष्कलंक आणि आदर्श सेवा बजावणारे रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अविनाश आनंदराव पाटील यांना स्वातंत्र्य दिन 2026 औचित्यानं उत्कृष्ट सेवा पदक देऊन गौरवण्यात आलं. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. आपल्या संपूर्ण सेवा काळात कोणताही दोषारोप नसलेला पूर्णतः निष्कलंक सेवा अभिलेख राखणाऱ्या पाटील यांना आतापर्यंत 231 बक्षिसं, पोलीस महासंचालकांचे प्रशंसापत्र आणि 12 इतर प्रशंसापत्र मिळाली आहेत. त्यांनी गुहागर, मुरबाड, कल्याण तालुका, कुळगाव, नेरळ, कुपवाड एमआयडीसी आणि मुंबई गुन्हे शाखेत विविध पदांवर काम करताना खून, दरोडा, सायबर गुन्हे, अंमली पदार्थ विरोधी कारवाई आणि फसवणुकीचे गंभीर गुन्हे उघडकीस आणले. तसंच रत्नागिरी अँटी करप्शन ब्युरो अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये त्यांनी महसूल, पोलीस, जिल्हा परिषद, बांधकाम, वैद्यकीय अशा विविध विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तब्बल 14 यशस्वी सापळा कारवाया केल्या. भारत निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचे अर्थात स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR सुधारित वेळापत्रक जाहीर केलंय. गृहभेटींद्वारे गणना प्रपत्र भरून घेण्याचा कार्यक्रम 17 ऑगस्ट 2026 रोजी समाप्त झाला असून त्यानंतर या कार्यक्रमाअंतर्गत मतदान केंद्रांचं सुसूत्रीकरण आणि प्रारूप मतदार याद्या तयार करण्यासंबंधीची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्याच्या उद्देशानं वेळापत्रकात सुधारणा करण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार मतदान केंद्रांचं सुसूत्रीकरण आणि पुनर्रचना 24 ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत ज्या नागरिकांची नावं प्रारूप मतदार यादीत समाविष्ट झालेली नसतील असे नागरिक, तसंच 1 ऑक्टोबर 2026 या दिनांकास किंवा यापूर्वी ज्या मतदारांच्या वयाची 18 वर्ष पूर्ण करणारे नवमतदार आपलं नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाईन पद्धतीनं अर्ज क्रमांक 6 सादर करू शकतात. 31 ऑगस्ट ते 29 ऑक्टोबर 2026 या कालावधीत नोटिसांबाबतची कार्यवाही तसंच प्राप्त दावे आणि हरकती निकालात काढण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे. तर अंतिम

0: मतदार यादी 4 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. रत्नागिरी जिल्ह्यात माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाअंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं 16 ते 31 ऑगस्ट 2026 कालावधीत हत्तीरोग शोध मोहीम राबवली जाते. या मोहिमेत जिल्ह्यातील संशयित बाधित रुग्ण तसंच अंडवृद्धीच्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांना योग्य उपचार आणि आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाते. सन 2026 मध्ये आतापर्यंत जिल्ह्यात संकलित केलेल्या 10,444 रक्त नमुन्यांपैकी 10,374 नमुन्यांची तपासणी पूर्ण झाली असून त्यामध्ये 83 नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. हा दर 0.80% इतका आहे. तालुकाहनिहाय तपासणीमध्ये मंडणगड मध्ये 4, दापोलीमध्ये 25, केडमध्ये 12, गुहागर मध्ये 6, चिपळूणमध्ये 22, रत्नागिरीमध्ये 8 आणि लांजा तालुक्यामध्ये 6 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर संगमेश्वर आणि राजापूर तालुक्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. याबाबतची माहिती देताना जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर संतोष यादव म्हणाले,
1: अतिरोग मोहीम आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये राबवतोय. याच्यामध्ये आपण रात्रीचं रक्त नमुने घेतोय, म्हणजे नाईट ब्लड सॅम्पल म्हणतात, कारण आपल्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये हत्तीरोगाचे पेशंट सापडले. त्याच्यानंतर आपण एक मोहीम केली की त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बाहेरून येणाऱ्या बाहेर परराज्यातील लोकांचे आपण रक्त नमुने घेतले. त्याच्यामध्ये आपल्याला 89 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले. त्याच्यानंतर आता ही शासनानं स्थानिक सर्व लोकांचं रक्त नमुने घेऊन त्याच्यात कुठे मलेरियाचं इन्फेक्शन आहे का हे बघण्यासाठी ही आपण मोहीम चालू केलेली आहे आणि ती 31 तारखेपर्यंत चालू राहणार आहे. मध्ये लोकांनी आरोग्य केंद्रातून येणारे जे आमचे कर्मचारी आहेत त्याच्यामध्ये MPW, ANM हे आपल्याकडे येतील आणि आपल्याला सांगतील की आम्ही रात्री रक्त नमुने घेण्यासाठी येणार आहोत, तरी आम्हाला सहकार्य करा, कारण फायलेरियाचा फायलर चीट आहेत हे रात्री जेव्हा पेशंट झोपतो किंवा आपण झोपतो तेव्हा रात्री रक्तामध्ये येतात, दिवसा ते रक्तामध्ये येत नाहीत. त्याच्यामुळे जेव्हा पेशंट जेवून झोपतो 1 तासाभरानंतर ते रक्तामध्ये येतात आणि त्यावेळी जर आपण ही स्लाइड घेतली तर त्याच्यामध्ये ते फायलेरियाचे जंतू आहेत का हे समजतात आणि मग निदान झालं तर लवकर उपचार होऊन त्याच्यामध्ये येणारी जी डिसॅबिलिटी आहे ती आपण वाचवू शकतो, म्हणजे एखाद्या रुग्णाचं आयुष्य पूर्ण आपण वाचवू शकतो. कारण त्याच्यामध्ये झालेली जी डिसॅबिलिटी आहे फायलेरिया ती आयुष्यभर भरून निघत नाही कुठल्याच ट्रीटमेंटनं. त्याच्यामुळे आम्ही जनजागृती करतोय, त्याला सगळ्या लोकांनी आम्हाला मदत करावी.
0: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यास आणि संशोधनासाठी 22वे मरणोत्तर देहदान नुकतंच संपन्न झालं. मूळचे लिमियेवाडी कर्ला रत्नागिरी येथील रहिवासी आणि भारतीय संरक्षण दलातील माजी सैनिक कैलासवासी अनंत नरहर गोखले वय 78 यांचं गुरुवारी 20 ऑगस्ट 2026 रोजी अल्पशा आजारानं निधन झालं. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या इच्छेनुसार हे मरणोत्तर देहदान करण्यात आलं. संरक्षण दलात देशसेवा बजावलेल्या कैलासवासी अनंत गोखले त्यांच्या पार्थिवाचा उपयोग भावी डॉक्टरांच्या अभ्यासासाठी आणि वैद्यकीय संशोधनासाठी व्हावा या उदात्त हेतून कुटुंबियांनी हा निर्णय घेतला. 20 ऑगस्ट रोजी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पार्थिव सुपूर्त करण्यात आलं. यावेळी कैलासवासी गोखले यांची कन्या रुपाली लिमये, जावई मंदार लिमये तसंच राजीव लिमये, मिताली भिडे, दिनेश आगाशे, शिरीष सोहनी आणि मित्रपरिवार उपस्थित होता. गणेशोत्सवातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनानं विशेष फेऱ्यांची घोषणा केली असून 2 एक्सप्रेस गाड्यांमध्ये कायमस्वरूपी अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतलाय. मडगाव नागपूर विशेष ही गाडी मडगावहून 8, 15 आणि 22 सप्टेंबरला रात्री 7 वाजता सुटेल तर परतीची गाडी 9, 16 आणि 23 सप्टेंबरला धावेल. या 19 डब्याच्या गाडीला सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली, वैभववाडी, राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा आदी प्रमुख स्थानकांमध्ये थांबे देण्यात आले. 18 सप्टेंबरच्या प्रवासासाठी 3 AC मध्ये 95 आणि स्लीपर मध्ये 322 अशा एकूण 417 जागा उपलब्ध असून प्रवाशांनी वेळेत आरक्षण करण्याचं आवाहन करण्यात आलंय. मडगाव लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष ही गाडी 13, 20 आणि 27 सप्टेंबरला तर LTTहून 14, 21 आणि 28 सप्टेंबरला धावेल. 19 डब्यांच्या या गाडीला सिंधुदुर्ग, कणकवली, राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल आणि ठाणे स्थानकावर थांबे असतील. अजमेर एर्नाकुलम मरुसागर एक्सप्रेसला स्लीपरचा एक अतिरिक्त डबा कायमस्वरूपी जोडण्यात आला असून ही रचना अजमेरहून 23 ऑक्टोबर तर एर्नाकुलमहून 25 ऑक्टोबर 2026 पासून लागू होईल. हैदराबाद वास्को द गामा एक्सप्रेसमध्ये 3rd AC आणि स्लीपरचा प्रत्येकी 1 अतिरिक्त डबा जोडल्याने या गाडीची डब्यांची संख्या 11 वरून 12 झाली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनानं हे पाऊल उचललं असून प्रवाशांनी वेळापत्रक तपासून वेळेत आरक्षण करून प्रवासाचं नियोजन करावं असं आवाहन कोकण रेल्वेतर्फे करण्यात आलंय. पवित्र श्रावण मासानिमित्त रत्नागिरी परिसरातील विविध मंदिरांमध्ये अखंड नामसप्ताहाला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये रत्नागिरी शहरातील श्री काशी विश्वेश्वर

0: महाबळेश्वर मंदिरात पवित्र श्रावणानिमित्त अखंड नामसप्ताहास प्रारंभ झाला असून षोडशोपचार महापूजा रुद्राभिषेक त्रिकाल आरती आणि सुश्राव्य भजन कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं आहे. याची माहिती आपल्याला देत आहेत ग्रामस्थ दीपक सुर्वे.
1: नमस्कार. श्रावण मासातील देवाचा नामसप्ताह अगदी सुरू झालेला आहे आणि आपण सर्व भाविकांच्या वतीने सगळ्या भक्तगणांच्या वतीने आपण हा श्रावण मासातला दिवस आपण साजरा करणार आहे. माझी एक विनंती आहे सर्वांना की आपण सर्व भाविकाने या कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्त पाठिंबा देऊन सगळ्यांचं सहकार्य भक्तिभावाने आपण या ठिकाणी येऊन या देवदर्शनाचा लाभ घ्यावा, तीर्थप्रसाद लाभ घ्यावा आणि हे चार सोमवार असेच मासामध्ये चांगल्या प्रकारे योग्य प्रकारे नियोजन करून या ठिकाणी देवाचा सगळा कार्यक्रम साकार होणार आहे. सत्यनारायणची महापूजा शेवटच्या सोमवारी होणार आहे. तिसऱ्या सोमवारी देवाचा नामसप्ताह उठल्यानंतर तिसऱ्या सोमवारी सुद्धा अनेक प्रकारची भजनं असाच कार्यक्रम साजरा होणार आहे आणि दुसऱ्या सोमवारी देवाचा सप्ताह नामसप्ताह आपण उठवला जातो सर्वांच्या साक्षी.
0: रत्नागिरी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात विविध मंदिरांमध्ये नामसप्ताह आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून जिल्ह्यातील वातावरण धार्मिक झालं आहे. खेडमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील महात्मा फुले नगर परिसरात मानवी वस्तीजवळ दुर्मिळ आणि विषारी बांबू पीठ वायपर अर्थात चापडा जातीचा साप आढळून आला. साप दिसताच नागरिकांनी तत्काळ वन्यजीव रक्षकांना माहिती दिली. माहिती मिळताच वन्यजीव रक्षक सर्वेश पवार, रोहन खेडेकर, ओमकार चिखले आणि नगरसेवक यश खेडेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. सापाला सुरक्षितपणे रेस्क्यू करून त्याच्या नैसर्गिक अधिवासात त्याला मुक्त करण्यात आलं. हा साप प्रामुख्यानं घनदाट जंगल, बांबूची बेटं, झुडपं आणि ओलसर भागात आढळतो. हा निशाचरणी शांत स्वभावाचा असला तरी धोका जाणवल्यास दंश करू शकतो. त्याचे विष हेमोटॉक्सिक स्वरूपाचे असल्याने दंश झाल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. मानवी वस्तीत हा दुर्मिळ साप आढळल्याने खेड शहरातील सर्व मित्रांमध्येही आश्चर्य व्यक्त होत आहे. नागरिकांनी साप आढळल्यास त्याला हात न लावता तात्काळ वन्यजीव रक्षक किंवा सर्पमित्रांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पर्जन्यमानाचा 1 जून 2026 पासूनचा आढावा घेतला तर 22 ऑगस्ट 2026 या कालावधीपर्यंत एकूण सरासरी 2331 मिलीमीटर म्हणजेच वार्षिक सरासरीच्या 69.29% पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत जिल्ह्यात 3004.75 मिलीमीटर म्हणजेच तब्बल 89.31% पाऊस झाला होता. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत खेड तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच 2903.84 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून हे प्रमाण 82.71% इतकं आहे. अद्यापही पावसामध्ये अनियमितता असल्याने पाऊस आपली सरासरी यंदा पूर्ण करणार का असा प्रश्न आता रत्नागिरीकरांना पडला आहे. श्रोते हो, या होत्या रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या सप्ताहामध्ये घडलेल्या घडामोडी. अशाच घडामोडींसह पुन्हा भेटूया पुढच्या अवतीभोवती कार्यक्रमात. तोपर्यंत अनघा योगेश मगदुम हिला निरोप द्या. नमस्कार.
2: साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती. निवेदिका अनघा मगदुम. सादर करते विवेक वानखडे.
3: श्रोते हो, हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून, अर्थात 1143 किलोहर्ट्झवरून 9 वाजलेत. लख लख चंदेरी यामध्ये हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करतो आहे. ऐकूया अरिजित सिंग आणि अंतरा मित्रा यांनी गायलेलं मनोद यादव यांचं गीत. संगीतकार प्रीतम आणि चित्रपट आहे अझर.

0: श्रोते हो, अरिजित सिंग यांनी गायलेलं सनम रे या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं मिथुन यांचं.
1: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खा.

0: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी,
1: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह।
2: बुद्धू, नवी कार जिंकण्याची संधी? वाव, बाबांना सरप्राईज देईन। फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत।
3: थांब बुद्धू।
2: काय? अशा पॉपअप्स पासून सावध राहा, स्कॅमर्स पर्सनल डिटेल्सचा चुकीचा उपयोग करू शकतात।
3: तुला कळलं ना, रिलॅक्स।
2: पण कार जिंकले असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता।
4: आरबीआय सांगते आहे, स्मार्ट बना,
2: कूल रहा।
5: श्रोते हो, लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। कार्यक्रमात आता मिथुन आणि दिलीप दीपाली यांच्या आवाजातलं की अँड का या चित्रपटातलं गीत ऐकूया। सईद कादरी यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली आहे मिथुन यांनी।

0: एक चांगलं आहे, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
1: कारण आम्हाला ठाऊक आहे
0: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
1: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
0: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
1: वारणा पनीर.
0: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
2: श्रोते हो, रविवारी 23 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळच्या कार्यक्रमात ऐका श्रावण सखी ग्रुपने सादर केलेला मंगळागौरीच्या पारंपरिक गाण्यांचा कार्यक्रम.

0: बोलूया.
1: तेव्हा नक्की ऐका 23 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातल्या आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून.
2: श्रोते हो, आता ऐकूया अलका याज्ञिक आणि अरिजित सिंग यांनी गायलेलं इरशाद कामिल यांचं गीत. संगीतकार ए आर रहमान आणि चित्रपट आहे तमाशा.

श्रोते हो, सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं वजीर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. विधू विनोद चोप्रा यांच्या या गीतरचनेला संगीत दिलं होतं शंतनू मोहित्रा यांनी. याबरोबरच लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.

0: 11 किलोहर्ट्ज वर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 9:30 वाजतात. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
1: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
2: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.

0: दमदार लोकांसाठी कसदार दूध वारणा दूध।
1: अरे क्या कुछ दिखाई नहीं दे रहा?
2: क्या है ये?
3: अरे पिक्चर क्लियर नहीं है।
4: अरे पर्दा ही मेला है।
1: अरे कुछ आता है कि नहीं?
5: सच है भैया, सुपर निर्मा से मिले सुपर सफेदी।
6: श्रोते हो, बाल जगत हा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करतोय। श्रावण धारा यामध्ये आपण ऐकणार आहात निवेदन आणि मार्गदर्शन प्राजक्ता लेले जोगळेकर, निर्मिती सहाय्य वंदना मुसळे आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे।
7: आपल्या नटखट छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम बाल जगत।
8: नमस्कार नमस्कार बाल दोस्तानो, बाल जगत या कार्यक्रमात मी वंदना मुसळे आपलं मनपूर्वक स्वागत करते। दोस्तानो, श्रावण म्हणजे आईने मुलांसाठी केलेली जीवतीची पूजा, शुक्रवारी मुलांचं केलेलं पूर्णाचं औक्षण। श्रावण म्हणजे बहीण भावाच्या प्रेमाची राखी, आपल्या घरासाठी सर्वांच्या आनंदासाठी केलेली देवीची पूजा, माहेरची येणारी आठवण म्हणून आई वहिनीकडे झालेलं सवाष्ण भोजन आणि मैत्रिणींबरोबर सजलेली मंगळागौर। खरंच प्रत्येक नात्याला जपणारा असा हा श्रावण, अनेक रंगांची उधळण करत येणारा हा श्रावण। श्रावण म्हणजे हिरवा ऋतू, या सजलेल्या निसर्गाच्या बरोबरीने सजायचे हे दिवस। बालदोस्तानो, आजच्या बालजगतमध्ये आपण रंगून जाणार आहोत श्रावण धारांमध्ये। या कार्यक्रमासाठी निवेदन आणि मार्गदर्शन आहे प्राजक्ता लेले जोगळेकर यांचं, निवेदन लेखन ॲडव्होकेट सुखिता भावे यांचं। यामध्ये सहभागी कलाकार आहेत हर्षा चव्हाण, मनवा जोशी, स्पृहा भावे, अनुश्री जोशी आणि मनस्वी चौगुले। त्यांना हार्मोनियम साथ केली आहे मनवा जोशी हिने, तर तबला साथ केली आहे अथर्व घाणेकर यांनी।
9: बालदोस्तानो, आपल्या सहा ऋतूतील एक ऋतू म्हणजे वर्षा ऋतू। उन्हाने त्रस्त झालेले प्राणी मात्र

आणि सृष्टी पावसाच्या आगमनाने आनंदित होते आणि या वर्षा ऋतूत येतो तो सगळ्यांचा लाडका श्रावण महिना. श्रावण महिना म्हणजे आनंद आणि उत्साह. श्रावण म्हणजे ओली माती. श्रावण म्हणजे भिजली धरती. श्रावण म्हणजे पाऊसधारा, हिरवी झाडे, मोर पिसारा. अशा या श्रावणाचं वर्णन करणारं एक खूप सुंदर गाणं आपल्यासमोर आता सादर करते आमची छोटीशी हर्षा. हसरा नाचरा जरासा लाजरा सुंदर असा जिरा श्रावण आला.

पाऊस आला की बळीराजा आनंदून जातो आणि कामाला लागतो. नांगरणी, पेरणी, लावणी अशी कामं केली जातात. पेरलेल्या बी बियाणे यांना लाल काळ्या मातीच्या कुशीतून अलगद कोंब फुटतो आणि म्हणता म्हणता धरती एक हिरवागार शालू पांघरते. श्रम करून दमलेला बळीराजा देखील मग आनंदाचे उत्सव साजरे करतो. तर हा जो सगळ्यांचा श्रावण महिना आहे की नाही, त्याची सुरुवात होते ती पंचमीपासून. नागपंचमी हा त्यातला पहिला सण. नागपंचमीच्या दिवशी वारुळावर जाऊन स्त्रिया नागोबाची पूजा करतात. नाग हा निसर्गाचं रक्षण करणार आहे म्हणून घरोघरी सुद्धा त्याची पूजा केली जाते. तर अशा ह्या सगळ्या सुवासिनी बायका एकत्र येऊन काय बरं म्हणतात.

नागपंचमीनंतर या श्रावणात पुढे येते ती नारळी पौर्णिमा. मी डोलकर दर्याचा राजा म्हणत लाटांवर स्वार होणारा धनी सुखरूप घरी परत येऊ दे म्हणून कोळी बांधव आणि सगळेच जण त्या अथांग सागरापुढे नतमस्तक होऊन त्याला नारळ अर्पण करतात. एक प्रकारे निसर्गाचा सन्मान करणारी ही प्रथा आहे आणि नारळी पौर्णिमा हा अर्थातच मगाशी म्हटलं तसं आपल्या कोळी बांधवांचा सण. तर हर्षा आपल्यासमोर सादर करते यापुढचं गाणं सन आयलाय गो नारळी पुनवेचा.

भाऊ बहिणीचं तसं जन्मापासून रक्ताचं नातं. कृष्ण द्रौपदीसारखं हे नातं चिरंतर अतूट प्रेमाचं राहावं यासाठी रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते. बहीण भावाच्या प्रेमाचा, मायेचा, वात्सल्याचा हा सण. आता हे छोटेसे दादाताई एकमेकांबरोबर चिडवाचिडवी करतात, राग रुसवे होतात, पण ते सगळं संपून शेवटी पुन्हा एकत्र होतात असा हा गोड क्षण म्हणजेच बहिणीने भावाला राखी बांधायचा क्षण. आता या भावा बहिणीच्या प्रेमाचं, त्यांच्या नात्याचं वर्णन करणारं एक गाणं आपण ऐकूया मनस्वीकडून. तुझ्या गळ्या माझ्या गळ्या गुंफू मोत्यांच्या माळा.

यात श्रावण महिन्यात येते ती महिला वर्गासाठी अतिशय जिव्हाळ्याची असणारी ती मंगळागौर. श्रावणातल्या प्रत्येक मंगळवारी सुवासिनी बायका ही मंगळागौर पुजतात. फुगड्या, पिंगा, गाणी, खेळ, उखाणी घेणे असं करत एकमेकांचे हात धरून झिम्मा, खेळ, फेर धरत रात्र जागवली जाते. या सगळ्यामधून एक नवं चैतन्य, नवा उत्साह आणि प्रेम सगळ्यांना मिळत असतं. आजकाल तर शाळांमध्ये सुद्धा मुलींना या मंगळागौरीची, या सणाची ओळख व्हावी म्हणून मंगळागौरी

असे खेळ खेळले जातात. आणि बरं का बालदोस्तानो, ह्या मंगळागौरीचे खेळ हे फक्त करमणुकीसाठी खेळतात असं नाही आहे, त्यातून फार सुंदर व्यायाम होतो. पूर्वीच्या काळी दमलेल्या भागलेल्या स्त्रिया ह्या मंगळागौरीची फार आतुरतेने वाट बघत असायच्या. तर अशा ह्या मंगळागौरीचं वर्णन करणारं गाणं आपल्यासमोर सादर करते हर्षा.

0: आत्तापर्यंत आपण या श्रावण महिन्यातल्या वेगवेगळ्या सणांची गाणी बघितली, ऐकली. श्रावण महिन्यात अजूनसुद्धा सण आहेत बरं का, पण या श्रावणामध्ये सगळं रान कसं हिरवगार होतं, सारा निसर्ग वाऱ्यावर डुलू लागतो, पशुपक्षी प्राणी सारे तृप्त होतात, सोन सफ्याला बहर येतो, प्राजक्ताचा सडा अंगणात पडतो, जाई जुई मोगरा सगळ्या झाडांना देखील बहर येतो आणि असं म्हणत सुगंधाने नाहून जातो. वेगवेगळ्या रंगाच्या फुलांनी वेली नटून सजून राहिलेल्या दिसतात. रंगीत रानफुलांनी डोंगर माथ्यावर रांगोळी काढल्यासारखं वाटतं. पक्षाची गोड अशी शीळ रानातून ऐकू येते. छोटीशी सुंदर नाजूक फुलपाखरं रानातून फुलातून हिंडताना दिसतात. असा हा श्रावण नटलेला सजलेला फारच सुंदर वाटतो. या श्रावणाचं वर्णन करणारी एक कविता तुम्हाला सगळ्यांना नक्की माहिती असेल. कुठली माहिती आहे? श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. आपण ऐकूया आपल्या स्पृहाकडून.
1: श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे

या श्रावण महिन्यात पुढे येते ती गोकुळाष्टमी. गोपालकृष्णाचा जन्म हा मध्यरात्री म्हणजे 12:30 आसपास झाला. कृष्णजन्माची कथा तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण आपल्या छोट्या अनुश्रीकडनं आपण ऐकूया राधाकृष्णाची एक निर्मळशी कहाणी. म्हणजेच रिमझिम पाऊस पडे सारखा यमुनेलाही पुरं चढे, पाणीच पाणी चहूकडे गबाई गेला मोहन

मंडळी, असा हा सुंदर रंगीत आनंद उत्साहाने भरलेला हिरवा गारवा असलेला जीवनाची एक नवी उर्मी देणारा, उत्साह देणारा श्रावण महिना. श्रावणाचं वर्णन

कितीही केलं ना तरी कमीच पडतं बघा. आत्ता म्हटलं तसं याच श्रावणात येते ती बालगोपाळांची गोकुळ अष्टमी आणि गोपाळकाला. सगळे बाळगोपाळ एकत्र येतात आणि मोठ्या हौसेने दहीहंडी बांधतात. कृष्ण आणि त्याचे गोपमित्र यांच्यासारखा गोविंदा गोपाळा म्हणत गोपाळकाला साजरा करतात. मुलांच्या आनंदाला पारावरच उरत नाही. तर अशा या गोपाल कृष्णाचा, या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या राधाकृष्णाचा आपण गजर करूया.

0: काय मग बालदोस्तांनो, आजचा हा श्रावणधारा हा कार्यक्रम तुम्हालाही आवडला ना? या कार्यक्रमासाठी निवेदन आणि मार्गदर्शन होतं प्राजक्ता लेले जोगळेकर यांचं. निवेदन लेखन ॲडव्होकेट सुखिता भावे यांचं. यामध्ये सहभागी कलाकार होते हर्षा चव्हाण, मनवा जोशी, स्पृहा भावे, अनुश्री जोशी आणि मनस्वी चौगुले. या कलाकारांना तबला साथ होती अथर्व घाणेकर यांची, तर हार्मोनियम साथीला होती मनवा जोशी. दोस्तांनो, तुम्हाला आजचा हा कार्यक्रम कसा वाटला त्याविषयीचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा आमच्या 9405573485 या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून. आजच्या कार्यक्रमातून मी वंदना मुसळे आता तुमचा निरोप घेते. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.
1: आपल्या नटखट छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम बालजगत.

श्रोते हो बालजगत हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. निर्मिती सहाय्य होतं वंदना मुसळे यांचं आणि सादर करते होते विवेक वानखडे.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र श्रोते हो, मराठी चित्रपट संगीत आम्ही आता प्रसारित करतोय. मितवा या चित्रपटातल्या एका गीतानं कार्यक्रमाची सुरुवात करतोय. शंकर महादेवन आणि जान्हवी प्रभू अरोरा यांनी हे गीत गायलंय. गीत आहे मंदार चोळकर यांचं आणि संगीतकार शंकर एहसान लॉय.

0: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
1: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
0: बेडेकर सात्विक शिंगाडापीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
1: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
2: श्रोते हो, बेला शेंडे यांच्या आवाजात अनन्या या चित्रपटातलं गीत आता आपण ऐकणार आहोत. समीर साप्तीसकर यांनी या गीताला संगीत दिले आणि गीत आहे अभिषेक खणकर यांचं.

0: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
1: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.

0: श्रोते हो, बैला शेंडे आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं हे गीत लिहिलं होतं स्पृहा जोशी यांनी. मुंबई पुणे मुंबई 2 या चित्रपटातलं हे गीत संगीतबद्ध केलं होतं अविनाश विश्वजीत यांनी. मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: श्रोते हो, रविवार दिनांक 23 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता युवावाणी या कार्यक्रमात ट्रेकर आकाश पालकर याची मीरा खालगावकर हिने घेतलेली मुलाखत.
2: कुठलाही एक थ्रिलिंग असा एक्सपिरियन्स या जर्नीमधला, जे 2016 पासून तुझी सुरू झाले, तर असा एक एक्सपिरियन्स आम्हाला ऐकायला आवडेल.
3: सर्वात महत्वाचा थ्रिलिंग एक्सपिरियन्स म्हणजे माउंट युनोम. कारण ज्या वेळेला आम्ही सबमिट अटेम्प्ट चालू केला कॅम्प 1 पासून, ज्या वेळेला सबमिटवरती आम्ही रात्री 1:30 वाजता सुरुवात केली क्लाइम करण्यासाठी, आणि साधारण आम्ही सकाळी 8 वाजता सबमिटला पोहोचलो.
1: तेव्हा नक्की ऐका 23 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता युवावाणी हा कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर एकाच वेळी.
0: महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातलं अजय अतुल यांनी संगीत दिलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आता आपण ऐकूया. स्वर आहे अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांचा.

श्रोते हो, रविवारी 23 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळच्या कार्यक्रमात ऐका श्रावण सखी ग्रुपने सादर केलेला मंगळागौरीच्या पारंपरिक गाण्यांचा कार्यक्रम।

0: तेव्हा नक्की ऐका 23 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातल्या आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून.
1: श्रोते हो, विजय प्रकाश यांनी गायलेलं ओंकार मंगेश दत्त यांचं गीत आपण ऐकूया. संगीतकार पंकज पडघन आणि चित्रपट आहे फ्रेंड्स.

श्रोते हो, पिंडदान या चित्रपटातलं सागर धोत्रे यांनी संगीत दिलेलं वैभव जोशी यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता प्रियंका बर्वे आणि रोहित राऊत यांचा. याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय.

0: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र. सकाळचे 10:30 वाजलेत. यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
2: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोतेहो, मी प्रियांका गोगटे. श्रोतेहो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा ह्या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
4: नमस्कार
3: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजानत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
4: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
3: बर.
4: ही श्री गजानत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेलं आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
3: अच्छा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
4: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिटं हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो, तो म्हणजे दीपावलीमधील लक्ष्मीपूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिटं आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये ते काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती, धनवृद्धी, आर्थिक वाढ, व्यवसायात वाढ, प्रगती यासाठीच आहे.
3: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली

0: जाते, याबद्दल काय सांगाल?
1: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
0: दीपावली.
1: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
0: अर्थातच लक्ष्मी पूजन.
1: कुठल्या दिवशी येतं?
0: अमावस्येला.
1: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
0: बरोबर आहे.
1: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
0: हो.
1: घरातली जळमट काढता.
0: करे.
1: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
0: बरोबर.
1: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय?
0: अमावस्येचा.
1: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत. मी माझ्या परीने त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
0: अरे वा. मग दादा, या श्री गजानन लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
1: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
0: का?
1: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानन लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
0: अच्छा.
1: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
0: बर. पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
1: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
0: बर.
1: अनेक ग्राहकांशी याच्यावरनं वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
0: हो.
1: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
0: अच्छा.
1: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली. कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
0: अच्छा.
1: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
0: अच्छा.
1: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
0: हा
1: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
0: अच्छा.
1: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 नाही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
0: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
1: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर. बेटा, लक्षात ठेव, तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
0: करेक्ट करेक्ट.
1: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
0: हो हो.
1: बरोबर ना.
0: बरोबर बरोबर.
1: मला सांग, हे नैसर्गिक आहे का नाही?
0: आहे.
1: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
0: बरोबर.
1: देवानी दिलेले.
0: हो.
1: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे.
0: खरे.
1: त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
0: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
1: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
0: अच्छा.
1: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने, 4 महिने, 6 महिने, कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली.
0: बर.
1: आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
0: वा वा वा.
1: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही, ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशीच सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
0: अच्छा. दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झालीय, त्यामुळे मागणीही वाढलीय. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
1: अगदी सोपं आहे. ही अंगठी प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या बोटाचं माप लागणार.
0: हो.
1: त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
0: अच्छा.
1: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू, अन्यथा भारतभरात

0: कोठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांतलक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती, 1 लाईनची, 2 लाईनची, 3 लाईनची, कुठल्या धातूमध्ये हवी, त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल? म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा US मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो.
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: तेव्हा परत 1 वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजानंद लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका, आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 020-244-78-286 किंवा 020-244-80-135.
2: जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला.

10:41 झाली आहेत. नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रम पंडित निखिल बॅनर्जी यांनी सतारवादनात सादर केलेला राग नटभैरव आपण ऐकूया.

श्रोते हो नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित निखिल बॅनर्जी यांनी सतारवादनात सादर केलेला राग नटभैरव आपण ऐकला.

247.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्झ ही मध्यम लहरी वाहिनी तसंच 101.5 मेगाहर्ट्झ या एफ एम वाहिनीसह न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर 11 हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. हे बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

नमस्कार श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात मी जान्हवी भागवत आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, श्रावणाच्या एका सुंदरशा गीतानं आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करते आहे. हे गीत गायलं आहे किशोर कुमार यांनी. योगेश यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली आहे राहुलदेव बर्मन यांनी आणि चित्रपट आहे मंजिल. या गीताला पसंती कळवणारे श्रोते आहेत सेक्टर 67 मोहाली चंदीगड इथले TD मल्होत्रा, रितिक, प्रतीक मल्होत्रा, अनिल शर्मा, जयवीर सिंह ठाकूर, डॉक्टर अमनदीप आणि कालका इथून शुभचंद्र बजाज, साहिल आणि बिट्टा बजाज. ऐकूया यांच्या पसंतीचं मंजिल या चित्रपटातलं हे गीत.

श्रोते हो, आता आमच्या कार्यक्रमाविषयी आम्हाला एक प्रतिक्रिया आली आहे, ती आपल्याला वाचून दाखवते. श्रोते आहेत शुभांगी, प्रतिभा आणि क्षमा. या श्रोत्या आहेत रत्नागिरीतल्या आणि त्यांनी कार्यक्रमाविषयी आमच्या प्रतिक्रिया पाठवली आहे. त्यांनी म्हटले, भारा तांबे आणि पाडगावकर यांच्यावर सादर केलेला काव्यांजली कार्यक्रम खूप छान होता. तसा या कार्यक्रमाचा मधुगट कधी रिक्त होऊ नये असं वाटतं, पण वेळेचं बंधन पाळायलाच हवं. धन्यवाद. आणि श्रोते हो, हा कार्यक्रम दर सोमवारी 8:40 आम्ही प्रसारित करत असतो. या कार्यक्रमाविषयीची ही प्रतिक्रिया होती. तसेच संत साहित्याचा मागोवा घेणारा संतवाणी हा कार्यक्रमही खूप छान सादर केला जातो असं त्यांनी म्हटलं आहे. निवेदन मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर यांचं छान असतं. आजच्या धकाधकीच्या जीवनात संतांचे विचार मार्गदर्शन करतात आणि जीवनात आत्मविश्वास, मनशांती देण्यात मोलाचं योगदान देतात असं म्हटलं आहे. तर शुभांगी, प्रतिभा आणि क्षमा शेटे, तुमचे मनपूर्वक आभार. आणि श्रोते हो, त्यांनी आपलं एक गाणं कळवलं आहे त्यांना, जे ऐकायचं आहे ते, कशी राधा गवळण बावरली. सुमन कल्याणपूर यांनी हे गाणं गायलेलं आहे. शांता शेळके यांचं गाणं आहे, संगीतकार राम कदम, आणि चित्रपट आहे एक गाव बारा भानगडी. ऐकूया त्यांच्या पसंतीचं गीत.

0: श्रोते हो, यानंतरचे संदेश आम्हाला प्राप्त झालेत. विष्णुनगर नाचणे रोड रत्नागिरी इथल्या प्राची गोडबोले यांनी हे संदेश आम्हाला पाठवलेत. त्यांनी म्हटलंय, काही दिवसापूर्वी आपल्या केंद्रावरून प्रसारित झालेल्या जीवन आनंद संस्था पणदूर येथील संचालक श्रीयुत परब यांची मुलाखत छान वाटली. रस्त्यावरील स्टेशनवरील व्यसनी लोकांना महिलांना संस्थेत आणून त्यांच्यावर चांगले संस्कार घडवून जीवनाच्या प्रवाहात शिकवून सवरून आणून सोडण्याचं काम करणारे श्री परब आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं कार्य अलौकिकच आहे. समाजात लोक काय काय चांगली कामं करत असतात हे त्यांच्या मुलाखतीतून सुंदर उलगडून सांगितलं. मुलाखतही सुंदर घेतली गेली. याचबरोबर त्यांनी दुसऱ्या संदेशामध्ये म्हटलंय, श्री नंदकुमार केळकर भजन सम्राट डबलबारी राजापूर यांची दिलखुलास मुलाखत छान होती. कलेशी समरस होऊन श्रद्धा भक्ती आणि त्यातून समाज प्रबोधन करीत असतानाच निखळ आनंद आणि मनोरंजन करणं हे सर्व त्यांनी आपल्या मुलाखतीतून खूप छान उलगडून दाखवलं. वेळ कसा गेला कळलंच नाही, मुलाखत खूप सुंदर झाली. त्याचबरोबर त्यांनी म्हटलंय, आज सकाळी इंद्रधनुष्यमध्ये प्रसारित झालेली विद्या साळवी यांची मुलाखत आवडली. त्यांनी पेलेलं हे विक्रमी टार्गेट सर्व सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमाने पूर्ण करून दाखवलं. लोकांना विश्वासात घेऊन पोस्टाच्या नवीन योजनांची माहिती देऊन मुलाखत खूप रंगतदार केली. पौर्णिमा साठे यांनी खुमासदार अशी ही मुलाखत घेतली होती. तसेच बहारदार कार्यक्रम आपल्या केंद्राकडून आम्हाला ऐकायला मिळावेत. धन्यवाद प्राचिताई, तुमच्या या सविस्तर अभिप्रायांबद्दल मनपूर्वक धन्यवाद.
1: श्रोते हो, रविवारी 23 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळच्या कार्यक्रमात ऐका श्रावण सखी ग्रुपने सादर केलेला मंगळागौरीच्या पारंपरिक गाण्यांचा कार्यक्रम.

0: तेव्हा नक्की ऐका 23 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातल्या आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत शैलेंद्र सिंग आणि आशा भोसले यांनी गायलेलं रफू चक्कर या चित्रपटातलं गीत. गुलशन बावरा यांच्या गीताला संगीत दिलंय कल्याणजी आनंदजी यांनी, आणि हे गीत ऐकायचं आहे आमच्या श्रोत्यांना पश्चिम सिंगभूम झारखंड इथल्या शिवगोप

सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकूया. अनिल अरुण यांनी या गीताला संगीत दिलं आहे आणि मायबाप या चित्रपटातल्या या गीताला पसंती कळवली आहे. चांदणी चौक सांगली इथल्या सक्षम श्रेणिक चव्हाण, ज्योती अजित चव्हाण, लता राजाराम चव्हाण यांनी त्याचबरोबर हे गीत आणखीन आमच्या श्रोत्यांना ऐकायचं आहे. हसूर दुमाला तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर इथले त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघाचे सदस्य श्रुतिका, प्रथमेश, ज्ञानदेव, भक्ती, भूषण, नामदेव, आकाशकुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, सोनाली, सयाजी वरुटे आणि रघुनाथ भोईटे, याचबरोबर कार्तिक, अर्पित, सौ अनुराधा, आकाश शिंदे हे श्रोते आहेत कांदलगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर इथले. ऐकूया यांच्या पसंतीचं मायबाप या चित्रपटातलं गीत.

आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत हम आपके है कौन या चित्रपटातलं एस पी बालसुब्रमण्यम यांनी गायलेलं गीत. गीत आहे देव कोहली यांचं, संगीतकार राम लक्ष्मण. आणि या गीताला पसंती कळवणारे श्रोते आहेत वांझोळे तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी इथले हणमंत शिंदे आणि ऋषिकेश शिंदे.

0: श्रोतेहो, रविवार दिनांक 23 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता युवावाणी या कार्यक्रमात ट्रेकर आकाश पालकर याची मीरा खालगावकर हिने घेतलेली मुलाखत.
1: कुठलाही एक थ्रिलिंग असा एक्सपिरियन्स या जर्नीमधला, जे 2016 पासून तुझी सुरू झाली, तर असा एक एक्सपिरियन्स आम्हाला ऐकायला आवडेल.
2: सर्वात महत्त्वाचा थ्रिलिंग एक्सपिरियन्स म्हणजे माउंट युनोम. कारण ज्या वेळेला आम्ही समिट अटेम्प्ट चालू केला कॅम्प 1 पासून, ज्या वेळेला समिटवरती आम्ही रात्री 1:30 वाजता सुरुवात केली क्लाइम्ब करण्यासाठी, आणि साधारण आम्ही सकाळी 8 वाजता समिटला पोहोचलो.
0: तेव्हा नक्की ऐका 23 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता युवावाणी हा कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर एकाच वेळी.
3: नसवाला चौक मलकापूर इथले संजय पाटील, सौ उषा पाटील, निवृत्ती क्षीरसागर संजय चौहान, तसंच जत सांगली इथले श्याम कुलकर्णी आणि राम कुलकर्णी, आणि तालखेड जिल्हा जळगाव इथले काशीनाथ ढेंगे पाटील आणि सौ नंदाबाई ढेंगे पाटील या श्रोत्यांचा संदेश आपल्याला प्राप्त झाला आहे. त्यांनी म्हटलंय, धनवान या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत आम्हाला ऐकायचं आहे. संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि गीत आहे साहिर लुधियानवी यांचं. ऐकूया धनवान या चित्रपटातलं हे गीत.

श्रोते हो, यानंतर बरखा या चित्रपटातलं गीत आम्ही प्रसारित करतोय. हे गीत ऐकायचं आहे नळेश्वर नगर नरवेल जिल्हा बुलढाणा इथल्या PS नावकर, निर्मला, विशाल नावकर, त्याचबरोबर मलकापूर जिल्हा बुलढाणा इथले नारायण इंगळे, सोपान तायडे, आशिष मुरहेकर या श्रोत्यांना हे गीत ऐकायचं आहे. लता मंगेशकर यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं हे गीत संगीतबद्ध केलं आहे चित्रगुप्त यांनी. चित्रपट आहे बरखा.

यानंतरचं गीत ऐकायचं आहे वरुड जवळका इथल्या महेंद्र सटकटे, विजया मिलिंद सटकटे आणि स्वराज वानखडे यांना. हे गीत आहे सतीची पुण्याई या चित्रपटातलं. प्रभाकर जोग यांनी संगीत दिलेलं, शांता शेळके यांचं हे गीत गायलं आहे अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी.

0: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते विवेक पान.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत हेमलता यांनी गायलेलं दुल्हन वही जो पिया मन भाये या चित्रपटातलं गीत. गीत आणि संगीत आहे रवींद्र जैन यांचं. या गीताला पसंती कळवणारे श्रोते आहेत जांभरुण तालुका अर्धापूर इथले दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन संजय, आशिष जोशी, पृथ्वीराज जोशी, साध्वी जोशी आणि परभणीहून गणेश हारगावकर. ऐकूया दुल्हन वही जो पिया मन भाये या चित्रपटातलं हेमलता यांनी गायलेलं हे गीत.

कार्यक्रमात शेवटी आपण ऐकणार आहोत नाव मोठं लक्षण खोटं या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं गीत. गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं, संगीत अनिल अरुण. हे गीत ऐकायचं आहे डोंगरगाव छत्तीसगड इथल्या राष्ट्रपाल गजभिये, राधिका गजभिये, बेबी अनिष्का आणि तन्मय गजभिये यांना.

कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, पण श्रोते हो, तुमच्या पसंतीची गाणी जर या कार्यक्रमात तुम्हाला ऐकायची असतील तर 94035 73485 या आमच्या व्हॉट्सअप नंबरला आम्हाला जरूर मेसेज करा, किंवा पत्र पाठवूनही आपण आपल्या आवडीचं गाणं आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा पत्ता आहे: द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशंक केळकर मार्ग, थिबा पॅलेस, रत्नागिरी. पिनकोड क्रमांक 415 612. तर श्रोते हो, आजच्या कार्यक्रमातून मी जान्हवी भागवत आता आपला निरोप घेते. परत भेटीपर्यंत नमस्कार.

आपली आवड श्रोत्यांच्या मनपसंत गीतांवर आणि प्रतिक्रियांवर आधारित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, यानंतर 12 वाजल्यापासून आजच्या पहिल्या प्रसारण सभेतील उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तेव्हा मी जान्हवी भागवत आता पहिल्या प्रसारण सभेतून आपला निरोप घेते. 12 वाजतात वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

नमस्कार नमस्कार मैत्रिणीनो, आकाशवाणी रत्नागिरी निर्मित वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणीनो, श्रावण सुरू झालाय, म्हणजेच ओघाने सणांची रेलचेल सुरू झालीय. श्रावण महिन्यात जसा निसर्ग खुलतो ना, अगदी तसंच या श्रावण महिन्यात आपलं मनही सुखावतं, कारण सगळीकडे कसं प्रसन्न वातावरण असतं ना. या श्रावणात एक ना अनेक सण असतात आणि या प्रत्येकाचं वेगळं महत्व, वैशिष्ट्य, आध्यात्मिक कारण असतं. याच श्रावणातला आपल्या सगळ्या मैत्रिणींचा आवडता सण म्हणजे मंगळागौर. मैत्रिणीनो, मंगळागौर हे महाराष्ट्रातलं एक अत्यंत महत्वाचं पारंपरिक आणि सांस्कृतिक व्रत आहे. हे व्रत श्रावण महिन्यातल्या प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलांनी अखंड सौभाग्य, वैवाहिक सुख आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी लग्नानंतर सलग पहिली 5 वर्ष करायचं असतं. मंगळवारी अशाच इतर नवविवाहितांना बोलावून सकाळी एकत्रित पूजा करतात आणि त्यानंतर रात्री जागरण करतात. मैत्रिणीनो, आजच्या कार्यक्रमात आपण मंगळागौरीच्या पारंपरिक गाण्यांचा आस्वाद घेणार आहोत आणि त्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलंय रत्नागिरीतल्या श्रावण सखी ग्रुपला. यामध्ये सहभागी झाल्यात अर्चना जोशी, श्रद्धा जोशी, भाग्यश्री गानू, राधा रानडे, श्वेता सरपोतदार, नीला केळकर आणि नीलम जोशी. यांना तबला साथ केलीय प्रथमेश घाटे यांनी, तर हार्मोनियम साथ केलीय गायत्री जोशी यांनी. चला तर कार्यक्रमाची सुरुवात करूया मंगळागौरीच्या

0: जागरणाच्या वेळी विविध खेळ खेळण्याची पद्धत आहे. यामध्ये साधारणपणे 110 प्रकारचे खेळ खेळतात आणि त्यामध्ये अंदाजे 21 प्रकारच्या फुगड्या आहेत. चला तर हे फुगड्यांचे प्रकार जाणून घेऊया.
1: साधी फुगडी,
2: चहा बाई चहा, गवती चहा, आम्हा सख्यांच्या फुगड्या पहा, फुगड्या पहा.
3: केरसुणी फुगडी, चार लावल्या हंड्या, मध्ये लावलं झुंबर, आपल्या फुगडीचा पहिला नंबर, पहिला नंबर.
1: एका हाताची फुगडी,
4: जत्रेला जाताना हरवली फुगडी, आपण दोघी फिरू, एक हाती फुगडी, एक हाती फुगडी.
1: लाटण्याची फुगडी,
2: गोड गोड गाणे गाऊया गाऊया, लाटण्याची फुगडी पाहूया पाहूया.
3: पद्मासन फुगडी, खेळून जमल्यावर हवा चहा हवा चहा, पद्मासन फुगडी लवकर पहा लवकर पहा.
1: त्रिफुला,
4: ऐस पैस पसरलं केळीचं पान केळीचं पान, आमचा त्रिफुला दिसतो किती छान दिसतो किती छान.
1: कमळ फुगडी,
2: फुलात फूल कमळाचे वै कमळाचे, श्री विष्णू ना वहायचे वै वहायचे.
3: उठबस फुगडी, सावरीच्या कापसाची मऊ मऊ उशी मऊ मऊ उशी, उठबस फुगडी खेळतात पहा कशी खेळतात पहा कशी.
1: दंड फुगडी,
4: मंगळागौरीसाठी खास केले वेडे खास केले वडे, यमुने तू आम्हाला कधी देणार पेढे कधी देणार पेढे.
1: गवळण फुगडी,
2: गवळण फुगडी गवळण नाचे, टाका चढेरा लोण्याचा गोळा, गवळण फुगडी गवळण नाचे, टाका चढेरा लोण्याचा गोळा, गवळण फुगडी गवळण नाचे, गवळण फुगडी गवळण नाचे.
0: या फुगड्या खेळतानाच बाकीच्या मैत्रिणी बायका फेर धरतात आणि त्या नववधूला त्या फेऱ्यात अडकवतात आणि मग सुरू होतो खेळ खुंटण मिरचीचा.
4: खुंटण मिरची
2: जाशील कैसी,
4: खुंटण मिरची
2: जाशील कैसी,
4: आई बोलावते
2: बर करीते,
4: खुंटण मिरची
2: जाशील कैसी,
4: खुंटण मिरची
2: जाशील कैसी,
4: सासूबाई बोलावतात
2: बर करीतात,
4: खुंटण मिरची
2: जाशील कैसी,
4: खुंटण मिरची
2: जाशील कैसी,
4: हे बोलावतात
2: बर करीतात,
4: हे बोलावतात
2: बर करीतात,
4: खुंटण मिरची
2: जाशील कैसी,
4: खुंटण मिरची
2: जाशील कैसी,
4: खुंटण मिरची
2: जाशील कैसी.
4: नाच ग घुमा
3: कशी मी

0: și Minazu
1: Nastestășii.
2: ए आता छान उखाणा घेतल्यापासून सुटका नाही बरं का मिला तुझी. हे बरं एक छानसा उखाणा.
3: बरं बरं. हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी. ऐका हा. हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी. निलेश रावांचं नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी.
2: ए मस्त घेतलास ग उखाणा निला. पण आपल्या राधा काकू आहेत ना या खूप मोठा उखाणा घेतात. तसं ऐकलाय का कधी तुम्ही?
3: नाही ग.
2: मग राधा काकू घ्या
3: घ्या ना.
4: श्रावणातल्या रिमझिम धारा निसर्गाचे रूप झाले सुंदर आणि हिरवेगार. नभाच्या कॅनव्हसवर सजला आहे सप्तरंगी इंद्रधनुष्याचा नयनरम्य साज. आकाशवाणीच्या वनिता मंडळ मंचावर आज रंगलाय मंगळागौरीच्या गाण्यांचा हा विशेष सोहळा, जिथे स्वरांच्या आणि भावनांच्या सुंदर सुरांनी जुळून आला सुवासिनींचा मेळा. मंगळागौरीच्या

0: पारंपरिक गाण्यातून उलगडते माहेराविषयीचे अपार ओढ आणि प्रेम, तर सासरच्या खोडकर उणी दोण्यांना गाण्यातून मांडण्याचा तो एक गोड नेम. झिम्मा, फुगड्या, पिंगा आणि लाट्या करवंट्या यांच्या तालावर वाहतो उत्साहाचा झरा. खेळता खेळता नकळतपणे होणारा हा स्त्रियांचा आरोग्यदायी व्यायामच खरा. संस्कृती, आनंद आणि सुदृढ आरोग्याचा संदेश घेऊन आलोय आम्ही आज. संस्कृती, आनंद आणि सुदृढ आरोग्याचा संदेश घेऊन आलोय आम्ही आज. रवींद्र रावांचे नाव घेते वनिता मंडळाच्या या सुरेल मंचावर खास.
1: आणि अशा तऱ्हेने तिला नाव घेतल्याशिवाय सोडतच नाहीत. मुख्य मुद्दा असा आहे की त्या निमित्ताने ती नववधू या खेळात रमायला लागते. मैत्रिणीनो, संसाराचंही असंच आहे ना, हळूहळू आपण त्याच्यामध्ये रमत जातो. या सगळ्या खेळांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नवीन नात्यांची जी ओळख झालेली असते ना, ती दृढ व्हायला या खेळांमुळे मदत होते.
2: साळुंकी साळकी.

0: मंगळागौरीच्या खेळांचे जे प्रकार आहेत ना, त्यामुळे शारीरिक कसरत तर होतेच, पण त्याचबरोबर समोरच्या व्यक्तीबरोबर जुळवून घ्यायलाही आपण नकळत शिकतो, आणि तेही खेळ खेळताना. बरं का, आहे की नाही गंमत? आणि या सगळ्यामुळे शरीराची लवचिकता कळतेच, पण त्याचबरोबर मनाची ताकदही वाढते. मन प्रसन्न होतं, आपली संस्कृती परंपराही समजतात, आणि या सगळ्याचा अर्थही समजतो, नाही का?
1: दिंडा.

0: भौराणाचे
1: 800 खिडक्या
0: 900 दार
1: भोवर भेंडी
0: भौराणाचे
1: 800 खिडक्या
0: 900

0: सडूबाई सडू,
1: सडूबाई सडू, तांदूळ सडू, सडूबाई सडू, तांदूळ सडू, तांदूळ आमचे मोत्याचे कुणाला नाही द्यायचे. सडूबाई सडू, तांदूळ सडू, सडूबाई सडू, तांदूळ सडू, भाऊ आला न्यायला कुणाला नाही कळवायचे. सडूबाई सडू, तांदूळ सडू, सडूबाई सडू, तांदूळ सडू, सडूबाई सडू, तांदूळ सडू, सडूबाई सडू, तांदूळ सडू.
0: किस बाई किस,
2: किस बाई किस, दौड़.

मैत्रिणींनो, ताक करणं हे आपलं रोजचंच काम आहे. आपण आपल्या रोजच्या जेवणामध्ये ताकाचं सेवन करतच असतो. आपल्याला त्याचं महत्वही माहिती आहे. खरं तर त्यामध्ये काही वेगळं नाहीच आहे. रोज आपण त्या गोष्टी करतच असतो. पण आपल्या या मंगळागौरीच्या खेळामध्ये मात्र या ताक घुसळण्याचं पकव्यामध्ये त्या ताकात जी रवी फिरते त्या रवीच्या आवाजावरून एक खेळ खेळला जातो. त्याला ताक खेळ किंवा ताक करणं असं म्हणतात. पण तुम्हाला माहितीये का मैत्रिणीनो, पूर्वीच्या काळात प्रत्येक घरात एक ताकमाडी असायची. ही ताकमाडी म्हणजे काय? तर एक खांब रोवलेला असायचा. त्या खांबाला दोरीने रवी बांधलेली असायची आणि त्या रवीच्या खाली एक मोठा डेरा ठेवायचा. डेरा म्हणजे काय? तर मोठं मडकं किंवा रांजण असं त्या काळी म्हणत असत. कारण

तेव्हा घरात माणसांची संख्याही खूप असायची ना. त्यावेळेला तुम्हाला माहितीये का, ती जी रवी असते ना, ती सुद्धा जवळजवळ माणसाच्या उंची एवढी मोठी असते. तर त्याला दोरी बांधली जायची जी क्रॉस मध्ये असायची, आणि मग एकदा एक हात ओढायचा, एकदा दुसरा हात ओढायचा, जेणेकरून ती रवी त्या ताकमाडीला बांधलेली जी असेल ती त्या बरोबर डेऱ्यात राहायची. आणि आपला जो उद्देश आहे की ताक होणं, कारण ताकाचं प्रमाण खूप असायचं, आणि मग ते ताक करणं त्याने सोपं जायचं आणि ते ताक उभ्याने केलं जायचं बरं का. तर ती ताकमाडी, त्याला ते रवी आणि तो रांजण, असं ते त्या काळचं एक स्वरूप असायचं. आणि त्यावरून मला असं वाटतं की हे ताक करणं या खेळाची संकल्पना आली असेल. तसंही मंगळागौरीतले बरेचसे खेळ हे आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टींशी निगडीतच आहे. पण ह्या ताकाच्या खेळाचं एक वैशिष्ट्य जे मला जाणवलं ते असं की ताक करताना बघा, सुरुवातीला आपण दही टाकतो, त्यावेळेला जेव्हा तुम्ही ताक घुसळता तेव्हा त्याचा आवाज वेगळा असतो. मग त्यामध्ये थोड्या वेळाने आपण ऋतूनुसार गरम पाणी किंवा गार पाणी टाकतो, म्हणजे थंडी असेल तर गरम पाणी टाकतो आणि उन्हाळा असेल तर थोडं थंड पाणी टाकतो, जेणेकरून त्या ताकातून लोणी निघायला मदत होईल. तर जसजशी तुमची ताकाची कन्सिस्टन्सी म्हणजे त्याचं द्रवरूप वाढत जातं, त्याप्रमाणे त्या ताकातून निघणारा जो आवाज आहे तो बदलत जातो. ह्याचं निरीक्षण तुम्ही कधी केलंय का? जर केलं नसेल तर करा. पण आज आपल्या ह्या मैत्रिणी या खेळातून तुम्हाला ते मात्र दाखवणार आहेत. चला आनंद घेऊया ताक करणे या खेळाचा.

0: तौली
1: साम तौली तौली तौली कंबर लवली लवली लवली।

0: कंबर लवली लवली लवली।
1: सासू सून भांडण।
2: अग सून बाई
3: काय म्हणता सासूबाई?
2: अग सून बाई
3: काय म्हणता सासूबाई?
2: माझ्या पाटल्या काय ग केल्यास, काय ग केल्यास?
3: बहिणीच्या लग्नात आईला दिल्या, आईला दिल्या।
2: अग सून बाई
3: काय म्हणता सासूबाई?
2: अग सून बाई
3: काय म्हणता सासूबाई?
2: माझी न काय ग केलीस, काय ग केलीस?
3: भाच्याच्या बारशात वहिनीला दिली, वहिनीला दिली।
2: अग सून बाई
3: काय म्हणता सासूबाई?
2: अग सून बाई
3: काय म्हणता सासूबाई?
2: अग सून बाई
3: काय म्हणता सासूबाई?
2: अग सून बाई
3: काय म्हणता सासूबाई?
2: सुनचोराटी
3: सासू काटी,
2: सुनचोराटी
3: सासू काटी,
2: सुनचोराटी
3: सासू काटी,
2: सुनचोराटी
3: सासू काटी।
1: सौतीचं भांडण।
0: अग

0: Ahí, mi euca. Ahí, mi euca.
1: No correrá ya.
0: Ahí, mi euca.
1: No cogó bala. बाजारात जाईन, चणे मी खाईन, चाल तुला देईन, चालेल तुला?
0: चालेल मला, आई मी येऊ का?
1: नको रे राजा,
0: आई मी येते ना?
1: नको नको नको म्हणते ना?
0: येते येते येते म्हणते ना?
1: देवळाच्या पाठीमागे बसलाय वाघोबा, खाईल तुला, चालेल तुला?
0: चालेल मला, आई मी येऊ का?
1: नको म्हणते ना?
0: आई मी येते ना?
1: नको ना नको ना,
0: आई मी येतेच,
1: चल मग करते.
0: अग अग सुन बाई, मोर असा नाचतो.
1: नाही नाही सासूबाई, मोर असा नाचतो.
0: अग अग सुन बाई, मोर असा नाचतो.
1: नाही नाही सासूबाई, मोर असा नाचतो.
0: अग अग सुन बाई, मोर असा नाचतो.
1: नाही नाही सासूबाई, मोर असा नाचतो.
0: मोर असा नाचतो, मोर असा नाचतो.
1: मोर असा नाचतो, मोर असा नाचतो.
0: मोर असा नाचतो, मोर असा नाचतो.
1: नाही नाही सासूबाई, मोर असाच नाचतो.
2: टप टप टप.

0: यमुनेच्या तीरी किती बुलबुल असतील, दहा तरी नऊ तरी आठ तरी असतील, सात तरी सहा तरी पाच तरी असतील, चार तरी तीन तरी दोन तरी असतील, एक तरी बुलबुल असेल, हो हो हो हो हो।
1: यमुनेच्या तीरी किती बुलबुल असतील, एक तरी दोन तरी तीन तरी असतील, चार तरी पाच तरी सहा तरी असतील, सात तरी आठ तरी नऊ तरी असतील, दहा तरी बुलबुल असतील।
0: यमुनेच्या तीरी किती बुलबुल असतील, दहा तरी नऊ तरी आठ तरी असतील, सात तरी सहा तरी पाच तरी असतील, चार तरी तीन तरी दोन तरी असतील, एक तरी बुलबुल असेल, हो हो हो हो हो।
1: ह्या कशाचा,
2: ह्या लाया ज्वारीचा,
1: ह्या लाया कशाचा,
2: ह्या लाया बाजरीचा,
1: ह्या लाया कशाचा,
2: ह्या लाया मक्याचा,
1: ह्या लाया कशाचा,
2: ह्या लाया ज्वारीचा,
1: ह्या लाया कशाचा,
2: ह्या लाया बाजरीचा,
1: ह्या लाया कशाचा,
2: ह्या लाया मक्याचा,
1: ह्या लाया कशाचा,
2: ह्या लाया ज्वारीचा,
1: ह्या लाया कशाचा,
2: ह्या लाया बाजरीचा,
1: ह्या लाया कशाचा,
2: ह्या लाया मक्याचा।
3: पाणी लाटा।

अशा प्रकारे विविध खेळांमधून ही मंगळागौर जागवली जाते आणि ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे पहाटे 3 ते 3:30 सुमाराला मंगळागौरीची पुन्हा एकदा आरती करून तिला नैवेद्य दाखवला जातो, ज्याला पारंपरिक भाषेत कवळसा करणं असं म्हणतात. आणि हा कवळसा झाला की आलेल्या सगळ्या स्त्रिया मस्तपैकी कॉफी आणि फराळाचा आस्वाद घेऊन आपापल्या घरी परततात. आज गावागावातूनच नव्हे तर शहरातही मंगळागौर उत्साहाने खेळली जाते, जागवली जाते. पारंपरिक खेळ, गाणी, वेशभूषा आणि संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम या उत्सवातून होत असतं. आणि म्हणूनच मंगळागौर म्हणजे श्रद्धा, परंपरा, लोककला आणि समस्त महिलांचा उत्साह यांचा सुंदर संगम आहे.

0: मंगळागौरी माते की
1: जय।
0: तर मैत्रिणींनो, या सगळ्या खेळांच्या प्रकारामुळे शरीराच्या विविध अवयवांना व्यायाम होतो, हा मुख्य उपयोग या खेळ खेळण्याचा सांगता येईल। पूर्वीच्या काळी केवळ गृहिणी असणाऱ्या महिलांना या सगळ्या खेळातून मनोरंजन आणि आनंदही मिळत असे। मंगळागौर हे व्रत कष्टाचं दमणुकीचं नसून चापल्य देणारं, चैतन्य देणारं आणि सामूहिक जीवनाचा आनंद देणारं आहे, नाही का? तेव्हा या श्रावणात तुम्हीही या मंगळागौरीच्या खेळाचा नक्की आनंद घ्या। मैत्रिणीनो, आज हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात तो सादर केला होता रत्नागिरीतल्या श्रावण सखी ग्रुपने। यामध्ये सहभागी होत्या अर्चना जोशी, श्रद्धा जोशी, भाग्यश्री गानू, राधा रानडे, श्वेता सरपोतदार, नीला केळकर आणि नीलम जोशी। त्यांना तबला साथ केली होती प्रथमेश घाटे यांनी, तर हार्मोनियम साथ केली होती गायत्री जोशी यांनी। बरं तर मैत्रिणीनो, आता मात्र आजच्या आकाशवाणी रत्नागिरी निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे आता तुमची रजा घेते। पुन्हा भेट आहेच पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे।

0: श्रोते हो, आत्ताच आपण महिलांसाठी विशेष कार्यक्रम वनिता मंडळ ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन एआर या मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 किलोहर्ट्स वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
3: सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
4: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
3: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेस कोर्स वरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेस कोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
4: रेस कोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेसकोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्रामसाठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
3: श्रोते हो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला.
1: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
5: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
1: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला 12:00 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वर.
0: श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातमीपत्र प्रसारित केलं जाईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण आपण ऐकत आहात. दुपारचे 1:05 झाले आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार. या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत गोलमाल या चित्रपटातलं वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात गुरु ठाकूर यांचं हे गीत, अवधूत गुप्ते यांचं संगीत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम. या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत चंद्रशेखर गाडगीळ यांच्या स्वरात, मधुसूदन कालेलकर यांचं, राम कदम यांचं संगीत आणि चित्रपटाचं नाव आहे पारध.

श्रोते हो, गीत बहार या चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत चंद्रशेखर सानेकर यांचं, स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात, संगीत अजय अतुल यांचं आणि चित्रपटाचं नाव आहे बेधुंद.

श्रोते हो, आपण ऐकत आहात गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम. या कार्यक्रमात पुढचं गीत ऐकणार आहोत महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातलं अजय गोगावले यांच्या स्वरात, गुरु ठाकूर यांची रचना, संगीत अजय अतुल यांचं.

श्रोते हो, गीतबहार या चित्रपट गीतांच्या कार्यक्रमामध्ये शेवटचं गीत ऐकणार आहोत. शिवम महादेवन याच्या स्वरात मंदार चोळकर यांची रचना, शंकर एहसान लॉय यांचं संगीत, चित्रपट कट्यार काळजात घुसली.

0: श्रोते होया, गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. दुपारचे 1:30 होत आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त मान्यवरांच्या शुभेच्छा. मुंबईत भुलेश्वर इथं गणेश आगमन सोहळ्यात 22 फूट उंच मूर्ती

0: कोसळल्यामुळे दोघांचा मृत्यू, 5 जण जखमी. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि मालिकेतल्या अखेरच्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. अंतराळ क्षेत्रातली जागतिक प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय. प्रधानमंत्र्यांनी आज अंतराळ क्षेत्रातल्या स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. जगभरातल्या लोकांना आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द घडवण्यासाठी भारत हे पसंतीचं ठिकाण वाटावं असं वातावरण निर्माण करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यादृष्टीनं या कंपन्यांनी आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य राखावं अशी सूचनाही त्यांनी केली.
1: हमें ऐसा एक औरा खड़ा कर देना चाहिए कि इस फील्ड में दुनिया भर के लोगों की जिंदगी बनानी है, हिंदुस्तान जाओ, भारत की कोई स्टार्टअप से जुड़ जाओ, भारत की कोई स्पेस एजेंसी से जुड़ जाओ. मैं पक्का मानता हूँ जी, पूरा टैलेंट पूल जो है एक मैग्नेट की तरह आपके कारण हम खींच सकते हैं और वो हमारी एक बहुत बड़ी ताकत बन सकता है.
0: या क्षेत्रातल्या देशभरातल्या स्टार्टअप कंपन्यांनी सरकारवर विश्वास दाखवल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. अंतराळ क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी खुलं केल्याबद्दल स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्र्यांचे आभारही मानले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गगनयान या देशाच्या महत्वाकांक्षी मोहिमेचा उल्लेख करून अंतराळ क्षेत्रातली ही उल्लेखनीय कामगिरी देशाची विज्ञान क्षेत्रातली उत्कृष्टता सिद्ध करत असल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ शेअर केला असून नवीन जागतिक व्यवस्थेत भारत आपल्या अंतराळ क्षेत्राचा सातत्याने विस्तार करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. भारताच्या खासगी क्षेत्राची अंतराळविषयक प्रतिभा जगात आपली वेगळी ओळख निर्माण करत असून भारताचं अंतराळ क्षेत्र जागतिक गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरत असल्याचं त्यांनी म्हटलंय. भारत हा देशातला सर्वात मोठा कापूस उत्पादक देश आहे, पण गुणवत्तेशिवाय यश मिळत नाही. त्यामुळे कापड उत्पादन क्षेत्रात सगळ्या घटकांच्या गुणवत्तेला प्राधान्य द्यावं लागेल असं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग यांनी म्हटलंय. ते आज मुंबईत वस्त्र समितीच्या 62व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. पारंपरिक धाग्याबरोबरच नव्या धाग्यांचा समावेशही कापड उद्योगात करायला हवा असं ते यावेळी म्हणाले. कपड्याचा पुनर्वापर, रेशीम उद्योग या क्षेत्रात महाराष्ट्र लवकरच देशातलं पहिलं राज्य असेल असं राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी यावेळी सांगितलं. या कार्यक्रमाला वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सहसचिव मनीषा चटर्जी, वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या डॉ एम बीना, टेक्सटाईल कमिशनच्या व्हाईस चेअरपर्सन वृंदा देसाई उपस्थित होते. झारखंडच्या संयुक्त नागरी सेवा पूर्व परीक्षेत झालेल्या कथित गैरव्यवहारांची सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत स्वतंत्र आणि कालबद्ध रीतीनं चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय उद्या सुनावणी घेणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय मल्ल बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होण्याची शक्यता आहे. सरकारी अधिकारी आणि परीक्षा यंत्रणांची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी या प्रकरणाचा तपास राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून सीबीआयकडे हस्तांतरित करावा अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. भारतातल्या विमानतळांवर 1 सप्टेंबरपासून बोर्डिंग पासचं स्टॅम्पिंग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे प्रवाशांना आता बोर्डिंग पास जवळ बाळगण्याची गरज पडणार नाही. त्याऐवजी परदेशात जाणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवर ई बोर्डिंग पास दाखवून पुढे जाता येईल. बोर्डिंग पासवर प्रत्यक्ष शिक्का मारण्याच्या प्रक्रियेमुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचं लक्षात आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत भुलेश्वर इथं गणेश आगमन सोहळ्याच्या वेळी 22 फूट उंच मूर्ती कोसळल्यामुळे 2 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. भायखळा इथून भुलेश्वरच्या दिशेने जाताना काल रात्री 10 च्या सुमाराला मूर्तीच्या मागची जोडणी निखळल्यामुळे ती पुढच्या बाजूला कलंडली आणि ही दुर्घटना

झाली. या दुर्घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. मूर्तीखाली दबलेल्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्यामधल्या दोन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये संबंधित गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षाचा समावेश आहे. जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. भारत आणि श्रीलंका क्रिकेट संघात आज कोलंबो इथं कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या आणि अखेरच्या सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. या सामन्यात भारतानं जखमी कुलदीप यादव ऐवजी सारांश जैन याचा समावेश केला असून त्याचा हा पदार्पणाचा सामना आहे. प्रथम फलंदाजी करताना आपल्या पहिल्या डावात भारतानं पहिल्या सत्रातच के एल राहुल आणि यशस्वी जयस्वाल या दोन्ही सलामीवीरांना गमावलं. राहुल 18 तर जयस्वाल 45 धावा करून बाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतानं पहिल्या डावात 2 बाद 130 धावा केल्या होत्या. नेदरलँड इथं सुरू असलेल्या FIH महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज ई गटात भारतीय महिला संघाचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10:30 हा सामना सुरू होईल. स्लोवाकिया इथं सुरू असलेल्या 20 वर्षांखालच्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटूंनी देशाच्या पदक तालिकेत आणखी 3 पदकांची भर घातली. या स्पर्धेत मानसी लाथेरनं रौप्य पदक तर तन्वी गुंडेश मगदूम आणि कोमल यांनी कांस्य पदकांची कमाई केली. भारत चीन सीमावादावर विशेष प्रतिनिधींच्या चर्चेत सहभागी होण्यासाठी देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल उद्या बीजिंग इथं पोहोचतील. या चर्चेत चीनचे विशेष प्रतिनिधी वांग यी सहभागी होणार आहेत. डोभाल आणि वांग यांच्यात येत्या मंगळवारी विशेष प्रतिनिधी चर्चेची 25वी फेरी होणार आहे. येत्या 12-13 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर ही चर्चा महत्वाची समजली जाते. बंगालच्या उपसागरात ओदिशाच्या किनारपट्टीपासून सुमारे 240 सागरी मैल अंतरावर काल पनामाचा ध्वज असलेलं एक मालवाहू जहाज बुडालं. या जहाजावर एकूण 24 खलाशी होते. त्यापैकी 20 जण चीन, 3 म्यानमार आणि 1 खलाशी बांगलादेशचा नागरिक होता. भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय नौदलानं बचाव मोहीम सुरू केली असून आतापर्यंत 2 जणांची सुटका केली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या समुद्रधुनीला अमेरिकेच्या वर्चस्वाखालचा नवीन प्रदेश म्हणून दर्शवणारं ग्राफिक समाज माध्यमावर पुन्हा प्रसारित केल्यामुळे अमेरिका आणि इराणमधला तणाव आणखी वाढलाय. या जलमार्गावर अमेरिकेचं वर्चस्व असल्याचा दावा करून ट्रम्प यांनी यापूर्वी 18 ऑगस्ट रोजी हे ग्राफिक प्रसारित केलं होतं. इराणने ट्रम्प यांचा हा दावा फेटाळला असून अमेरिकेनं आपली भूमिका बदलली नाही तर हा अत्यंत महत्वाचा सागरी मार्ग बंदच राहील असं पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. तसंच अमेरिकेच्या आपल्या विरोधातल्या आर्थिक मोहिमेत शेजारी देशांनी सहभागी होऊ नये असा इशारा इराणनं दिलाय. हा तणाव वाढवण्यात इराणला स्वारस्य नाही, मात्र अमेरिकेच्या दबावाखाली येऊन आपल्या विरोधात जाणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असं इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहसिन रिझाई यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त मान्यवरांच्या

0: यात्रेसह विविध उपक्रमांनी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिर आणि रानभाजा महोत्सवाला मोठा प्रतिसाद. कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात 2,832 पात्र शेतकऱ्यांची निवड आणि मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात जिल्ह्याची उत्तम कामगिरी. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रत्नागिरी जिल्ह्याचे वार्ताहर अनिकेत कोनकर.
1: देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन जिल्ह्यात विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा झाला. मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा रत्नागिरी शहरातल्या पोलीस संचलन मैदानावर पार पडला. त्यामध्ये पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी सामंत यांनी जिल्ह्याच्या विकासाचा आलेख जनतेसमोर मांडला. रत्नागिरीचं नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल करण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याने आणि सहभागाने आपल्यासह प्रशासन कार्यरत असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशी रत्नागिरी शहरात आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा पदयात्रेतही नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. जमिनींच्या व्यवहारामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या सोयीसाठी राज्य सरकार हिवाळी अधिवेशनात लँड टायटलिंग कायदा आणणार असल्याची घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. रत्नागिरीत त्यांच्या उपस्थितीत झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिरात सुमारे 2,300 कुटुंबांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचं औचित्य साधून देवरुखच्या मंडळ अधिकारी कार्यालयात आमदार शेखर निकम यांच्या हस्ते कर्तव्य संहिता वाचनालयाचं लोकार्पण करण्यात आलं. लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या या वाचनालयात 100 अधिक कायदेविषयक पुस्तकं विविध अधिनियम संहिता आणि संदर्भ ग्रंथ ठेवण्यात आले आहेत. हा खजिना वाचनासाठी मोफत उपलब्ध करण्यात आला आहे. रत्नागिरीत झालेल्या जिल्हास्तरीय रानभाजी आणि पौष्टिक तृणधान्य महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला. कृषी विभाग आणि आत्मा यांनी आयोजित केलेल्या या महोत्सवात रानभाज्या आणि तृणधान्यांच्या पाककृतीची तसंच रील स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या महोत्सवात गावागावांमधून शेतकरी आणि कष्टकरी महिलांनी रानभाज्या विक्रीसाठी आणल्या होत्या. रानभाज्यांची माहिती देणारे फलक तसंच त्यांच्या रोपांचं प्रदर्शनही भरवण्यात आलं होतं. यावेळी शेतीशी संबंधित विविध विषयांवर मान्यवरांची व्याख्यानं झाली आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचे सत्कारही करण्यात आले. रानभाज्या केवळ महोत्सवापुरत्या मर्यादित राहू नयेत, त्यांचा वापर वर्षभर करता येण्याच्या दृष्टीने प्रक्रियेसंदर्भात संशोधनाची गरज आहे. त्यावर कृषी विद्यापीठांनी लक्ष केंद्रित करावं अशी अपेक्षा पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केली. आपले सरकार पोर्टलद्वारे नागरिकांना सेवा देण्यात रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने जून आणि जुलै या सलग 2 महिन्यांमध्ये राज्यातल्या सर्व जिल्हा पोलीस दलांमध्ये अव्वल स्थान प्राप्त केलंय. दरम्यान जिल्हा पोलीस दलातले 12 अधिकारी आणि अंमलदारांना अतिउत्कृष्ट सेवा पदक आणि उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झालं असून त्यापैकी 2 महिला अधिकारी आहेत. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात रत्नागिरी जिल्ह्यातल्या 2,832 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या कर्जमुक्तीसाठी शासनाने 12,93,68,678 रुपयांचा निधी संबंधित बँकांमध्ये जमा केला आहे. जलसंधारण दिनानिमित्त आयोजित केलेल्या महावॉकेथॉन उपक्रमात रत्नागिरीकरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या 3 किलोमीटरच्या महावॉकेथॉन मध्ये विद्यार्थी नागरिक आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन जलजागृती केली. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात मतदारांना गणना प्रपत्रांचं घरपोच वाटप करून त्यांचं डिजिटायझेशन 100% पूर्ण करण्यात रत्नागिरी जिल्ह्याने राज्यात पहिला क्रमांक पटकावलाय. या प्रक्रियेत सहभागी असलेले अधिकारी आणि सर्व कर्मचाऱ्यांचं प्रशासनाकडून विशेष कौतुक करण्यात आलंय. रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या डायलिसिस विभागातून गरजू रुग्णांना मोफत आणि दर्जेदार सेवा उपलब्ध होत आहे. डायलिसिस सत्रासोबतच रुग्णांना आवश्यक रक्त तपासण्या आणि लागणारी महत्वाची इंजेक्शनही इथे मोफत दिली जातात. गेल्या वर्षभरात 1,024 रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतलाय. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी रत्नागिरी शहरातल्या लोकमान्यांच्या जन्मस्थळी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. प्रांगणातल्या ध्वजस्तंभावर तिरंगा ध्वजही फडकवण्यात आला. गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातर्फे सलग 21व्या वर्षी टिळक जयंती अभिवादन यात्रा काढण्यात आली. रत्नागिरी तालुक्यातल्या जांभूळ आडचे प्रगतिशील शेतकरी जयंत फडके यांनी लिहिलेल्या मातीचा जातीचा शेतकरी या पुस्तकाचं पावसमध्ये प्रकाशन झालं. कोकणातली शेती म्हणजे केवळ व्यवसाय नसून ती एक जीवन पद्धती आहे. आजचा काळ वेगवान असला तरी शेती हा संयमाचा विषय आहे. शेतीतल्या समस्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहून त्यावर मात करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने हे पुस्तक प्रत्येकाला दिशा दाखवणारं ठरेल असा विचार मान्यवरांनी यावेळी मांडला. जिल्हा वार्तापत्रासाठी अनिकेत कोनकर, रत्नागिरी.

0: रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी, श्रोते हो आपण आमचे हे कार्यक्रम यावरून ऐकत आहात. तसंच न्यूज ऑन AIR हे मोबाईल ॲप डाउनलोड करूनही आपण हवं तिथे आणि हवं तेव्हा आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकू शकता. दुपारचे 1:45 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात श्रीपाद कुलकर्णी यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांची ही रचना.

श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. दुपारचे 1:55 झाली आहेत. पुनः प्रसारित कार्यक्रम ऐकणार आहोत ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार। ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आला श्रावण या मालेत ऐकूया मराठी कवितेतून बहरलेल्या श्रावण महिन्याची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध।
1: आला श्रावण। श्रावणातली वद्य अष्टमी साजरी होते कृष्णाचा जन्मदिवस म्हणून। कृष्ण जन्माचं घडलेलं नाट्य तसं सर्वांनाच परिचित असतं। देवकी वसुदेवाचा 8वा पुत्र जन्माला येतो या दिवशी मध्यानरात्री। देवकीच्या आधीच्या 7 पुत्रांना कंसानं मारलेलं असतं। त्या रात्री उठते भयंकर वादळ, यमुनेला पूर। त्या पुरातच वसुदेव कृष्णाला नंदाघरी सोडून येतो आणि त्याची नुकती जन्मलेली लेक बरोबर आणतो। कंस तिला आपटताच ती कडाडून वीज होऊन त्याला सांगते की तुला मारणारा अजून जिवंत आहे, वगैरे वगैरे। तिथे गोपगोपींसह नंद यशोदेचा लाडला होऊन कृष्ण गोकुळात वाढतो। खिल्ला रे ही चरदी राणी, गोप ही गाणी गात फिरे, मंजुळ पावा गाई त्याचा श्रावण महिमा एक सुरे। खिल्ला रे गोप मंजुळ पावा हा सगळा श्रावण गीतातला महिमा कृष्णाचा। असा घननीळ उत्सवी श्रावण येतो तो सोबत कृष्णाचा जन्मदिवस घेऊन। आमच्या नात्यातल्या एक आजी त्यांच्या देवपूजेतल्या बाळकृष्णाला सतत बरोबर घेऊन हिंडायच्या। म्हणजे कुठेही बाहेरगावी गेल्या तरी त्यांचा बाळकृष्ण त्यांना सोबत करी। त्याला अंगळं टोपरं घालून छोटी लोकरीची गादी करून रात्री निजवीत आणि त्याचं जेवण केल्याखेरीज त्या जेवत नसत। इतकं त्यांचं कृष्णमय असणं पाहिलं की थोडी मीरा कळल्यासारखी भासते। श्रावण महिन्यात भारतात उत्तरेकडे एक झुलान यात्रा असते। हा एक प्रकारचा दोलोत्सव म्हणजेच हिंदोळा उत्सव आहे। श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी राधा आणि कृष्ण यांना हिंदोळ्यावर बसून झोके देतात। त्याभोवती जमून स्त्रिया गाणी म्हणतात। श्रावणी एकादशीपासून श्रावण पौर्णिमेपर्यंत हा उत्सव तिथे चालतो। या दरम्यान राधाकृष्णाची पूजा करतात। कृष्ण चरित्रातला काही भाग त्या उत्सवात नाट्यरूपाने सादर केला जातो। राधेचं तितकंच महत्त्व आपल्याकडे नाही। मथुरा वृंदावन गोकुळ ही नावं राधेभोवती फिरतात। एकूणच देशात सर्वत्र गोकुळाष्टमी आणि गोपाळकाल्याचा दिवस उत्साहात साजरा केला जातो। अष्टमीचा दिवसभर उपास करावा, मध्यरात्रीच बाळकृष्णाची षोडशोपचारे पूजा करावी, सुंठवडा करावा, दुसऱ्या दिवशी अष्टमी संपल्यावर जेवण करावं। मध्यरात्री मथुरेत कृष्णाचा जन्म झाला खरा, पण दुसऱ्या दिवशी सकाळी गोकुळात त्याची वार्ता पसरली, त्यावरून तोच दिवस मुख्य मानून गोपाळकाला त्या दिवशी करतात। उत्तरेतच कृष्ण जन्माच्या दुसऱ्या दिवशी नंदोत्सव साजरा करतात। नंदाला पुत्र झाला या समजुतीने हा उत्सव केला जातो। नृत्य नाटक प्रयोगही केले जातात। त्यावेळी हळद कुंकवाचं पाणी पिचकारीने एकमेकांच्या अंगावर उडवण्याचा प्रघात आहे। राधाकृष्ण प्रेमाचं प्रतीक। धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, म्हटलं तरी कृष्ण हा काही बुद्धाप्रमाणे किंवा ख्रिस्ताप्रमाणे कुठला एक धर्म स्थापन करणारा पुरुष नव्हे, मात्र सद्धर्माची दिशा त्याने दाखवून दिली। सर्व धर्मपंथ हे एकाच परमेश्वराची प्राप्ती करून घेण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत हे त्यानेच सांगितले, म्हणून तो जगद्गुरू। कृष्णम वंदे जगद्गुरू। विष्णूचा 8वा अवतार श्रावणात जन्मला म्हणून पवित्र झालेल्या श्रावण महिना। आता आजची कविता श्रावणाची नसली तरी श्रावणाला पवित्र करणाऱ्या कृष्णाची, इंदिरा संतांची, गोकुळ। अजून नाही जागी राधा, अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ, अशा अवेळी पैल तीरावर आज घुमे का पावा मंजुळ। मावळतीवर चंद्रकेशरी, मावळतीवर चंद्रकेशरी, पहाट वारा भवती भणभण, अर्ध्या पाण्यावरी उभी ती तिथेच टाकून आपले तनमन। विश्वचे अवघे ओठा लावून, विश्वचे अवघे ओठा लावून, कुबजा प्याली तो मुरली रव, डोळ्यामधून थेंब सुखाचे हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव। तर मंडळी, उद्या पुन्हा घेऊन येते पुढला भाग आला श्रावण।
0: आला श्रावण या मालेत आत्ताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंध। या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर।

0: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आज आपण काळी मिरी लागवड याविषयी माहिती घेऊया. वाचन केलंय विद्या तावडे यांनी. नमस्कार मंडळी. मंडळी, आपल्या कोकणात होणारं मसाले पिकांपैकी काळी मिरी हे एक महत्त्वाचं मसाले पीक आहे. याची लागवड तीन प्रकारे करता येते. एक म्हणजे परसबागेमध्ये मिरी लागवड, दुसरं सुपारी आणि नारळ बागामध्ये मिरी लागवड, आणि तिसरी पद्धत पांगाऱ्यावरील मिरीची बाग तयार करणं. परसबागेतील आंबा, फणस, नारळ, सुपारी या झाडांवर मिरीच्या पन्नीयूर एक या जातीचे प्रत्येक झाडामागे दोन वेल लावता येतात. अशा मिरीच्या लागवडीला घरातील सांडपाण्याचा वापर करून घेता येतो. अशा रीतीने परसबागेमध्ये 10 झाडांवर 20 वेल लावले असता 5व्या ते 6व्या वर्षी साधारणपणे 20 किलो काळी मिरीचं उत्पन्न मिळू शकतं. मंडळी, पाण्याची सोय असलेल्या नारळ सुपारीच्या बागांमध्ये मिरीचं आंतरपीक घेता येतं. ज्यावेळी आपण सुपारीमध्ये आंतरपीक घेणार त्यावेळी सुपारीच्या 2 झाडांमधील अंतर 2.5 ते 3.5 मीटर असायला हवं. मात्र घट्ट लागवड केलेल्या सुपारीच्या झाडांमध्ये मिरीचं आंतरपीक सरसकट सर्व झाडांवर घेता येणार नाही. फार सावलीमुळे मिरीच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो. अशावेळी बागेच्या चारी बाजूंच्या कडेच्या फक्त 2 रांगांमधील सुपारीच्या झाडांवर मिरीचे वेल लावावेत, म्हणजेच त्यांना सूर्यप्रकाशाचा योग्य पुरवठा होईल आणि त्यांची योग्य प्रमाणात वाढ होऊन चांगलं उत्पन्न मिळू शकेल. ज्यावेळी सुपारीची लागवड 3x3 मीटर अंतरावर केलेली असते अशावेळी सुपारीच्या झाडांवर मिरी वेल चढवता येतात. काळी मिरी लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी. जमिनीमध्ये 3x3 मीटर अंतरावर 60x60x60 सेंटीमीटर आकाराचे खड्डे घ्यावेत. ते चांगली माती, 2 ते 3 घमेली कंपोस्ट किंवा चांगलं कुजलेलं शेणखत आणि 1 किलो सिंगल सुपरफॉस्फेट यांनी भरून घ्यावेत. अशा खड्ड्यांमध्ये 1.5 ते 2 मीटर लांबीच्या पांगाऱ्याच्या खुंटांची लागवड करावी. ही पांगाऱ्याची लागवड साधारणपणे ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात करावी, म्हणजे पुढच्या जून जुलै महिन्यापर्यंत पांगाऱ्याचे खुंट चांगले वाढायला लागतात. त्यानंतर पांगाऱ्याच्या प्रत्येक झाडाजवळ मिरीचे 2 वेल लावावेत. वेलांची लागवड पांगाऱ्याच्या पूर्व आणि उत्तर बाजूला करावी, म्हणजे वेलीला कडक उन्हापासून इजा पोहोचणार नाही. अशा रीतीने 3x3 मीटर अंतरावर पांगाऱ्याच्या झाडांजवळ मिरीची लागवड केली असता 1 हेक्टर क्षेत्रामध्ये पांगाऱ्याची 1100 झाडं लागतात. अशा प्रत्येक झाडाजवळ मिरीचे 2 वेल लावून ते पांगाऱ्याच्या झाडावर चढवले असता त्यापासून 5व्या ते 6व्या वर्षी 1 ते 1.5 किलो वाळलेली काळी मिरी मिळते. शिवाय पांगाऱ्याची आणि मिरीची झाडं लहान असेपर्यंत मधल्या मोकळ्या जागेत सुमारे 3 वर्षापर्यंत लाल वेलची या उंच जातीच्या केळीची लागवड करून केळीचं उत्पन्न घेता येईल. काळी मिरीचे लहान वेल आधाराच्या झाडावर चढेपर्यंत अधूनमधून त्यांना आधार आणि वळण देणं आणि झाडावर चढण्यासाठी दोरीच्या सहाय्याने बांधणं आवश्यक आहे. वेलीची छाटणी न करता तसंच वाढू दिलं तर ते बरेच उंच जातात, परंतु औषध फवारणी, फळांची काढणी या कामांच्या सोयीच्या दृष्टीने वेल 4 ते 5 मीटरहून जास्त उंच वाढू देऊ नयेत. मंडळी, अशा प्रकारे काळी मिरीची लागवड करून चांगल्या प्रकारचं उत्पन्न घेता येईल. बरं तर पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीत. नमस्कार.
1: कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आत्ताच आपण ऐकलं. आज आपण काळी मिरी लागवड याविषयी माहिती घेतली. वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. सादर करते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
2: मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात. दुपारचे 2:05 होत आहेत. ऐकूयात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हा कार्यक्रम आम्ही पुनः प्रसारित करत आहोत.

0: या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, कार्यक्रमात आज आपण ऐकूया बालरोगतज्ञ डॉ हर्षल वाघ यांनी शाळेची भीती याविषयी सांगितलेली माहिती.
1: शाळेची भीती, स्कूल अँझायटी, ओळख आणि उपाय. नमस्कार बालमित्रांनो, आदरणीय पालक आणि शिक्षकांनो, आजच्या आपल्या विशेष भागात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक घरात किंवा शाळेत कुठंतरी पाहायला मिळतो, पण बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. शाळेची भीती म्हणजेच काय? स्कूल अँझायटी, त्याची ओळख आणि उपाय. सकाळी उठल्यावर अचानक पोटात दुखणं, डोकेदुखीची बहाणे करणं, शाळेची बस येताना रडायला लागणं किंवा दप्तर भरताना चिडचिड करणं, या गोष्टी तुम्ही कधी मुलांमध्ये पाहिल्या आहेत का? बऱ्याचदा पालक याला मुलांचा आळस किंवा नाटक समजतात, पण मित्रांनो, हे नेहमीच नाटक असतं असं नाही. ही मुलांच्या मनात असलेली शाळेची भीती म्हणजेच स्कूल अँझायटी असू शकते. शाळेची भीती नक्की का वाटते? यामागे अनेक कारणे असू शकतात. पालकांपासून दूर जाण्याची भीती, लहान मुलांना आपल्या आई वडिलांना सोडून अनोळखी वातावरणात जाण्याची भीती वाटू शकते. अभ्यासाचा किंवा परीक्षेचा ताण, अभ्यास कठीण वाटणे किंवा गुण कमी मिळण्याची भीती असणे. शाळेतील वातावरण, शिक्षकांची कडक शिस्त, वर्गात सर्वांसमोर बोलण्याची भीती किंवा वर्गमित्रांकडून होणाऱ्या चेष्टा म्हणजेच बुलिंग. सामाजिक भीती किंवा सोशल अँझायटी म्हणजेच काय? नवीन मित्र बनवताना किंवा गर्दीत मिसळताना येणारा संकोच. जेव्हा मुलं ही भीती सांगू शकत नाहीत तेव्हा त्यांचे शरीर पोटदुखी किंवा उलट्या होणे यासारखे शारीरिक लक्षणांद्वारे ती व्यक्त करत असते. मग यावर आपण काय उपाय करू शकतो? मुलांचे ऐकून घ्या आणि भावना समजून घ्या. मूल जेव्हा शाळेत न जाण्यासाठी हट्ट करतं तेव्हा त्याच्यावर रागवण्याऐवजी किंवा मारण्याऐवजी त्याला जवळ घ्या. तुला नक्की कशाची भीती वाटतेय असं प्रेमाने विचारा. त्यांच्या भीतीची चेष्टा करू नका. सकाळी घाई गडबड टाळा. सकाळी घरात खूप घाई आणि गोंधळ असेल तर मुलांचा ताण वाढतो. सकाळी शांत वातावरणात आणि पुरेसा वेळ त्यांना तयार होण्यासाठी द्यावा. शिक्षकांनी मोकळा संवाद ठेवा. मुलांच्या वर्तनात बदल दिसल्यास शाळेतील शिक्षकांशी बोला. वर्गात मुलाला काही त्रास होतोय का हे समजून घ्या. शिक्षक आणि पालकांनी एकत्र मिळून काम केल्यास मुलाचा आत्मविश्वास वाढतो. लहान लहान पायऱ्यांनी भीती दूर करा. सुरुवातीला मुलाला कमी वेळेसाठी शाळेत पाठवणे किंवा त्याला आवडणाऱ्या गोष्टी, उदाहरणार्थ आवडता डबा, नवीन रंगीत पेन्सिल सोबत देणे, यामुळे मुलाचा दृष्टिकोन सकारात्मक होतो. कौतुक करा. मुलाने भीतीवर मात करून शाळेत जाण्याचे पाऊल उचलले की त्याचे मनापासून कौतुक करा. श्रोते हो, शाळा ही मुलांच्या वाढीसाठी आणि आनंदासाठी असते, भीतीसाठी नाही. जेव्हा आपण मुलांच्या भीतीमागील कारण समजून घेऊ आणि त्यांना विश्वासाचा हात देऊ तेव्हा शाळा त्यांच्यासाठी भीतीची जागा न राहता आनंदाचे ठिकाण बनेल. चला तर मग आपल्या मुलांशी मोकळा संवाद साधूया आणि त्यांचा हा प्रवास सोपा करूया. धन्यवाद.
0: श्रोतेहो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण शाळेची भीती याविषयी बालरोगतज्ञ डॉ हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्ते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम ऐकलात, जो आम्ही आपल्यासाठी पुनःप्रसारित केला होता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:10 झाली आहेत. ऐकूयात पुनःप्रसारित कार्यक्रम परिसर.
1: परिसर.

0: श्रोतेहो परिसरी या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण ऐकणार आहोत पत्रकार अशफाक अत्तर यांनी चांदोली मधील जैवविविधता याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, मी पत्रकार अशफाक अत्तर. आज आपण सह्याद्रीच्या कुशीतला निसर्गाचा खजिना अर्थातच चांदोली विषयी जाणून घेणार आहोत. आज आपण सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आणि जैवविविधतेचा अमूल्य ठेवा जपणाऱ्या शिराळा तालुक्यातील चांदोली परिसराची सफर करणार आहोत. सांगली जिल्ह्याच्या पश्चिम टोकाला वसलेला चांदोली परिसर म्हणजे निसर्गप्रेमी, इतिहास अभ्यासक, वन्यजीव संशोधक आणि साहसी पर्यटकांसाठी एक पर्वणीच आहे. सह्याद्रीच्या उंच डोंगररांगा, घनदाट अरण्य, खोल दऱ्या, धबधबे आणि विस्तीर्ण जलाशय यामुळे हा परिसर महाराष्ट्रातील महत्वाच्या पर्यटन स्थळांपैकी एक मानला जातो. चांदोली अभयारण्याची स्थापना 1985 साली झाली. 2005 याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला. त्यानंतर 2009 या परिसराचा समावेश सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात करण्यात आला. आज हा परिसर पश्चिम घाटाच्या समृद्ध जैवविविधतेचे प्रतिनिधित्व करतो. येथील जंगलात वाघ, बिबट्या, गवा, अस्वल, सांबर, साळींदर यासह अनेक वन्य प्राणी आढळतात. तसेच विविध प्रकारचे पक्षी, फुलपाखरे, सरपटणारे प्राणी आणि दुर्मिळ वनस्पती यांचेही येथे वास्तव्य आहे. सकाळच्या शांत वातावरणात पक्ष्यांचा किलबिलाट आणि जंगलातील निसर्ग संगीत अनुभवणं हा एक वेगळाच आनंद असतो. चांदोली परिसरातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे वारणा नदीवरील चांदोली धरण. आशिया खंडातील मोठ्या मातीच्या धरणांपैकी एक म्हणून याची ओळख आहे. या धरणामुळे सांगली, कोल्हापूर आणि परिसरातील लाखो एकर शेतीला पाणी मिळते. धरणाचा विस्तीर्ण जलाशय, सभोवतालची हिरवाई आणि सूर्यास्ताच्या वेळी दिसणारं अप्रतिम दृश्य पर्यटकांना मंत्रमुग्ध करून टाकते. पावसाळा आणि हिवाळा हे या परिसराला भेट देण्यासाठी सर्वात योग्य ऋतू मानले जातात. इतिहासप्रेमींसाठी चांदोली परिसरातील प्रचितगड हे एक महत्वाचं आकर्षण केंद्र आहे. शिवकालीन इतिहासाचा साक्षीदार असलेला हा गड दाट जंगलामध्ये वसलेला आहे. चांदोली परिसरात कंदारडोह, जोळंबीचा सडा, कलावंतिनीची विहीर, आसुबाईचा सडा, सिद्धेश्वर गुंफा तसेच अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत. पावसाळ्यात या परिसरातील असंख्य धबधबे आणि धुक्याने झाकलेले डोंगर पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येथे येतात. चांदोलीचा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण पैलू म्हणजे येथील जैवविविधता आणि पर्यावरण संवर्धन. वन विभागाच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षण, जंगल संवर्धन आणि पर्यावरण शिक्षणासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. स्थानिक ग्रामस्थांचाही या संवर्धन कार्यात सक्रिय सहभाग आहे. त्यामुळे जंगल आणि वन्यजीवांचे अस्तित्व टिकून ठेवण्यास मोठी मदत होत आहे. गेल्या काही वर्षात चांदोली परिसरात ग्रामीण पर्यटनालाही मोठी चालना मिळाली आहे. स्थानिक नागरिक, होमस्टे, ग्रामीण निवास व्यवस्था, स्थानिक खाद्यपदार्थ आणि पर्यटन मार्गदर्शनाच्या माध्यमातून पर्यटकांचे स्वागत करत आहेत. याशिवाय चांदोली परिसरातील रात्र अनुभवणं हे देखील एक वेगळं आकर्षण आहे. स्वच्छ आकाश, तारकांची चमक आणि जंगलातील नैसर्गिक शांतता शहरातील धकाधकीपासून दूर नेणारा अविस्मरणीय अनुभव देते. उन्हाळ्यात काजव्यांची रोषणाई अनेक पर्यटकांना आकर्षित करते. पर्यटन वाढत असताना पर्यावरणाचं संतुलन राखणं ही प्रत्येक पर्यटकाची जबाबदारी आहे. जंगलात प्लास्टिकचा वापर टाळणं, वन्यजीवांना त्रास होणार नाही याची काळजी घेणं आणि वन विभागाच्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. निसर्गाचं संवर्धन झालं तरच पुढील पिढ्यांनाही हा अमूल्य ठेवा अनुभवता येईल. निसर्ग, इतिहास, साहस, वन्यजीव आणि शांततेचा अनोखा संगम अनुभवायचा असेल तर शिराळा तालुक्यातील चांदोली परिसर हा प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी भेट द्यावा असा निसर्गाचा अद्भुत खजिना आहे. धन्यवाद.
0: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण पत्रकार अशफाक अत्तर यांनी चांदोली मधील जैवविविधता याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्र
2: नमस्कार. आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं विशाल शर्मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने अंतरिक्ष स्टार्टअप्स से मजबूत इकोसिस्टम बनाने की अपील की ताकि वे वैश्विक प्रतिभाओं को आकर्षित कर सकें. राष्ट्रीय अंतरिक्ष दिवस की शुभकामनाएं दी. ब्रिक्स देशों

श्रोते हो प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सावित्री शेखर यांनी गायलेला राग पंतुवराली आणि वृंदावनी सारंग. त्यांना व्हायोलिन साथ आहे सरदा मुरली यांची आणि मृदंगमवर साथ आहे केशव भारद्वाज यांची. ताल रूपकम आणि आदी ऐकूयात तर सावित्री शेखर यांनी गायलेला राग पंतुवरारी आणि वृंदावनी सारंग.

0: श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सावित्री शेखर यांनी गायलेला राग पंतुवराली आणि वृंदावनी सारंग ऐकलात. त्यांना व्हायोलिन साथ होती सारदा मुरली यांची आणि मृदंगमवर साथ होती केशव भारद्वाज यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात.
1: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
2: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
1: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात. दुपारचे 3 वाजत आहेत. ठीक 3 वाजता प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल तशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. मुंबईत भुलेश्वर इथं गणेश आगमन सोहळ्यात 22 फूट उंच मूर्ती कोसळल्यानं दोघांचा मृत्यू, 5 जण जखमी. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूरमध्ये सनदी लेखापालासह 16 कंपन्यांवर गुन्हे दाखल. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि मालिकेतल्या अखेरच्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. अंतराळ क्षेत्रातली जागतिक प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज अंतराळ क्षेत्रातल्या स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. जगभरातल्या लोकांना आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द घडवण्यासाठी भारत हे पसंतीचं ठिकाण वाटावं असं वातावरण निर्माण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. या दृष्टीनंच या कंपन्यांनी आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य राखण्याची सूचनाही त्यांनी केली.
1: हमें ऐसा एक औरा खड़ा कर देना चाहिए कि इस फील्ड में दुनिया भर के लोगों की जिंदगी बनानी है, हिंदुस्तान जाओ.

0: की कोई स्टार्टअप से जुड़ जाओ, भारत की कोई स्पेस एजेंसी से जुड़ जाओ, मैं पक्का मानता हूँ जी पूरा टैलेंट पूल जो है एक मैग्नेट की तरह आपके कारण हम खींच सकते हैं और वो हमारी एक बहुत बड़ी ताकत बन सकता है।
1: या क्षेत्रातल्या देशभरातल्या स्टार्टअप कंपन्यांनी सरकारवर विश्वास दाखवला असल्याचंही त्यांनी सांगितलं। प्रधानमंत्र्यांनी अंतराळ क्षेत्र खासगी क्षेत्राकरता खुलं केल्याबद्दल स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्र्यांचे आभारही मानले। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत। गगनयान या देशाच्या महत्वाकांक्षी मोहिमेचा उल्लेख करून अंतराळ क्षेत्रातली ही उल्लेखनीय कामगिरी देशाची विज्ञान क्षेत्रातली उत्कृष्टता सिद्ध करत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ शेअर केला असून नवीन जागतिक व्यवस्थेत भारत आपल्या अंतराळ क्षेत्राचा सातत्यानं विस्तार करत असल्याचं त्यांनी म्हटलंय। भारताच्या खासगी क्षेत्राची अंतराळ विषयक प्रतिभा जगात आपली वेगळी ओळख निर्माण करत असून भारताचं अंतराळ क्षेत्र जागतिक गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। युवा वर्गाला जोपर्यंत कोणत्याही अडथळ्याशिवाय काम करण्याचा अनुभव घेऊ देत नाही तोपर्यंत आपण स्टार्टअप परिसंस्थेचा अपेक्षेएवढा विस्तार करू शकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। नागपूरमधल्या मंथन फॉर युवा 2026 या अभियानाचा समारोप सोहळा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रेशीमबाग मैदान इथं झाला, त्यावेळी ते बोलत होते। राज्य सरकारनं स्टार्टअप परिसंस्थेला पाठबळ देण्याकरता चांगलं धोरण तयार केलंय। यशस्वी स्टार्टअप्सच्या संस्थापकांसोबत चर्चा करून या धोरणात आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील असं त्यांनी सांगितलं। स्टार्टअपसाठी उभारलेल्या इन्क्युबेशन सेंटरचं विकेंद्रीकरण केलं जाणार आहे, यामुळे टीयर 3 शहरातल्या नव्यानं सुरू होऊ पाहणाऱ्या स्टार्टअप्सनाही मदत मिळू शकेल असं ते म्हणाले। मुख्यमंत्री बनणं सोपं नाही, मात्र आपल्या राज्यघटनेनं दिलेल्या लोकशाहीमुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणं तसंच रेल्वे स्थानकावर चहा विकणारं मूल देशाच्या प्रधानमंत्रीपदापर्यंत पोहोचणं शक्य झालं। कोणत्याही व्यक्तीनं निर्धार केला तर आपली राज्यघटना त्याला मुख्यमंत्री बनवू शकते, हीच आपल्या राज्यघटनेची ताकद आहे असं ते म्हणाले। महाराष्ट्राचं मुख्यमंत्री असणं हे दर दिवसासाठी एक आव्हान असतं अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली। देशात आशयनिर्मितीशी संबंधित ऑरेंज अर्थव्यवस्था वेगानं मोठी होत आहे, त्या पार्श्वभूमीवर मुलांचा स्क्रीन टाईम ही पूर्णतः वाईट गोष्ट नाही, पण त्यात समतोल असायला हवा असं त्यांनी सांगितलं। मुलांसमोर खेळाच्या मैदानात यश मिळवण्यासारख्या प्रेरणा समोर आणायला हव्यात आणि त्यांचा स्क्रीन टाईम कमी करून त्यांना मैदानावर वळवायला हवं असं मत त्यांनी व्यक्त केलं। यावेळी हजारो तरुणांनी एकत्रितपणे ढोल ताशांचं वादन करून जागतिक विक्रमाची ही नोंद केली। या सोहळ्याला विविध क्षेत्रातले तरुण उद्योजक, क्रीडापटू आणि इतर मान्यवर उपस्थित होते। राज्यातल्या मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अधिक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्यात सामंजस्य करार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। या करारामुळे धर्मादाय रुग्णालयं आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मिळणारी मदत रुग्णांना थेट मिळेल असं त्यांनी म्हटलं आहे। धर्मादाय आयुक्तांच्या नियंत्रणाखाली असलेल्या रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना मोफत आणि सवलतीच्या दरात उपचार मिळतात। या कराराअंतर्गत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची यंत्रणा या सेवेशी जोडली जाईल, यामुळे या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता येईल असं शासनाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे। शिक्षण मंत्रालय करत असलेलं चांगलं काम मिशन मोडवर राज्यातली प्रत्येक शाळा आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावं असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिले। शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि विभागातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर शिंदे यांनी काल मुंबईत बैठक घेतली आणि विभागाचे विविध उपक्रम, योजना आणि प्रगतीचा आढावा घेतला। राज्यातल्या शाळांचं आधुनिकीकरण आणि शिक्षण व्यवस्थेत प्रत्यक्ष दृश्यमान आणि गुणवत्तापूर्ण बदल घडवून आणण्यासाठी स्पष्ट, सर्वसमावेशक आणि कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले। केंद्र सरकारच्या विविध शिक्षणविषयक योजनांची राज्यात प्रभावी आणि वेगवान अंमलबजावणी करायच्या सूचनाही त्यांनी केल्या। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। मुंबईत भुलेश्वर इथं गणेश आगमन सोहळ्यावेळी 22 फूट उंच मूर्ती कोसळल्यानं दोघांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले। भायखळ्यावरून भुलेश्वरच्या दिशेनं जाताना काल रात्री 10 वाजायच्या सुमाराला मूर्तीच्या मागची जोडणी निखळल्यानं ती पुढच्या बाजूला कोसळली। दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं। मूर्तीखाली दबलेल्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल

0: करण्यात आलं, मात्र त्यातल्या दोन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये संबंधित गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षाचाही समावेश आहे. जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी उदगीर इथला एक सनदी लेखापाल आणि एकूण 16 कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणी आरोपींनी खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारावर 2022 ते 2026 या कालावधीत तब्बल 2,143,79,43,760 रुपये परदेशात पाठवायला सहाय्य केल्याचं प्रथमदर्शनी आढळून येत असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे. भारत आणि श्रीलंका क्रिकेट संघात आज कोलंबो इथं कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या आणि अखेरच्या सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. या सामन्यात भारतानं जखमी कुलदीप यादवऐवजी सारांश जैन याचा समावेश केलाय. त्याचा हा पदार्पणाचा सामना आहे. प्रथम फलंदाजी करताना आपल्या पहिल्या डावात भारतानं पहिल्या सत्रातच केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल या दोन्ही सलामीवीरांना गमावलं. राहुल 18 तर जयस्वाल 45 धावा करून बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या सत्रात कर्णधार शुभमन गिल 50 धावा करून बाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतानं पहिल्या डावात 3 बाद 192 धावा केल्या होत्या. नेदरलँड्स इथं सुरू असलेल्या एफएचआय महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज ई गटात भारतीय महिला संघाचा सामना ऑस्ट्रेलियाविरोधात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10:30 हा सामना सुरू होईल. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक असेल. भारतानं हा सामना जिंकला तरी भारताचा उपांत्य फेरीतला प्रवेश चीन आणि नेदरलँड्स यांच्यातल्या सामन्याच्या निकालावर अवलंबून असेल. या सामन्यात चीननं विजय मिळवला तर ऑस्ट्रेलियावर विजय मिळवल्यानंतरही भारताचं आव्हान संपुष्टात येईल. राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत कार्यरत वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था नागपूर अर्थात वनआरटीनं विमुक्त जाती तसंच भटक्या जमाती ब क आणि ड या नॉन क्रिमिलेअर प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षांकरता पूर्व प्रशिक्षणाच्या अर्जाची अंतिम मुदत येत्या 26 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. सध्या या पूर्व प्रशिक्षणाची अर्ज प्रक्रिया सुरू आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं आज लातूर हैदराबाद महामार्गावर लामजना पाटीजवळ रास्ता रोको आंदोलन केलं. विविध प्रलंबित मागण्यांसाठी मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी या आंदोलनात भाग घेतला. बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातल्या ब्रह्मगाव शिवारात वाघाचा वावर आढळून आल्यानं वनविभागानं या परिसरातल्या शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याची सूचना केली आहे. अहिल्यानगर धाराशिव लातूर आणि सोलापूर जिल्ह्याच्या काही परिसरातही वाघाचा वावर आढळून आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. मुंबईत भुलेश्वर इथं गणेश आगमन सोहळ्यात 22 फूट उंच मूर्ती कोसळल्यानं दोघांचा मृत्यू, 5 जण जखमी. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूरमध्ये सनदी लेखापालासह 16 कंपन्यांवर गुन्हे दाखल. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि मालिकेतल्या अखेरच्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ह्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. आमचे कार्यक्रम यापुढे आपण डीटीएच उपग्रह वाहिनीवरून ऐकू शकणार आहात. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेचं प्रसारण सायंकाळी ठीक 4:58 सुरू होईल. तोपर्यंत आपण आमच्यासोबत जोडलेले रहा AIR मराठी या डीटीएच उपग्रह वाहिनीवर.

0: नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या। मध्यम लहरी 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 दशांश मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। आजच्या दुसऱ्या प्रसारणसभेत मी वैष्णवी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। सायंकाळचे 5 वाजतायत। आता ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। थोड्याच वेळात ठळक बातम्या।
2: नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। युवा वर्गाला जोपर्यंत कोणत्याही अडथळ्याशिवाय काम करण्याचा अनुभव घेऊ देत नाही, तोपर्यंत आपण स्टार्टअप परिसंस्थेचा अपेक्षेएवढा विस्तार करू शकत नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। नागपूरमधल्या मंथन फॉर युवा 2026 या अभियानाचा समारोप सोहळा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रेशीमबाग मैदान इथं झाला, त्यावेळी ते बोलत होते। भारत चीन सीमावादावर विशेष प्रतिनिधींच्या चर्चेत सहभागी होण्यासाठी देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उद्या बीजिंग इथं पोहोचतील। या चर्चेत चीनचे विशेष प्रतिनिधी वांग यी सहभागी होतील। डोवाल आणि वांग यांच्यात येत्या मंगळवारी विशेष प्रतिनिधी चर्चेची 25वी फेरी होणार आहे। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत। गगनयान या देशाच्या महत्वाकांक्षी मोहिमेचा उल्लेख करून अंतराळ क्षेत्रातली ही उल्लेखनीय कामगिरी देशाची विज्ञान क्षेत्रातली उत्कृष्टता सिद्ध करत असल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। नेदरलँड्स इथं सुरू असलेल्या FIH महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज ई गटात भारतीय महिला संघाचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे। भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10:30 वाजता हा सामना सुरू होईल। स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक असणार आहे। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र। गीतसंध्या या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत हिंदी चित्रपट संगीत। सुरुवातीला ऐकूया बंधन या चित्रपटातील श्वेता शेट्टी यांनी गायलेलं देव कोहली यांचं गीत। संगीतबद्ध केलं आहे आनंदराज आनंद यांनी।

0: श्रोतेहो, रविवार दिनांक 23 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता युवावाणी या कार्यक्रमात ट्रेकर आकाश पालकर याची मीरा खालगावकर हिने घेतलेली मुलाखत.
1: कुठलाही एक थ्रिलिंग असा एक्सपिरियन्स या जर्नीमधला, जे 2016 पासून तुझी सुरू झाली, तर असा एक एक्सपिरियन्स आम्हाला ऐकायला आवडेल.
2: सर्वात महत्त्वाचा थ्रिलिंग एक्सपिरियन्स म्हणजे माउंट युनोम. कारण ज्या वेळेला आम्ही समिट अटेम्प्ट चालू केला कॅम्प 1 पासून, ज्या वेळेला समिटवरती आम्ही रात्री 1:30 वाजता सुरुवात केली क्लाइंब करण्यासाठी, आणि साधारण आम्ही सकाळी 8 वाजता समिटला पोहोचलो.
0: तेव्हा नक्की ऐका 23 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता युवावाणी हा कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर एकाच वेळी.

गीत होतं समीर यांचं, हलचल या चित्रपटाकरता संगीत होतं विद्यासागर यांचं. यानंतर ऐकूया फिर हेरा दिल का रिश्ता या चित्रपटातील अलका याज्ञिक यांनी गायलेलं समीर यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे नदीम श्रवण यांनी.

होतं हिमेश रेशमिया यांनी, आणि ह्या गीताचे गीतकार होते समीर. कार्यक्रमात शेवटी ऐकूया फिदा या चित्रपटातील अलका याज्ञिक, उदित नारायण, करीना कपूर, शाहिद कपूर यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे अनु मलिक यांनी.

श्रोते हो, यानंतर ठीक 5:30 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम युववाणी. यामध्ये आज आपण ऐकणार आहात ट्रेकर आकाश पालकर यांची मीरा खालगावकर हिने घेतलेली मुलाखत. सादरकर्ते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे. तर ऐकूया कार्यक्रम युववाणी.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.

0: हॅलो फ्रेंड्स, मी मीरा. आजच्या युववाणीच्या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. भैरवगड, वानर, वजीर सुळका, लिंगाणा सुळका, कलवंती किंवा अगदी कळसुबाई असे अगदी मानाचे तुरे ज्याच्या टोपीमध्ये आहेत, असा एक ट्रेकर, गृहरक्षक दलातील एक जवान ते गिर्यारोहक, असा प्रवास आपण जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या युवक दोस्ताकडनं. स्वागत करूया आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये एका अशाच हरहुन्नरी युवक दोस्ताचं, ज्याचं नाव आहे आकाश पालकर. आकाश, स्टुडिओमध्ये मी आपल्या सर्व श्रोत्यांतर्फे, युवक मित्रांतर्फे तुझं अगदी मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम आपण ट्रेकिंगचा हा तुझा सगळा प्रवास उलगडून घेणारच आहोत आपल्या गप्पांमधून, तर सुरुवात मला करायला आवडेल की तुझी ट्रेकिंगची सुरुवात कुठल्या गडापासून सुरू झाली?
1: माझी जी ट्रेकिंगची सुरुवात आहे तर ही कलावंती गडापासून झाली. 2016 मी 12 जुलै 2016 मध्ये पहिला ट्रेक केला हा कलावंतींचा, त्या ठिकाणापासून माझी या ट्रेकची सुरुवात झाली. आणि त्याच्या पुढे आपले कलावंती, कळसुबाई, वजीरलिंग आहे, सुळका किंवा वानरलिंगी आहे, तैलबाईला, तर अशा पुढे मोठमोठ्या मोहिमा किंवा जे गड किल्ले आहेत, तर ह्या वाटा माझ्या सुरू झाल्या.
0: नक्कीच, आता ऐकताना ही नावं वाटतात नुसती, पण ते सर करताना तू समोर गेलेले सगळे परिश्रम असतील, तयारी असेल, ती खरंच अनेक दिवसांची, काही महिन्यांची असेल.
1: नक्कीच.
0: सर्वात मानाचा आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच म्हणजे कळसुबाईचा शिखर, तर कलावंती हा तुझा पहिला गड होताच, पण त्याचबरोबर हा एक मानाचा आहे, तो म्हणजे कळसुबाईचा शिखर. तर त्या एका प्रवासाबद्दल सांग ना.
1: कळसुबाई शिखर हे मी फक्त नाव लहानपणी ऐकलं होतं, परंतु प्रत्यक्षात त्यावरती चढायला मिळेल किंवा तो सर करता येईल असं कधी कल्पना केली नव्हती. पण ज्या वेळेला माझ्या रोल मॉडेल आहेत अरुणिमा सिन्हा मॅडम, ज्या हँडिकॅप आहेत आणि हँडिकॅपमध्ये त्यांनी एव्हरेस्ट शिखर क्लाइम केलं, त्याच्यावरती चढाई केल्याने आपल्या भारताचा तिरंगा फडकवला, मग त्यावेळेला त्यांचा जो अभिमान किंवा त्यांचं जे नाव मी ज्या वेळेला ऐकलं फर्स्ट टाइम, त्यावेळेला मी फायनल केलं की आपल्याला सुद्धा जे आपल्या महाराष्ट्रातील उंच शिखर आहे कळसुबाई, या ठिकाणी आपल्याला आपला तिरंगा फडकवायचा आहे. तर ते मनामध्ये ध्येय ठेवलं आणि त्याच्याकडे सातत्याने वाटचाल करत राहिलो. आणि तो 1 आणि 2 ऑगस्ट या दिवशी 2016 मी कळसुबाईवरती तिरंगा फडकवला.
0: अरे वा, खूप छान. त्याचबरोबर तुझ्या यादीमध्ये लिंगाणा सुळका, वजीर सुळका, वानरलिंगा सुळका, भैरवगड आणि तैलबैला हे सुद्धा आहेत, तर याबद्दलचाही एक्सपिरियन्स सांग ना.
1: याबद्दलचा एक्सपिरियन्स हा खूप वेगळा आहे, कारण ट्रेकिंग आणि क्लाइम्बिंग याच्यामध्ये खूप अंतर आहे. आपण जे ट्रेकिंग करतो याच्यामध्ये आपण फक्त गडकिल्ले म्हणजे जंगलातल्या वाटा आहेत त्या ठिकाणांवरून आपण चालत जातो, परंतु जे सुळके आहेत तर

0: याच्यावरती आपल्याला खूप मोठी तयारी करावी लागते. ते सर्व साहित्य असेल जे आपण ट्रेकिंगसाठी वापरतो, तर त्या साधनांचा वापर करून आपण 90 डिग्री मध्ये जो शुल्क आहे तर त्याच्यावरती चढाई करतो. त्याच्यामुळे आपला संपूर्ण हा जो वजन आहे आपल्या शरीराचं ते संपूर्ण आपल्या हातावरती असं आणि आपल्याला वरती ओढत रॉक क्लाइम्बिंग करत आपल्याला वरती चढावी करावी लागते.
1: मग या दरम्यान 2016 साली जेव्हा तू सुरुवात केलीस तर मग तेव्हापासून तू काही डाएट किंवा असं काही फॉलो करत होतास का?
0: त्यावेळी डाएट म्हटलं तर मी मिडल क्लास मधला आहे त्याच्यामुळे मला त्याबद्दल एवढं माहिती नव्हतं, परंतु रेग्युलर माझी रनिंग किंवा सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण वेळेवरती झोप तर ह्या गोष्टींचं मी नक्कीच पालन करत होतो आणि ते सातत्याने माझं चालू होतं.
1: नक्कीच. यानंतर तू डायरेक्टली म्हणजे ट्रेक अरेंजमेंट्स नाही केलेस, तर त्याच्या आधी तू काही बेसिक आणि ऍडव्हान्स कोर्स सुद्धा केलेस.
0: नक्कीच.
1: तर तू बेसिक कोर्स माउंटेनिअरिंगचा केलास, तर तो कुठे केलास आणि कसा होता तो एक्सपिरियन्स?
0: मी बेसिक कोर्स आहे तो अभिमास ही संस्था आहे मनालीमध्ये हिमाचल प्रदेशला, अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट. तर त्या ठिकाणी हा माझा 28 दिवसाचा टोटल कोर्स झाला. याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण रॉक क्लाइम्बिंग कशा पद्धतीने केलं जातं आणि त्याचबरोबर आपण विथ स्नो म्हणजे आपण बर्फामध्ये त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत, ऍक्टिव्हिटीज आहेत, तर त्याचं संपूर्ण प्रशिक्षण आपल्याला तिथे दिलं जातं. असा माझा हा टोटल 28 दिवसाचा कोर्स होता आणि त्याच्यामध्ये आपण एका हाईट वरती जातो. जवळपास आम्ही 11,500 फुटापर्यंत आम्ही हिमालयामध्ये सुरुवात केली, चढाई केली त्याच्यावरती आणि याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण त्या वातावरणाशी जुळून कसं घ्यायचं तर हे तिथे आपल्याला शिकवलं होतं. तिथले जे इन्स्ट्रक्टर आहेत, शेर्पा काही असतात, तर त्यांच्या माध्यमातून आमचा हा प्रवास चालू होता.
1: खूप छान. त्याचबरोबर तू 2022 साली निमास या संस्थे अंडर ऍडव्हान्स कोर्स सुद्धा केलास ट्रेकिंगचा, तर तो कुठे आणि तिथला एक्सपिरियन्स कसा होता? माझ्या मते तो एक टर्निंग पॉइंट होता, कारण त्याच्यानंतर तू ट्रेकिंग अरेंजमेंट सुद्धा सुरू केलास. तर हा ऍडव्हान्स कोर्स कसा होता?
0: आपण ज्या वेळेला बेसिक करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला ए ग्रेड किंवा ए प्लस ग्रेड आपल्याला मिळणं खूप गरजेचं असतं. माझं ध्येय तेच होतं की आपल्याला ऍडव्हान्सला क्वालिफाय व्हायचंय. मग त्याच्यासाठी मी बेसिक मध्ये असताना मी एक टार्गेट ठेवलं होतं की मला ए ग्रेड कोणत्याही परिस्थितीमध्ये मिळाली पाहिजे आणि माझ्या मेहनतीला यश आलं, ती ए ग्रेड मला मिळाली आणि त्याच्यानंतर मग मी ऍडव्हान्स जो आहे तर तू निमास म्हणून संस्था आहे इंडियन आर्मी चाइल्ड डिफेन्सची, तर त्याच्यामध्ये अरुणाचल प्रदेशला तिथे मी ऍडमिशन घेतलं आणि तिथे 35 दिवसाचं टोटल आमचं ट्रेनिंग झालं आणि -12 डिग्री मध्ये आम्ही जवळपास 16,000 फुटापर्यंत आमचं ट्रेनिंग चालू होतं आणि पूर्णपणे ग्लेशियर म्हणून गोरेचिन ग्लेशियर म्हणून आहे, तर त्यामध्ये आमचं संपूर्ण ट्रेनिंग झालं आणि त्या ठिकाणी असताना आपला जो शारीरिक कस तिथे खूप आपल्याला दाखवावा लागतो, कारण तिथलं वातावरण आहे तर त्या वातावरणाला आपण जुळवून घ्यावं लागतं. तर ते आपली पूर्ण तयारी करून घेतात आणि याच्यामध्ये आम्हाला जे आम्ही हाईट वरती जायचो जवळपास आमच्या पाठीवरती 25 ते 30 किलोची बॅग असायची आणि त्यांचं फिजिकल इंडियन आर्मी असल्यामुळे त्यांची फिजिकल एवढी टफ असायची की जवळपास आम्ही ती 30 किलोची बॅग 25 ते 30 किलोची बॅग पाठीवरती घेऊन आम्ही 8-8 किलोमीटर रनिंग करायचो.
1: बापरे,
0: खूप छान होता प्रवास तो, म्हणजे आयुष्यभर लक्षात राहील असा. आणि त्याच्या आधी मला एक सांगायला आवडेल, ज्या वेळेला मी बेसिक करून आलो त्याच्यानंतर 2022 मध्ये जुलै 2022 मध्ये मी युनम म्हणून एक पीक आहे मनालीमध्ये लाहोल परिसरामध्ये, तर ते जवळपास 20,100 फुटाचं पीक आहे. जवळपास एव्हरेस्ट बेस कॅम्प जर म्हटलं तर तो आपल्याला 17,500 फुटापर्यंत जातो, त्याच्याही पेक्षा उंच असणारं हे शिखर आहे माउंट युनम. तर ते आम्ही रत्नागिरीतील 4 व्यक्तींनी याच्यावरती चढाई केली होती.
1: अरे वा, खूप छान. सुरुवात तर तुझी कलावंतीपासून झाली, पण ह्या आधी ह्याचं बाळकडू कधीपासून, म्हणजे हे करायचंय मला असं एक मनामध्ये यावं लागतं, तर तो पॉइंट कुठला होता?
0: तो पॉइंट म्हणजे मी 11वीला असताना मी एमएससीआयटी करत होतो, त्यावेळेला मी जे तुम्हाला मगाशी रोल मॉडेल म्हटलं अरुणिमा सिन्हा मॅडम, त्यांची ज्या वेळेला मी व्हिडिओ बघितली आणि अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं की त्या व्यक्तीने हँडिकॅप असताना त्यांनी एव्हरेस्ट शिखर क्लाइम केलं, परमेश्वराने आपल्याला सर्व काय दिलंय तर आपण का नाही करू शकत. आणि मग त्याच वेळेला चालताना वगैरे मी ज्यावेळेला घरातनं बाहेर पडायचो तर त्यावेळेला माझी फक्त नजर आकाशाकडे जायची की ह्या ढगांच्या वरती काय आहे, त्या ठिकाणी मला जायचंय असं कुठलं ठिकाण आहे. आणि त्यावेळेला मला समजलं की माउंट एव्हरेस्ट, आणि तो प्रत्येक वेळेला मला तो साथ घालत होता की तू ह्या फील्डमध्ये ये, माझ्यासोबत ट्रेकिंग कर असं. ते मला चालता उठता बसता मला त्याच गोष्टींचं वेळ लागलं होतं आणि त्याच ठिकाणी ह्या क्षेत्रामध्ये मी उतरलो.
1: खूप छान. पण ह्या सगळ्याला लागतो तो म्हणजे घरच्यांचा सपोर्ट. तर मला एक छोटासा प्रश्न असा विचारायचा आहे की कलावंती जेव्हा तू सर केलास तर त्यावेळेला घरच्यांना माहिती होतं का?
0: घरच्यांना काहीच माहिती नव्हतं. घरच्यांना फक्त मी एवढं सांगितलं होतं की मी बाहेर जातोय, कारण मी रत्नागिरीच्या बाहेर कधी गेलोच नव्हतो.

0: कुठचे बाहेरचे जिल्हे आहेत ते कधी पाहिले होते, परंतु फक्त मला एका काकाने सपोर्ट केला आणि त्या सपोर्टवरती इथपर्यंत मी आज पोहोचलो. परंतु सुरुवातीला घरच्यांचा सपोर्ट नव्हता, परंतु आता ज्या वेळेला सोशल मीडिया वृत्तपत्रामध्ये ज्या वेळेला नाव यावं लागलं त्याच्यानंतर घरच्यांचा सपोर्ट आहे.
1: कारण तसं बघायला गेलं तर थोडंफार हे रिस्की क्षेत्र आहे.
0: हो नक्कीच.
1: त्याचबरोबर तू जेव्हा ट्रेकिंगच्या अरेंजमेंट करायला लागलास 2022 नंतर, म्हणजे तसं बघायला गेलं तर आधी तू शास्त्रोक्त शिक्षण घेतलंस आणि मग ती कला पुढच्या पिढीला किंवा दुसऱ्यांनाही त्याचा आनंद उपभोगता घेईल असं तू सगळी अरेंजमेंट केलीस, तर आत्ता तू जेव्हा ट्रेकिंगची अरेंजमेंट करतोस तर तेव्हा आम्हाला दिसताना जर आम्हाला ट्रेकिंग करायला यायचंय तुझ्याबरोबर तर आम्ही चला बॅग भरली निघालो, पण तुझी त्यामागे काय काय तयारी चालू असते ही आम्हाला ऐकायला नक्की आवडेल.
0: आम्ही रत्नागिरी असोसिएशन ऑफ माउंटेनिअरिंग हा जो आमचा ग्रुप आहे राम, तर ह्या संस्थेच्या अंडर आम्ही सर्व काम करतो. माझ्यासोबत माझी संपूर्ण टीम असते आणि त्या टीमचं देखील मी जे रॉक क्लाइम्बिंग कोर्सेस आहेत तर ते देखील त्यांच्याकडनं करून घेतले. आणि मॅनेजमेंट आपण ज्याला म्हणतो, एखाद्या ठिकाणी आपल्याला जायचं झालं तर आम्ही पहिलं तो रूट मार्च करतो, ठिकाणी जायचं कसं, किती वेळ लागणार आहे, ज्या वेळेला एखादा आम्ही डोंगर निवडतो तर त्याच्यावरती आपल्याला राहण्याची व्यवस्था आहे का, पाण्याची व्यवस्था आहे का, जेवण, हा संपूर्ण आमची पूर्ण रेखी केली जाते. कारण आपल्याला ग्रुपला सोबत घेऊन जायचंय, सो त्याच्यामुळे सेफ्टीच्या दृष्टीने आपण जास्त महत्वाचे आहोत, कारण त्या गोष्टी पहिल्या बघितल्या जातात. आणि संपूर्ण रूट मार्च केल्याच्या नंतर आम्ही त्या ठिकाणी मुलांना घेऊन जातो, जेणेकरून त्या मुलांच्या जीवाला कोणताही धोका होणार नाही.
1: बरोबर. आणि तुम्ही तुमच्या फ्लायर मध्ये किंवा पोस्टर मध्ये पूर्ण माहिती दिलेली असते की या या गोष्टी घ्या. पण ऍज अ मॅनेजर, ट्रेकिंग मॅनेजर या नात्याने तुम्हाला काय वाटतं, तुमची अपेक्षा काय आहे की जे तुमच्याकडे येतात तुमच्या ग्रुपमध्ये सामील होतात तर त्यांनी काय काय बेसिक तयारी त्यांची अत्यावश्यक आहे?
0: बेसिक तयारी म्हटलं तर महत्वाची म्हणजे शारीरिक, कारण त्यांचं चालणं, प्रत्येक व्यक्तीने जो माउंटेनिअरिंग क्षेत्रामध्ये येतो त्यांनी रनिंग असेल, योगा असतील किंवा चालणं असेल तर ह्या गोष्टी करायलाच पाहिजे. आणि त्याच्या सोबत सोबत आपला डाईट सुद्धा महत्वाचा आहे. आपण तेलकट पदार्थ असेल, जे काय जंक फूड असतील तर त्या गोष्टी आपण टाळाव्याला पाहिजे. आणि जो आपला पोषक आहार आहे, जो आपण घरगुती आहार घेतो तो आपण खाणं गरजेचं आहे, कारण त्याच बळावरती आपण जी सह्याद्रीची संपूर्ण सैर करू शकतो.
1: नक्कीच. कुठलाही एक थ्रिलिंग असा एक्सपिरियन्स या जर्नी मधला, जे 2016 पासून तुझी सुरू झाली, तर असा एक एक्सपिरियन्स आम्हाला ऐकायला आवडेल.
0: सर्वात महत्वाचा थ्रिलिंग एक्सपिरियन्स म्हणजे माउंट युनोम, कारण ज्या वेळेला आम्ही समिट अटेम्प्ट चालू केला कॅम्प 1 पासून, ज्या वेळेला समिट वरती आम्ही रात्री 1:30 सुरुवात केली क्लाइम करण्यासाठी, आणि साधारण आम्ही सकाळी 8 समिटला पोहोचलो. आणि त्याच्यामध्ये हाय अल्टिट्यूड सिकनेस आला होता, मला देखील आला होता, माझ्यासोबत मला बाकीच्या जी आमची टीम होती त्यांच्यामध्ये होता. आणि त्याच्यामध्ये काही एक दोन शेर्पा होते तर त्यांना सुद्धा त्या गोष्टी जाणवत होत्या. आणि मनामध्ये एक होतं की आपल्याला शिखर क्लाइम्ब करायचं आहे, परंतु आपल्याला जे अडथळे येत होते तर त्या अडथळ्याला कसं सामोरं जायचं. कारण महत्वाचं असं असतं की ज्या वेळेला आपल्याला त्रास होतोय आणि त्याच वेळेला समोरचा देखील व्यक्ती आपल्याला सांगतोय की मला देखील त्रास होतोय, तर आपण तो त्या व्यक्तीला त्रास दाखवू शकत नाही, कारण तिथे त्याला मोटिवेट करणं जास्त महत्वाचं असतं. कारण आपण जर वीक दाखवलं तर समोरचा व्यक्ती देखील हा घाबरणारच आहे. पण ह्या सर्व गोष्टींचा विचार करून, कारण आम्ही 1:30 सुरुवात केली तर समिटवरती कधी पोहोचतोय आणि झापला झालेला हा त्रास, ह्या सर्व गोष्टी बाजूला सारून आणि एवढ्या मोठ्या हाईट वरती महत्वाचं असतं की योग्य निर्णय घेणं, तर तो जो हा प्रवास आहे आमचा माउंट युनोमचा हा खूप माझ्यासाठी तरी जगावेगळा आहे आणि तिथून मला खूप काही शिकायला मिळालं त्याच्यामधून.
1: तू ह्या क्षेत्रामध्ये येताना कोणतरी इन्स्पिरेशन लागतं, तर तुझ्यासाठी एक इन्स्पिरेशनल पर्सनॅलिटी कोण आहे?
0: माझ्यासाठी गिर्यारोहण क्षेत्रातली इन्स्पिरेशन म्हणजे अरुणिमा सिन्हा मॅडम. आणि रत्नागिरीमध्ये जर म्हटलं तर आपल्याला मार्गदर्शन काही गोष्टींचं असणं गरजेचं आहे, तर त्यावेळेला मला राजेश नेने सर आहेत आणि दुसरे मृत्युंजय खातू, ज्यांना लाल्या खातू म्हणतात, तर हे दोन व्यक्ती माझ्यासाठी खूप महत्वाचे होते.
1: तुझ्याशी बोलताना अजून एक गोष्ट आम्हाला कळली, ती म्हणजे 2023 साली तू रत्नागिरी ते कन्याकुमारी पर्यंत सायकलने तू हा सगळा रस्ता पूर्ण केलास, तर ही तुझी सायकल वारी कशी होती आणि काय मोटिवने तू रत्नागिरी ते कन्याकुमारी सायकलने वारी केलीस?
0: नक्कीच, तुम्हाला जी समजलेली गोष्ट आहे ही खरी आहे. 2023 मध्ये त्याच्या 2 जर मागे बघितलं तर K2K कारगिल ते कन्याकुमारी असा माझा प्रवास करायचा आहे सायकलने, तर त्याच्या अगोदर माझ्या मनामध्ये आलं की पहिला आपण रत्नागिरी ते कन्याकुमारी हा प्रवास करूया. तर लाल्या खातू म्हणजे जे मृत्युंजय खातू आहेत तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम मी अरेंज केली होती. आणि मी

0: असा विचार केला होता की आपल्याला नुसती मोहीम करायची नाहीये, आपला हा समुद्र वाचला देखील पाहिजे. या समुद्रावरती काम करणारी आसमंत म्हणून एक संस्था आहे, तर त्या आसमंत संस्थेचा एक उद्देश घेऊन म्हणजे आपल्याला सागर हा म्हणजे समुद्र आपल्याला वाचवायचा आहे, तो हा मोटो घेऊन मी ही सुरुवात केली होती. जवळपास 1340 किलोमीटर आहे माझं, जवळपास 12 दिवसांमध्ये ही राईड माझी कम्प्लीट झाली.
1: अरे वा, मस्त. मग त्यावेळेचं तुझं रुटीन कसं होतं, त्या 12 दिवसांमधलं किती वाजता सुरू करायचं असं आणि एकंदरीतच?
0: 1340 किलोमीटर आहे, प्रत्येक दिवसाला मी 100 किलोमीटर असं नियोजन केलं होतं, जेणेकरून आपल्याला 15 दिवसांमध्ये हा प्लॅन आपला सक्सेसफुल होईल. दिवसाला 100 किलोमीटर असल्यामुळे सकाळी मी 5 वाजता सुरुवात करायचो, 5 ते 5:30 ला माझी सायकल चालू व्हायची. साधारण मी 9 वाजेपर्यंत नाश्त्यासाठी थांबायचो, 9 ते 9:30 पर्यंत माझा नाश्ता कम्प्लीट करायचा आणि 10 ते 15 मिनिटाची रेस्ट घेऊन मी परत पुन्हा एकदा 9:45 राईडला सुरुवात करायचो, ते साधारण 12:30 पर्यंत. आणि ज्या ठिकाणी 12:30 किंवा 1 या दरम्यान एखादं कुठलं आपल्याला मंदिर लागेल त्या मंदिरामध्ये मी राहायचो, तिथले जे ट्रस्टी असतील अध्यक्ष असतील त्यांना भेटायचो मी, जेणेकरून मला तिथे आराम मिळेल. आणि नंतर मग थोडा वेळ आराम करून पुन्हा 3 वाजता माझी राईड चालू व्हायची, ती संध्याकाळी 6 ते 6:30 पर्यंत. असं माझं संपूर्ण 100 किलोमीटर माझं कम्प्लीट करायचो. आणि ज्या ठिकाणी कुठे हॉटेल्स वगैरे असेल, डॉर्मेटरी असेल, ज्या ठिकाणी मी पोहोचायचो तर त्या ठिकाणी माझी राहण्याची व्यवस्था सुरू व्हायची. आणि त्याच्यानंतर सायकल प्रवास झाल्याच्या नंतर माझी एक्सरसाइज असायची, कारण सायकलिंग केल्यामुळे थोडेसे जास्त किलोमीटर असल्यामुळे आपल्याला थोडासा त्रास सुद्धा जाणवायचा, पाय मांड्या वगैरे भरत येणं. मग पूर्ण स्ट्रेचिंग करत ऑइल वगैरे लावून थोडासा मसाज करून माझं पुढचं नियोजन राहायचं आणि पुन्हा सकाळी पुन्हा उठून 5 ते 5:30 ला पुन्हा राईड चालू असायची.
1: बापरे, आणि हा सगळा प्रवास तू एकट्या केलास?
0: हो, माझी सोलो राईड होती.
1: खूप छान, खूप छान. आणि तू आता बोलताना म्हणालास की 15 दिवसांचं नियोजन होतं, पण तुझ्या नियोजना अगोदरच तुझी ट्रिप कम्प्लीट झाली. खूप खूप मस्त. आणि वरती मला एक पटकन रॅपिड फायर घ्यायला आवडेल, तुझं आतापर्यंत सर केलेल्या पैकी कठीण असलेलं असं शिखर?
0: कठीण असलं हिमालयातलं जर विचारलं तर माउंट युनोम, आणि आपल्या महाराष्ट्रातलं विचारलं तर वजीर सुळका.
1: ओके. आवडता खाद्यपदार्थ?
0: गोपाळ हॉटेलची मिसळ.
1: आवडतं ठिकाण?
0: आवडतं ठिकाण महाराष्ट्रातलं की बाहेरचं?
1: दोन्ही.
0: महाराष्ट्रातलं म्हटलं तर आपलं अक्कलकोट आणि बाहेरचं म्हटलं तर हिमाचल प्रदेश.
1: ओके. आवडतं गाणं?
0: संदेश आते हे, जे बॉर्डर मधलं आहे, तर ते माझं आवडतं गाणं.

0: सुरुवातीला मी जसं म्हटलं की गृहरक्षक दलातील जवान ते गिर्यारोहक प्रवास, तर ह्या सगळ्या प्रवासादरम्यान तू होमगार्डची सर्व्हिस सुद्धा करत होतास.
1: हो.
0: तर जेव्हा आपण पर्सनल लाईफ मध्ये काहीतरी एक वेगळं करत असतो तेव्हा प्रोफेशनल लाईफ सुद्धा त्याच्या आड येऊ नये, तर त्यासाठी तिथले जे सगळे असतात त्यांचंही सहकार्य महत्वाचं असतं. तर ते कसं तुला लाभलं या प्रवासादरम्यान?
1: ज्या वेळेला माझी ड्युटी असायची त्यावेळेला तिथले संबंधित अंमलदार असतील, आमचे पोलीस कर्मचारी असतील किंवा होमगार्ड मधले अधिकारी असतील, तर ज्या वेळेला आमचा एखादा प्लॅन ठरायचा तर त्यावेळेला त्यांना मी रितसर नोटीस द्यायचो, सर मला अशा अशा वेळेसाठी मला सुट्टी हवी आहे, कारण त्यांना माहिती आहे की हा कोणत्याही चुकीच्या कामांसाठी हा सुट्टी घेणार नाही. आणि ज्या वेळेला माझं माउंटेनियरिंग क्षेत्राचं ज्या वेळेला कार्य त्यांना समजलं त्यावेळेला त्यांच्याकडून मला फुल सपोर्ट मिळाला आणि त्यामुळे ते खूप सहकार्य करतात.
0: खूप छान, खूप छान. त्याचबरोबर तुला ट्रेकिंग ह्या क्षेत्रामध्ये जे रत्नागिरीमध्ये सगळी वाटचाल सुरू झाली तर त्याबद्दलची सुद्धा खूप छान अशी माहिती आहे, तर ती माहिती सुद्धा तुझ्याकडनं आम्हाला ऐकायला आवडेल की नक्की रत्नागिरी ट्रेकिंगला कधीपासून सुरुवात झाली.
1: माझ्या माहितीप्रमाणे रत्नागिरीमध्ये ही माउंटेनिअरिंगची सुरुवात आहे, ती जवळपास 1986 ते 1987 या सालापासून झाली. आपल्या रत्नागिरीतले प्रवीण रेड्डी सर आहेत, गुंड्यामुळे सर आहेत, मोहन कातू सर आहेत किंवा सोमन भैया वणजू, वल्लभ वणजू, ह्या ज्या थोर व्यक्ती आहेत, तर त्यांनी रत्नागिरीमध्ये माउंटेनिअरिंग हे रुजू केलं आणि लोकांमध्ये ह्याचा प्रसार केला. पहिले ते स्वतः जाऊन आले आणि त्याच्यानंतर बाकीच्या लोकांना ते सर्व सांगायला लागले की माउंटेनिअरिंग म्हणजे काय आहे, ट्रेकिंग म्हणजे काय आहे, आणि तिथून या प्रवासाची सुरुवात झाली आणि तो प्रवास आज आमच्यापर्यंत पोहोचला आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इतर जी आमची तरुण पिढी आहे तर त्या तरुण पिढीकडे पोहोचवतोय.
0: खूप छान. ट्रेकिंग किंवा मान्सून ट्रेक्स जनरली आपल्या कोकणात रत्नागिरीत खूप फेमस आहे आणि हे आता सोशल मीडियावरती अगदी म्हणजे बजरवरती चालू आहे. तर मग जे आपले सगळे युवक मित्रमैत्रीण ऐकताय तर त्यांना जर अरेंज करायचं असेल, कारण अजूनही 2026 चा पावसाळा

0: संपलेला नाहीये तेव्हा ते मॉन्सून स्पेशल ट्रेकिंग स्पॉट्स जाणून घेण्यासाठी नक्कीच इच्छुक आहेत आणि तेही एक प्लॅन करू शकतात, तर त्यासाठी तू काय सांगू शकशील?
1: आपल्या रत्नागिरीमध्ये खूप काही बघण्यासारखं आहे, म्हणजे आपण जे स्वर्ग म्हणतो ती आपली रत्नागिरी आहे. आता रत्नागिरीमध्ये लेटेस्ट म्हटलं तर लिंगाचा डोंगर आहे, म्हणजे मार्लेश्वर आहे. मार्लेश्वरच्या समोर जो आपल्याला पर्वत दिसतो, डोंगर दिसतो, त्याला लिंगाचा डोंगर असं म्हणतात. तिथून आपल्याला 7 धबधबे आपल्याला पाहायला मिळतात, तर आपल्याला तो एक आहे लिंगाचा डोंगर. त्याचबरोबर चिपळूणमध्ये चोरवणे गाव आहे, तर तिथे नागेश्वर म्हणून एक ट्रेक आहे. आणि आता श्रावणामध्ये तो खूप महत्वाचा मानला जातो, कारण वरती शंकराचं देवस्थान आहे. आणि तिथले महत्वाचं असं आहे की तिची जी शिवलिंग आहे, त्या शिवलिंगावरती वरून जे पाणी पडणार आहे ते बारमाही आहे. कधीही तुम्ही कोणत्याही सीझन मध्ये गेलात तर ते पाणी कधीच आटत नाही. त्या दगडाला छेद आहे आणि छेदातनं बरोबर पाणी त्या पिंडीवरती पडत. आपण जे म्हणतो की शंकराच्या डोक्यामध्ये गंगा वसलेल्या पाहायला मिळते किंवा गंगा वसलेली आहे, तर त्याचं रत्नागिरीमधलं एक महत्वाचं उत्तम उदाहरण म्हणजे आपलं नागेश्वर. त्याचबरोबर मासाळ टू विशाळगड आहे, ज्याला आपण मिनी महाबळेश्वर म्हणतो, कारण मासाळ हे खूप फेमस आहे. तिथून आपल्याला कोकण दरवाजाने विशाळगडावरती जाता येतं, कारण विशाळगडाचा इतिहास देखील खूप आहे. त्याचबरोबर रत्नागिरीमध्ये गडकिल्ले आहेत, रसाळगड आहे, सुमारगड आहे, महिमतगड आहे, महिपतगड आहे, प्रचितगड आहे, चगदेव, असे खूप सारे आहेत ठिकाण. जवळपास 25 ते 26 किल्ले आपल्या रत्नागिरीमध्ये आहेत, प्लस डोंगर वाटा देखील आहेत.
0: नक्कीच. आणि ज्यांना म्हणजे हे सगळं ऐकताना असंच वाटलं की बॅग भरू और निकल पडू, तर ज्यांना ह्याबद्दलची अधिक माहिती हवी असेल ते तुला नक्कीच अजून मेसेज करून डीएम करून नक्कीच पिळतील. एकंदरीतच ट्रेकिंग किंवा याबद्दलची माहिती तुम्हाला बाकी सगळ्या ठिकाणाहून मिळेलच, पण हा आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आकाशवाणी रत्नागिरीच्या FB, इन्स्टा आणि ट्विटर या सोशल हँडलद्वारे. त्याचबरोबर ही मुलाखत तुम्हाला ऐकायला मिळू शकते YouTube आमच्या आकाशवाणी रत्नागिरीच्या चॅनलवरती. आणि त्याचबरोबर अशा अनेक मुलाखतींचा खजिना तुमच्याशी कनेक्टेड राहण्यासाठी YouTube आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पण तत्पूर्वी आकाश, तू इथे आलास आणि खूप सुंदर रोमांचक अशी माहिती ट्रेकिंग बद्दलची, तुझ्या या ट्रेकिंगच्या प्रवासाबद्दलची तू आम्हाला दिलीस. खरं तर वेळ पुरेनासा आहे प्रत्येक गडाबद्दलची माहिती, तो प्रवास जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल, तर अशाच संधी मिळत राहूत. आणि जाता जाता एक मात्र प्रश्न की इथून पुढचे तुझे काही ट्रेक्स लाईन्ड अप आहेत का हे आम्हाला ऐकायला नक्की आवडेल.
1: आता लेटेस्ट आहे 30 तारखेला रांगणा, हा आम्ही आता प्लॅन करतोय. आणि त्याच्याबरोबरच हिमालयातील एक एक्सपिडिशन करायचा आमचा प्लॅन चालू आहे.
0: अरे वा,
1: त्याचं आता नियोजन लवकरच होईल. आणि गिर्यारोहण क्षेत्रामध्ये प्रत्येकाचं ड्रीम असतं माउंट एव्हरेस्ट सर करणं, कारण ह्याच्या वरती कुठलंही शिखर नाहीये. तर माझं देखील तेच स्वप्न आहे की आपल्या रत्नागिरीमध्ये सुरेंद्र चव्हाण म्हणून आहेत दापोलीतले, त्यांनी पहिला माउंट एव्हरेस्टवरची चढाई केली. मी 10वीला असताना त्यांचा मला धडा होता, पण त्यावेळेला माउंटेनिंग क्षेत्राबद्दल काही माहिती नव्हतं. आणि आता लेटेस्ट 21 मे 2026 गिरीप्रेमीची टीम आहे पुण्यातील, तर त्याच्यामध्ये अखिल काटकर म्हणून आहेत. अखिल काटकर सर तो आपल्या लांजातला आहे, तो आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातला दुसरा व्यक्ती ज्याने माउंट एव्हरेस्टवरती चढाई केली. तर लवकरच मला देखील असं वाटतंय की आपली हॅट्रिक ही कम्प्लीट झाली पाहिजे आणि माझ्याकडून देखील माउंट एव्हरेस्ट हे सर झालं पाहिजे.
0: नक्कीच, त्याबद्दल आमच्या सगळ्या परिवारातर्फे आणि युवक दोस्तांतर्फे तुला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि माउंट एव्हरेस्ट केल्यावर परत एकदा भेटू आणि तोही प्रवास नक्की इन डिटेल जाणून घेऊ आपण. त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि चला तर फ्रेंड्स, याच एकदम पॉझिटिव्ह आणि इन्स्पायरिंग नोट वरती आम्ही तुमचा इथेच निरोप घेतोय. परत भेटूच युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत बाय बाय.
2: निवेदन आणि निर्मिती सहाय्य मीरा खलगावकर, सादर करते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

शंकर महादेवन यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गीतबहार हा कार्यक्रम आता समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर ठीक 6:20 संस्कृतमधून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, 6:30 गंमत जम्मत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला संस्कृतमधून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत आणि 40 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गम्मत जम्मत.

0: नागपूर आकाशवाणीची प्रस्तुती असलेल्या गंमत जम्मतच्या आजच्या भागात मी सारिका ताई तुम्हा सगळ्या बाल श्रोत्यांचं खूप खूप स्वागत करते. कसे आहात बच्चे मंडळी? छान अभ्यास करा, हसत खेळत राहा, आनंदी राहा. आणि आज महत्वाचा दिवस आहे. आज आहे 23 ऑगस्ट आणि आजचा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून भारतात साजरा करण्यात येतो. बरं का बाल दोस्तांनो, 23 ऑगस्ट 2023 ला इस्रोच्या चांद्रयान 3 मोहिमेतल्या विक्रम लँडरनं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केलं होतं. आठवत आहे ना तुम्हाला? या ऐतिहासिक कामगिरीचा गौरव करण्यासाठी हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. किती अभिमानाची गोष्ट आहे, हो की नाही? चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा जगातील 4th देश बनला. आणि चंद्रावर ज्या ठिकाणी लँडर उतरलं त्या लँडिंग साईडला शिवशक्ती असं नाव देण्यात आलंय. आणि हा दिवस म्हणजेच राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्याचा उद्देश काय बरं असेल, तर तरुण पिढीत विज्ञान, तंत्रज्ञान आणि अंतराळ या संशोधनाबद्दल आवड निर्माण करणं. देशभरात राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या निमित्तानं शाळा, महाविद्यालयं आणि विज्ञान संस्थांमध्ये बऱ्याच कार्यक्रमांचं आयोजन करतात. स्पर्धा असतात, क्विझ कॉम्पिटिशन्स असतात, खूप काही आयोजित करण्यात येतं. इस्रो आणि शासनातर्फे विविध वैज्ञानिक प्रदर्शनं आणि जनजागृतीपर कार्यक्रमसुद्धा घेतले जातात. तर बरं का बाल दोस्तांनो, तुम्हीसुद्धा विज्ञानाविषयी नवनवीन माहिती जाणून घ्यायला उत्सुकच असता नेहमी, नाही का? तेव्हा अशीच उत्सुकता जागृत ठेवा आणि खूप छान नवीन नवीन माहिती मिळवत जा. जनरल नॉलेज वाढवण्याचा प्रयत्न करत जा. आणि बरं का बालदोस्तांनो, आता वेळ झाली आहे कार्यक्रमाकडे वळण्याची. इंद्रायणी मुळे ही बालमैत्रीण आपल्यासाठी खूप सुंदर असं संतूर वादन सादर करणार आहे. चला तर आपण आस्वाद घेऊया.
1: नमस्कार, माझं नाव इंद्रायणी अभिजित मुळे. मी 9व्या वर्गात शिकते. मी गेल्या 1 वर्षापासून पंडित वाल्मिक धांदे यांच्याकडे संतूर शिकते आहे. आज मी आपल्या सगळ्यांना संतूरवर नटभैरव राग वाजवून दाखवणार आहे.

वा क्या बात है, इंद्रायणी मुळे या बाल मैत्रिणीचं संतूर वादन अप्रतिमच होतं. तुम्हाला सुद्धा ते खूप आवडलं असेल. आणि बच्चे मंडळी, याबरोबरच आजचा गमतजम्मत कार्यक्रम संपण्याची वेळ सुद्धा होत आली आहे. तेव्हा या कार्यक्रमाचे सादर करते सतीश रेवे यांच्यासह मी सारिकाताई आता आपली रजा घेते. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, अभ्यास करा, खूप खेळा, मज्जा करा. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सायंकाळचे 6:55 आणि 5 सेकंद झाली आहेत. आता जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी, तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी, अर्थात आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळी 7:15 वृत्तविशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. 7:30 आमचं घर आमचं शेत, यामध्ये आज आपण ऐकणार आहात कीर्तन. आख्यानाचा विषय आहे पवनसूत. कीर्तनकार जानकीबाई पोद्दार. रात्री 8:15 लोकसंगीत. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम याप्रमाणे, जे आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 नॅशनल सायन्स मॅगझिन रेडिओस्कोप. रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम, यामध्ये आपण ऐकाल विदुषी प्रतिमा टिळक यांचं गायन. उद्या सोमवार दिनांक 24 ऑगस्ट आमची पहिली सभा 5:55 सुरू होईल. सकाळी 6:05 मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम. सकाळी 6:40 कृषीवाणी, यामध्ये आपण ऐकाल जनावरांच्या आहारात खनिज मिश्रण, या माहितीचं वाचन करतील गायत्री भरणकर. 6:45 आरोग्यम धनसंपदा, यामध्ये सहानुभूतीपूर्ण शिक्षण याविषयी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती. 6:50 परिसरमध्ये उदगिरीचे पठार याविषयी पर्यावरण अभ्यासक अशफाक अत्तर यांनी सांगितलेली माहिती. 6:55 आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. 7:00 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:20 दिनविशेष. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून 7:25 प्रसारित होईल कार्यक्रम प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 श्वास हेल्थ केअर हा कार्यक्रम. 7:45 भावधारा. उद्या सकाळी 8:40 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त रूपक. सकाळी 9:00 लखलक चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीत. 9:30 इंद्रधनुष्य, यामध्ये विम्याचं महत्त्व याविषयी मनोज भाटवडेकर यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत. सकाळी 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल. दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून कार्यक्रम प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 12:00 वनिता मंडळ, यामध्ये विद्याधर वालावलकर यांची मुलाखत. तसंच समाज माध्यमाचा विवेकी वापर याविषयी मीना अगरखोड यांचं भाषण. 1:05 गीतबहार. 1:40 रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. दुपारी 2:30 नादब्रह्म. आमच्या सायंकाळच्या सभेत 5:02 गीतसंध्या, यामध्ये मराठी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी, यामध्ये काव्यवाचन मैथिली जगताप यांचं. 6:10 गीतबहार, यामध्ये हिंदी चित्रपट संगीत. 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 लोकसंगीत. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून 7:15 वृत्तविशेष. उद्या सायंकाळी 7:30 माझं आवार माझं शिवार, यामध्ये जैवसुरक्षा कुक्कुटपालन व्यवस्थापनातील उत्तम पर्याय याविषयी डॉक्टर मुकुंद कदम यांची मुलाखत. तसंच शेताच्या बांधावर, यामध्ये सचिन चिकनकर यांची मुलाखत. रात्री 8:15 हिंदी सुगम संगीत. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 पब्लिक स्पीक. रात्री 10:00 रजनीगंधा. 10:30 नादब्रह्म, यामध्ये पंडित जसराज यांनी गायलेला राग मारवा. सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील. तरी ही होती रूपरेषा आमच्या आजच्या तसंच उद्याच्या कार्यक्रमांची. आता थोड्याच वेळात म्हणजेच सायंकाळी 7:00 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई, आशुतोष सावे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. मुंबईत गणेश मूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख तर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत शासनाकडून जाहीर. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूरमध्ये सनदी लेखापालासह 16 कंपन्यांवर गुन्हे दाखल. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या दिवसाखेर 5 गडी बाद 300 धावा. अंतराळ क्षेत्रातली जागतिक प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज अंतराळ क्षेत्रातल्या स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. जगभरातल्या लोकांना आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द घडवण्यासाठी भारत हे पसंतीचं ठिकाण वाटावं असं वातावरण निर्माण करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. या दृष्टीनंच या कंपन्यांनी आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य राखण्याची सूचना देखील त्यांनी केली.
1: हमें ऐसा एक औरा खड़ा कर देना चाहिए कि इस फील्ड में दुनिया भर के लोगों को जिंदगी बनानी है, हिंदुस्तान जाओ, भारत की कोई स्टार्टअप से जुड़ जाओ, भारत की कोई स्पेस एजेंसी से जुड़ जाओ. मैं पक्का मानता हूँ जी, पूरा टैलेंट पूल जो है एक मैग्नेट की तरह आपके कारण हम खींच सकते हैं और वो हमारी एक बहुत बड़ी ताकत बन सकता है.
0: या क्षेत्रातल्या देशभरातल्या स्टार्टअप कंपन्यांनी सरकारवर विश्वास दाखवला असल्याचंही प्रधानमंत्री म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी अंतराळ क्षेत्र खासगी क्षेत्राकरता खुलं केल्याबद्दल स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्र्यांचे आभारही मानले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गगनयान या देशाच्या महत्वाकांक्षी मोहिमेचा उल्लेख करून अंतराळ क्षेत्रातली ही उल्लेखनीय कामगिरी देशाची विज्ञान क्षेत्रातली उत्कृष्टता सिद्ध करत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर एक चित्रफीत प्रसारित केली असून नवीन जागतिक व्यवस्थेत भारत आपल्या अंतराळ क्षेत्राचा सातत्यानं विस्तार करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जोपर्यंत युवा वर्गाला कोणत्याही अडथळ्याशिवाय काम करण्याचा अनुभव घेऊ देत नाही तोपर्यंत आपण स्टार्टअप परिसंस्थेचा अपेक्षेएवढा विस्तार करू शकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपुरात मंथन फॉर युवा 2026 या अभियानाच्या समारोप सोहळ्यात बोलत होते. राज्य सरकारनं स्टार्टअप परिसंस्थेला पाठबळ देण्यासाठी चांगलं धोरण तयार केलं आहे. यशस्वी स्टार्टअप्सच्या संस्थापकांसोबत चर्चा करून या धोरणात आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील असंही त्यांनी सांगितलं. स्टार्टअपसाठी उभारलेल्या इन्क्युबेशन सेंटरचं विकेंद्रीकरण केलं जाणार आहे. यामुळे टियर 3 शहरातल्या नव्यानं सुरू होऊ पाहणाऱ्या स्टार्टअप्सनाही मदत मिळू शकणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी हजारो तरुणांनी एकत्रितपणे ढोल ताशांचं वादन करून जागतिक विक्रमाचीही नोंद केली. मुंबईत भुलेश्वर इथं काल गणेशोत्सव मंडळाची 22 फुटांची मूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना राज्य शासनानं प्रत्येकी 5 लाख तर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांची भेट घेतली. त्यानंतर बातमीदारांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. या दुर्घटनेची चौकशी करून जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. गणेश आगमन मार्गांकडे महानगरपालिकेनं विशेष लक्ष देण्याचे निर्देशही शेलार यांनी दिले आहेत. या दुर्घटनेतल्या मृतांमध्ये संबंधित गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मूर्तीच्या मागची जोडणी निखळल्यानं ती पुढच्या बाजूला कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. राज्यात खासगी शिकवणी वर्गांची नोंदणी आणि नियमन

साठी नवीन कायद्याच्या मसुद्यावर सरकारनं 4 सप्टेंबर पर्यंत सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. 25 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या शिकवणी वर्गांना या कायद्यातल्या तरतुदी लागू असतील. या कायद्याअंतर्गत सर्व खासगी शिकवण्यांना नोंदणी अनिवार्य असेल, तसंच नोंदणी प्रमाणपत्राचं ठराविक कालावधीनंतर नूतनीकरण करून घ्यावं लागेल, तसंच या वर्गांचं शुल्क भरल्यानंतर पावती देणंही बंधनकारक करण्यात येईल. तळघरातून असे शिकवणी वर्ग चालवता येणार नाहीत. या कायद्यातल्या कोणत्याही तरतुदींचं उल्लंघन केल्यास 1 ते 5 लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा परवाना रद्द करणं किंवा दोन्ही अशी शिक्षा ठोठावली जाऊ शकते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याच्या एका प्रकरणात लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी उदगीर इथला एक सनदी लेखापाल आणि एकूण 16 कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपींनी खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारावर 2022 ते 2026 या कालावधीत तब्बल 2,143 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम परदेशात पाठवायला सहाय्य केल्याचं प्रथमदर्शनी आढळून येत असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात आज कोलंबो इथे सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं दिवसअखेर 5 गडी गमावून 300 धावा केल्या आहेत. शतकवीर देवदत्त पडिक्कलनं 117 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिल 50, यशस्वी जयस्वाल 45 तर रवींद्र जडेजानं 43 धावांचं योगदान दिलं. ऋषभ पंत वैयक्तिक 3 धावा झाल्या असताना जायबंदी झाल्यामुळे तंबूत परतला. आजचा खेळ थांबला तेव्हा ध्रुव जुरेल 7 तर सारांश जैन 4 धावांवर खेळत होते. श्रीलंकेतर्फे आज असिता फर्नांडोनं 3 तर लाहिरू कुमारा आणि केशरा नुवंता यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. नेदरलँड्स इथे सुरू असलेल्या FIH महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज ई गटात भारतीय महिला संघाचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10:30 हा सामना सुरू होईल. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक असणार आहे. भारतानं हा सामना जिंकला तरी भारताचा उपांत्य फेरीतला प्रवेश चीन आणि नेदरलँड्स यांच्यातल्या सामन्याच्या निकालावर अवलंबून असेल. या सामन्यात चीननं विजय मिळवला तर ऑस्ट्रेलियावर विजय मिळवल्यानंतरही भारताचं आव्हान संपुष्टात येईल. मुंबईतल्या साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्रातर्फे दिला जाणारा यंदाचा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर अनुवाद पुरस्कार पाळमुळं आणि सुबाकी स्टेशनर्स या 2 पुस्तकांना जाहीर झाला आहे. पाळमुळं हा मूळ जर्मन लेखक साशा स्टानिसिच यांच्या पुस्तकाचा तर सुबाकी स्टेशनर्स हा मूळ जपानी लेखक इतो ओगावा यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. कविवर्य विंदा करंदीकर यांनी त्यांना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराच्या रकमेतून दिलेल्या देणगीच्या व्याजातून 2007 सालापासून दरवर्षी 23 ऑगस्ट या विंदा करंदीकरांच्या जन्मदिनी हा पुरस्कार प्रदान केला जातो. राज्यातल्या मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अधिक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामंजस्य करार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या करारामुळे धर्मादाय रुग्णालयं आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मिळणारी मदत रुग्णांना थेट मिळेल असं त्यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार सुलभ आणि वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं रुग्णालयनिहाय आरोग्य सेवांची सर्वसमावेशक मानकं निश्चित केली आहेत. त्यानुसार ग्रामीण रुग्णालयापासून उपजिल्हा सामान्य आणि जिल्हा रुग्णालयापर्यंत प्रत्येक स्तरावर आरोग्य सुविधा तज्ज्ञ डॉक्टर तपासण्या मनुष्यबळ औषधं आणि पूरक सेवा उपलब्ध करण्याबाबतची रूपरेषा स्पष्ट करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी ही माहिती दिली आहे. राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत कार्यरत वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था नागपूर अर्थात वनआरटीनं विमुक्त जाती तसंच भटक्या जमाती ब क आणि ड या नॉन क्रिमिलेअर प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षांकरता पूर्व प्रशिक्षणाच्या अर्जाची अंतिम मुदत येत्या 26 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. अल निनोच्या प्रभावामुळे मराठवाड्यात पाऊस कमी झाला आहे, त्यामुळे जलसंवर्धनासाठी वेगवेगळे उपाय केले जात असल्याची माहिती राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे. नांदेडमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी

0: विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. मुंबईत गणेश मूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख तर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत शासनाकडून जाहीर. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूरमध्ये सनदी लेखापालासह 16 कंपन्यांवर गुन्हे दाखल. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या दिवस अखेर 5 गडी बाद 300 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सायंकाळचे 7:10 झाली आहेत.
2: QR कोड स्कॅन करा, 5,000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
3: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
4: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
5: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
6: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
5: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
6: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
7: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात.
8: कारण आम्हाला ठाऊक आहे,
7: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
8: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
7: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
8: वारणा पनीर.
7: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
9: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
10: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या IT तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
9: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.
11: नवी कार जिंकण्याची संधी. वाव, बाबांना सरप्राईज देईन. फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत.
12: थांब बुद्धू.
11: काय? अशा पॉपअप्स पासून सावध राहा. स्कॅमर्स पर्सनल डिटेल्सचा चुकीचा उपयोग करू शकतात.
12: तुला कळलं ना, रिलॅक्स.
11: पण कार जिंकले असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता.
12: RBI सांगते आहे, स्मार्ट बना,
11: कूल राहा.
1: श्रोते हो, सोमवारी 24 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका विम्याचं महत्व. याविषयी मनोज भाटवडेकर यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
13: खर तर विमा ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये अनिश्चित घटना परिस्थितीला सामोरा जाणाऱ्या सर्व लोकांच्या समूहापैकी ज्यांचं नुकसान होतं त्या नुकसानीची उर्वरित लोकांमध्ये विभागणी करणं. जेव्हा एखादं कुटुंब आपल्या कमावत्या व्यक्तीला गमावतं तेव्हा खऱ्या अर्थी त्या व्यक्तीमुळे घरात येणारं उत्पन्न गमावलं जातं.
1: बरोबर.
13: त्या व्यक्तीची भरपाई आपण नाही करू शकत, पण विमा जर असेल तर त्या व्यक्तीच्या उत्पन्नाची आपण थोड्याफार प्रमाणामध्ये भरपाई करू शकतो.
1: बरोबर. तेव्हा नक्की ऐका सोमवारी 24 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 11.43 kHz तसंच 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
14: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी.
15: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 11.43 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
14: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
15: सादर करते विवेक पानखडे.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आज राष्ट्रीय अंतराळ दिवस देशभरात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला गेला. 23 ऑगस्ट 2023 रोजी भारत हा चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारा चौथा तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात पोहोचणारा पहिला देश ठरला. इस्रोच्या या ऐतिहासिक कामगिरीचा गौरव करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून घोषित केला. अंतराळ क्षेत्रात भारतानं केलेली कामगिरी आणि भारताच्या आगामी मोहिमा आणि त्यापुढची आव्हानं याविषयी अंतराळ अभ्यासक आणि विज्ञान प्रसारक लीना बोकील यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. नमस्कार मॅडम, आज संपूर्ण देशात राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा केला जातोय. भारताच्या दृष्टीनं या दिनाचं महत्व काय आहे?
1: नॅशनल स्पेस डे म्हणजे राष्ट्रीय अंतराळ दिवस हा आपण 23 ऑगस्टला साजरा करतो, कारण त्याच दिवशी 2023 मध्ये लुनार लँडिंग म्हणजे विक्रम लँडर सॉफ्ट लँडिंग किंवा अलगदपणे दक्षिण ध्रुव व चंद्रावर लँड झाला तो. आणि आधी याआधी दुसऱ्या कुठल्याही देशाला असं यश मिळालं नव्हतं. खरं तर हा सेकंड अटेम्प्ट होता, म्हणजे चांद्रयान 2 थोडक्यात मिस झालेला. पण हे जे यान होतं विक्रम लँडर हे अगदी अचूकपणे ज्या कोऑर्डिनेट्सवर लँड करायचं होतं तिथे केला लँडिंग. आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान यासाठी ही मोठी एक कामगिरी होती. इट वॉज ए सायन्स टेक्नॉलॉजी विक्ट्री. आणि इस्रोला हे यश मिळाल्यामुळे मॉरल बूस्ट झालं सायंटिस्ट इंजिनियर्सचं, आणि याचं योगदान खूप मोठं आहे. आणि त्यानंतर इट वॉज लाईक अ गेम चेंजर. आणि त्यामुळे त्यानंतर आपण मिशन गगनयानचं पण सुरू केलं काम. सॉफ्ट लँडिंग ऑन साऊथ पोल ऑफ मून हे एक मोठं यश होतं. आणि थोडेच दिवस आधी रशियाचं यान फेल गेलं होतं आणि त्यांचं मोठं बजेट होतं अँड दे आर पायोनियर्स इन स्पेस. तरी पण आपल्याला यश मिळालं. आणि डार्क साईड ऑफ मून वर त्या बाजूला चीनला यश मिळालं होतं, पण नासाने पण इथे पाठवलं नव्हतं यान. आणि आपण हे सायन्स टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन केलं आणि त्यासोबत विज्ञान आणि तंत्रज्ञान त्यातल्या त्यात विज्ञानाचे प्रयोग केले. तर दिस वॉज ए बिग अचीवमेंट होती.
0: इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या स्थापनेपासून ते अंतराळ संशोधन क्षेत्रातील एक आत्मनिर्भर देशापर्यंतचा भारताचा प्रवास नक्कीच सोपान होता. या काळात इस्रोनं केलेल्या देदीप्यमान कामगिरी आणि या प्रवासाविषयी काय सांगाल?
1: इस्रोला 57 वर्ष झालेले आहेत. 15 ऑगस्टला स्थापना झाली होती 1969 मध्ये. तर इस्रोने सुरुवातीला जे काम केलं किंवा आपले यान होते, कॉम्पोनंट्स होते, रॉकेट आणि सगळे पार्ट आपण इम्पोर्टेड घ्यायचो. बऱ्यापैकी रशिया किंवा फ्रेंच गायनामधून पण लॉन्चिंग व्हायचं. आणि थुंबा म्हणजे केरळामध्ये खरं तर सुरुवात झाली इस्रोची. अपाचे रॉकेट होतं पहिलं जे केलं, डॉक्टर विक्रम साराभाईंनी मोठी कामगिरी केली आणि सुरुवात केली खरं तर. आणि आता लाईक वी हॅव कम अ लॉंग वे. आणि त्यावेळेला असं म्हणतात की बैलगाडीवरून पेलोड घ्यायचो आपण बायसिकलवर, म्हणजे डॉक्टर कलाम सरांचे असे फेमस पिक्चर्स आहेत. सो वी हॅव कम अ लॉंग वे. आणि आता आपण आत्मनिर्भर आहोत या क्षेत्रात, कारण आता आपण सगळं एंड टू एंड. आणि चांद्रयान 3 ची हीच खासियत होती की फ्रॉम डिझाईन अँड कॉन्सेप्ट टू एक्झिक्युशन सगळं मेक इन इंडिया होतं. सो आत्मनिर्भर भारतची ही जी मुवमेंट आहे तर डिफेन्स आणि स्पेसमध्ये खरंच आपण इम्प्लिमेंट केलेली आहे. आणि इस्रोने सगळं खरं तर काम केलं, रॉकेट आणि सगळं पीएसएलव्ही आणि हे सगळं इस्रोचं. आणि

0: प्रायव्हेट कंपनीज गोदरेज अँड बॉईज, टाटा एरोस्पेस, मग वालचंदनगर इंडस्ट्रीज, छोट्या छोट्या इन्स्टिट्यूशन अँड ऑर्गनायझेशनने कॉम्पोनंट पार्ट प्रोव्हाइड केले. सॅटेलाइट किंवा स्पेस ऍप्लिकेशन सेंटर, इस्रोचं अहमदाबाद सेंटर, बँगलोर, अशा वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये, इस्रोच्या सेंटर्समध्ये काही गोष्टी आपण बनवल्या भारतीय ह्याचे बनावटीचे. सगळंच आपलं मेक इन इंडिया होतं आणि त्यामुळे आता आपण आत्मनिर्भर भारतच्या ह्याच्याकडे चाललो आहे मिशन आपली, आणि खरंच ही सक्सेसफुली इम्प्लिमेंट केलेली आहे आणि आपण हे अचीव्ह केलं आहे. वी आर नाव इन द टॉप लीग किंवा एलिट ग्रुप म्हणतो आपण, टॉप 3 स्पेस एजन्सीज मध्ये आपलं नाव येतं, नंबर येतो. हे नासा आणि शिया 3 नंतर आपला 3-4 नंबरच येतो आता. सो वी आर इन द टॉप 4 स्पेस एजन्सीज आता असं म्हणू शकतो.
1: भारताचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या विक्रम लँडरची महत्वाची कामगिरी किंवा यश काय आहे?
0: चांद्रयान 2 च्या थोडा म्हणजे अपयश आलं, पण त्यानंतर त्याच्या थोडक्यात असं आपलं चुकलं, 3 लेग्स वर लँड झालं ते. त्यानंतर आपण फेल्युअर म्हणू शकत नाही बिकॉज द ऑर्बिटर वॉज इन प्लेस. म्हणजे चांद्रयान 2 ऑर्बिटर चंद्राभोवती फिरायला लागला होता आणि मग आपण त्याचाच उपयोग करून घेतला आणि चांद्रयान 3 लगेच सुरुवात झाली. आणि डॉक्टर सोमनाथ सर, ही वॉज द चेअरमन इस्रो दॅट टाइम, मग त्यांनी असं ठरवलं की असं आता अचूक काम करायचं, अक्युरेट आणि प्रिसिजन, की आता यावेळेस काहीच चुकणार नाही. तो AI वापरला, तंत्रज्ञान, आणि मी तर म्हणेन स्पेस इज मल्टी डिसिप्लिनरी, म्हणजे त्याच्यामध्ये मेकॅनिकल, एरोस्पेस, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, इन्स्ट्रुमेंटेशन, अनेक ब्रांचेस येतात यामध्ये. तो विक्रम लँडर इज ए क्लासिक एक्झाम्पल ऑफ व्हिक्ट्री आणि डॉक्टर विक्रम साराभाईचंच नाव दिलेलं होतं आणि खरंच आपल्याला एक विश्वविक्रम आपण एस्टॅब्लिश केला आणि यश मिळालं आपल्याला. तो सॉफ्ट लँडिंग करून जेव्हा दक्षिण ध्रुव जवळ आणि तो जो ते जे कोऑर्डिनेट्स आपण ठरवले होते तिथेच बरोबर लँड झाला आणि ते सॉफ्ट लँडिंग झालं. जो जग बघत होतं, कारण वी वर ऑल वॉचिंग द सॉफ्ट लँडिंग, आणि फक्त आपण भारतात नाही तर सगळे जगातले लोक पाहायला लागले होते. तो सगळ्या जगातल्या लोकांनी आता आपल्याला अप्रिशिएट केलेला आहे आणि त्यांना आता कळलेलं आहे की भारताची स्ट्रेंथ आहे ही सायन्स टेक्नॉलॉजी. आणि हे यश आल्यानंतर सॉफ्ट लँडिंग तर झालंच आणि त्या ठिकाणी आता नासाचं असं म्हणतात की आर्टेमिस 3 मिशन लँड होईल. तर आता नासाने आपल्याला इस्रोला विचारली आहे मदत किंवा कोलॅबोरेशन आणि आपण मग हे प्रकारचं यश म्हणू शकतो. आणि सायन्स म्हणजे एक तर टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन झालं, लँडिंग झालं, सॉफ्ट लँडिंग, ते दाखवून दिलं आपण जगाला, आपल्या स्वतःसाठी होतं खरं तर. आणि त्यानंतर त्याचा रोवर पण, प्रज्ञान रोवर पण बाहेर आला आणि 14 त्याचे प्रयोग सुरू होते, म्हणजे पेलोड्स होते त्याच्यावर किंवा इन्स्ट्रुमेंट. आणि विक्रम लँडरचे 4 आणि प्रज्ञानचे 3 आणि त्यांनी काही गोष्टी विज्ञानाच्या अशा शोध लावले किंवा हेलियम 3 आणि तिथे थोडं ड्रिलिंग करून पाणी आहे का, मग तिथे पुढचे मिशन आपल्या मोहिमा घडतील का. म्हणजे फक्त इस्रोसाठी नाही तर जगाला फायदा झाला पाहिजे. चंद्राची कशी निर्मिती झाली, मून इज आर नॅचरल सॅटेलाइट, आपला उपग्रह आहे, तर चंद्राचा अभ्यास करणं हे अतिशय महत्वाचा हा विषय आहे. या सगळ्या गोष्टींच्या असे शोध लावले आपण आणि खूप गुढ अशा गोष्टी उलगडल्या. सो वी रिझॉल्व्ह ऑर वी सॉल्व मेनी मिस्ट्रीज. आणि जेव्हा सोलर सिस्टम आपल्या सूर्यमालेची हे झाली निर्मिती, पृथ्वीचा जन्म झाला आणि चंद्राचा पण, तर त्यावेळेला काय काय कसं कसं घडलं असेल त्यासाठी आपण चंद्राचा अभ्यास करतो. तर हे विज्ञानासाठी अतिशय महत्वाच्या या गोष्टी आहेत. आणि जे काय ठरवलं होतं, प्लॅन होता, इतकं मोठं बजेट होतं, तरी पण आपण सगळ्या एक एक पैशाचा हे केला, म्हणजे जस्टिफाय केलं आणि यश मिळालं आपल्याला. ओव्हरऑल इट इज द वन ऑफ द बेस्ट सक्सेसेस इन स्पेस टेक्नॉलॉजी, अंतराळ क्षेत्रात हे एक मोठं उदाहरण आहे विक्रम लँडरचं.
1: शैक्षणिक संस्था आणि विज्ञान प्रसारक राष्ट्रीय अंतराळ दिन कसा साजरा करतात, त्यामध्ये आणखी काही सुधारणा करणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं का?
0: येणाऱ्या काळात गगनयान मोहीम होणार आहे, मग चांद्रयान 4, मंगलयान 2, शुक्रयान, असे जे या अशा अम्बिशियस मिशन आहेत, तर हे अवेअरनेस ही करण्यासाठी खेडेगावात जाऊन आम्ही विज्ञान प्रसारक म्हणून काम करतो. तो यावर्षी आम्ही पुण्याच्या काही ZT स्कूल्समध्ये आणि कर्नाटक हायस्कूल, कलमाडी स्कूल आणि या आठवड्यात सैनिक स्कूल सातारा, कावेरी ग्रुपमध्ये मोबाईल प्लॅनेटेरियमचे शोध केले. म्हणजे तारेगमीपर नावाची

बँगलोर स्पेस ऑर्गनायझेशन आहे, त्यांचे मोबाईल प्लॅनेटेरियम आहेत, म्हणजे तारांगण आहेत. तो ते आम्ही इथे आणून सगळेच काही नेहरू प्लॅनेटेरियमला जाऊ शकत नाही, तो वी टेक इट टू द्या डोरस्टेप. आणि मोबाईल सायन्स लॅब आणि स्पेस ऑन व्हील्स अशा या गोष्टी आम्ही पॉप्युलराइज करतो. म्हणजे माझ्यासारखे विज्ञान प्रसारक किंवा अंतराळ एज्युकेटर, तो आम्ही हे का करतो, तर आता आपल्याला माहितीये की साऊथ डॉमिनेटेड आहे स्पेस फील्ड किंवा डिफेन्स. पण बँगलोरमध्ये हेडक्वार्टर्स आहे, सुरुवात झाली केरळमध्ये, आंध्रामध्ये श्रीहरिकोटा

0: क्रिएट करतो. नाही तर मुलांना हे करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत हे कळत पण नाही किंवा त्यांना सांगायला कोणी नसतं किंवा देर आर नो रिसोर्सेस ऑर रिसोर्स पर्सन लाईक अस. मग आम्ही काय करतो त्यांना असं सांगतो की हे पण एक करिअर ऑप्शन आहे, करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत तुम्हाला.
1: चांद्रयान मोहिमेसोबत इस्रोच्या आगामी मोहिमांसाठी नासा ही संस्था इस्रो सोबत कशा प्रकारे सहकार्य करत आहे?
0: इस्रो आणि नासा मध्ये आता एक करार झालेला आहे, त्याला आर्टिमिस अकॉर्ड म्हणतात. तर नासा जे आर्टिमिस 3 मिशन होणार आहे तेव्हा त्यांनी ती साईट निवडलेली आहे जी आपली विक्रम लँडरची जागा होती, पॉइंट ऑफ लँडिंग. त्यामुळे आता आपण त्यांच्या बरोबर कोलॅबरेशन करणार आहोत आणि याचा फायदा आपल्याला पण नक्कीच होणार आहे, कारण आपल्या पण पुढच्या मोहिमांना आणि जगात आपलं एक स्थान झालेलं आहे उच्च स्थान, सो वी आर इन द टॉप नॉच स्पेस एजन्सी, आणि याचा नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे कारण कमर्शियल मिशन साठी आपल्याला खूप ऑर्डर्स येतील नंतर. तर आर्टेमिस 3 जेव्हा नासाचं लँडिंग होणार आहे, मॅन मिशन म्हणजे मानवी मोहीम असेल, तर ते 3 अंतराळवीर जेव्हा जातील तेव्हा इस्रोचा सहभाग असेल त्यामध्ये आणि दॅट विल हेल्प अस इन फ्युचर मिशन. आणि आपला त्यांना फायदा होईल, त्यांचा आपण करून घेणार आहोत, असा दोन्ही होणार आहे.
1: भारताची महत्वाची मोहीम असलेल्या चांद्रयान 4 सोबतच अन्य आगामी मोहिमा यशस्वी करण्यासाठी इस्रो समोर काय काय आव्हानं आहेत?
0: इस्रोची आता चांद्रयान 4 जी मिशन होणार आहे येणाऱ्या काळात 2 वर्षांमध्ये वगैरे, तर आपण रोवर पाठवणार किंवा एक बग्गी सारखी एक व्हेकल आणि त्यानंतर मॅन मिशन. तर यासाठी लागणारी टेक्नॉलॉजी अतिआधुनिक असणार आहे आणि खूप एक्सपेन्सिव्ह म्हणजे खर्चिक असणार आहे मोहीम नक्कीच. पण त्याच्यासोबत टेक्नॉलॉजी जी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी लागते त्याला आपण आता सज्ज आहोत. आणि ही झाली चंद्रावरची मोहीम चांद्रयान 4 आणि चांद्रयान 5 मॅन मिशन. पण आता पुढच्या वर्षी किंवा 2 वर्षात गगनयान 1 होणार आहे, मिशन होणार आहे म्हणजे भारतीय अंतरिक्ष स्थानक किंवा आपली स्वतःची इंडिजिनस आपलं स्पेस स्टेशन. कारण इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय आहे, परंतु आपलं स्वतःचं असं अंतरिक्ष स्थानक असेल लो अर्थ ऑर्बिटवर, म्हणजे 400 किलोमीटर दृष्टीपासून वरती असा फिरतो तो. तर यासाठी लागणारी टेक्नॉलॉजी आणि आपण आता सज्ज आहोत. आपल्या ऍस्ट्रोनॉटची ट्रेनिंग मॉस्कोमध्ये झाली, तर मॉस्कोमध्ये ट्रेनिंग झाली त्यावेळेला हे 4 पायलट एअरफोर्स पायलट ज्यांची निवड झाली त्यांची कोविडच्याच वेळेला लॉकडाऊनमध्ये ट्रेनिंग रशियामध्ये झाली, परंतु सगळं बाकीचं भारतीय बनावटीचं आहे किंवा इंडियन एअरफोर्सचे पायलट आहेत आणि आपली टेक्नॉलॉजी आपलंच सगळं आहे. इट इज कोलॅबरेशन बिटवीन हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड HAL, इंडियन एअरफोर्स आणि इस्रो. मग त्यासोबत DRDOचं एक डिफेन्स फूड आणि मेडिसिन डिपार्टमेंट, कारण आपण अंतराळवीरांना पाठवतो स्पेसमध्ये तेव्हा त्यांची जेवणाची सोय करावी लागते, मेडिसिन, स्पेस मेडिसिन वगैरे. तर आता आपण सज्ज आहोत, त्याची सगळी तयारी चालू झालेली आहे. आणि म्हणूनच मागच्या वर्षी एक्झियम 4 मिशन मध्ये जेव्हा ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला स्पेसमध्ये जाऊन आले ISS मध्ये, तेव्हा त्यांनी असे काही प्रयोग तिथे केले, म्हणजे आपले भारतीय एक्सपेरिमेंट आपण 7 एक्सपेरिमेंट पाठवले होते आणि तिथे 14 ते 16 दिवस ते राहिले होते आणि ही वॉज कंडक्टिंग बॅक टू बॅक एव्हरी डे एक्सपेरिमेंट. तर हे प्रयोग होते जेवणासाठी, म्हणजे आपण मोड आलेली मटकी किंवा असं सगळं तिथे काय खाऊ शकतो, मग आपलं जेवण तिथे चालेल का वगैरे. तर असे सगळे प्रयोग आता चालू आहेत आणि गगनयान 1 विल बी अनमॅन आणि गगनयान 2 विल बी मॅन मिशन. मग हे सगळं याची तयारी चालू झालेली आहे किंवा अंतराळवीरांना वरती पाठवणं सोपं आहे पण त्यांना परत आणायचं सेफली ही एक मोठी चॅलेंज आहे. हे सगळे आव्हानं आहेत, त्याला आपण आता सज्ज आहोत, वी आर रेडी फॉर इट.
1: धन्यवाद मॅडम, आपण राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त आकाशवाणी मुंबईशी संवाद साधला त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, तुम्हाला हे माहिती आहे का, प्रज्ञान रोवरच्या यशस्वी तैनातीनंतर त्याच्या सॉफ्ट लँडिंग साईटला शिवशक्ती पॉइंट असं नाव देण्यात आलं. राष्ट्रीय अंतराळ दिन हा केवळ भारताच्या अंतराळ यशांचा गौरव करण्याचा दिवस नाही, तर अंतराळ विज्ञानात नवीन संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठीच्या उत्साहाचा दिवस ठरला आहे असं म्हणता येईल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबर

0: आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन रश्मी पाटकर.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सायंकाळचे 7:30 आणि 55 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम आमचं घर आमचं शेत.

नमस्कार श्रोतेहो, नमस्कार. आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 1 भाद्रपद, शके 1948, अर्थात 23 ऑगस्ट 2026. आमच्या आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कीर्तन. आख्यानाचा विषय आहे पवनसूत. कीर्तनकार जानकीबाई पोद्दार.

सकल संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग आपण पवनसुत या विषयावरती निरूपणाला घेतलाय. या अभंगाद्वारे तुकाराम महाराज हनुमंतांच्या कार्याची जाणीव करून देतात की त्या अंजनी मातेचा सुपुत्र हनुमंत हा खरोखरच धन्य आहे. प्रभू रामांच्या जन्मानंतर म्हणजे चैत्र शुद्ध नवमी नंतर 5 दिवसांनीच म्हणजे चैत्र शुद्ध पौर्णिमेला पवनसुत हनुमंतांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माच्या विषयाने आपण कथाभाग पाहूया की सुग्रीव सैन्याचा सेनापती केशरी नावाचा जो वानर याची पत्नी अंजनी माता हिने ऋषिमुख पर्वतावरती भगवान महादेवांची पुत्र प्राप्ती करता आणि तपश्चर्या केली.

7000 वर्षेपर्यंत तिने केलेल्या उग्र तपाने भगवान शंकर प्रसन्न झाले आणि तिला म्हणतायत की तुला काय वर मागायचं आहे तो माग। त्यावेळेला आणि ही सती अंजनी माता भगवान शंकरांना वर मागते।

विद्ये माझी वरिष्ठ व्हावा, शक्तीने ही युक्त असावा, रिपुगड राक्षस रवी जिंकावा, पुत्र असावा असा, बुद्धिवान शक्तिवान आणि ईश्वर भक्त असा पुत्र मला व्हावा ही आणि माझी इच्छा आहे. भगवान महादेवानी सांगितले की मी प्रत्यक्षच तुझ्या उदरी जन्माला येईल. काही दिवसानंतर तुझ्या ओंजळीमध्ये पायसाचा प्रसाद आकाश मार्गे एक घार आणून टाकेल आणि त्याचं सेवन केलं असताना तुझ्या उदरी एक दिव्य पुत्र जन्माला येईल. तो आणि पायसाचा प्रसाद अंजनी मातेला कसा प्राप्त झाला याविषयी आपण थोडं पाहूया की राजा दशरथाने पुत्र कामेष्टी यज्ञ केल्यानंतर राजा दशरथाने अग्निनारायण प्रसन्न झाले. त्यांनी सुवर्णाच्या ताटामध्ये पायसाचा प्रसाद घेऊन राजा दशरथाच्या हातामध्ये दिलाय आणि सांगितले की हा तुझ्या तिन्ही राण्यांना वाटून द्यायचा आहे. याच्या सेवनाने त्यांच्या पोटी ईश्वरी अवतार प्रगटतील आणि असा आशीर्वाद दिला. राजाने वशिष्ठ मुनींच्या आज्ञेने राणी कौसल्या, राणी सुमित्रा, राणी कैकेयी यांना तो प्रसाद अनुक्रमे वाटून दिलाय आणि भक्षण करण्याकरता सांगितलं असताना इतक्यामध्ये आणि आपण राजाची आवडती राणी असून आपल्याला सर्वात शेवटी हा प्रसाद दिला म्हणून कैकेयी रागावलीये, रुसलीये आणि त्यावेळीच एक चमत्कार घडलाय. आली घार

कैकेयीच्या हातातील तो पायसाचा प्रसाद तो पिंड झडपून आकाश मार्गे घार जात असताना तो प्रसाद भगवान महादेवांच्या सांगण्याप्रमाणे अंजनी मातेच्या उंजळीमध्ये येऊन पडलाय. तिने तो महादेवांनी आणि सांगितलेल्या वचनाप्रमाणे त्याचं सेवन केलंय. त्या प्रसादाच्या सेवनाने अंजनी मातेच्या उदरी चैत्री

नररूपे चैत्र शुद्ध पौर्णिमेला शनिवारी प्रभात समयाला प्रत्यक्ष शंकरच हनुमंतांच्या रूपाने जन्माला आले आणि हे बाळ जन्माला आल्यापासूनच त्यांच्या आणि पराक्रमाला सुरुवात झाली. उपचता बाळपणी गिळूप आहे वासरमणी आणि याप्रमाणे पिकलेलं फळ समजून आणि सूर्याचं तांबड लाल बिंब त्यावरती पवनसुताने झडप घातली त्याबरोबर आणि राहू केतू आडवे आले असताना त्यांना मारुतीने बाजूला पाडलं. ते चिडले इंद्राकडे गेलेत. इंद्राने रागावून मारुतीवरती वज्रप्रहार केला. त्याबरोबर हनुमंतांचा पिता केशरी क्रोधाने भडकलाय. वायुदेवाच्या सहाय्याने त्यांनी सर्व देवांच्या शरीरामधले वायूचं आकर्षण केलं. देवांचे प्राणाकर्षण सुरू झालं. सर्व देव घाबरले. शेवटी सगळेजण ऋष्यंक पर्वतावरती आले. अंजनी माता केशरी वानर आणि वायुदेवांची क्षमा मागितली. त्यांचं अरिष्ट त्या ठिकाणी टळलं. इंद्राचं वज्र हनुमंतीला लागल्यामुळे मारुतीचं हनुमान हे नाव त्या प्रचलित झालं. वायुपुत्र म्हणून त्यांना पवनसुत असंही म्हणतात. तेव्हा असा हा पराक्रमी पवनसुत हनुमान याचं रामायणामधलं कार्य फारच अचाट अवर्णनीय आहे. प्रभू रामांच्या अवतार कार्यामध्ये पवनसुताचा सिंहाचा वाटा आहे. शक्ती भक्ती युक्ती यांनी सारं रामायण रंगलेलं आहे. मारुती रायांच्या पराक्रमाचा आणि जर रामायणामधनं आपण काढूनच टाकलं वजा केला तर सारं रामायणच त्या ठिकाणी फिक्क पडणार आहे. मोरोपंत म्हणतायत बा

श्रीमद रामायण रस आणि रसिकाला स्पष्ट लागतो अळणी. तेव्हा आपण निरूपणाला घेतलेल्या अभंगामध्ये सुद्धा तुकाराम महाराज आपल्याला म्हणताय की धन्य अंजनीचा सुत नाव त्याचे हनुमंत, ज्याने सीता शुद्धी केली राम सीता भेटविली, द्रोणागिरी जो आणिला लक्ष्मण वाचविला. संपूर्ण रामायणामध्ये मारुतरायांची भूमिका प्रत्येक प्रसंगातच महत्वाची आहे. रावणाने सीतेचं अपहरण केलं आणि त्यावेळेला जानकीचा शोध लंकेमध्ये जाऊन हनुमंतानेच लावलाय. लंकेचं दहन केलं. तुकाराम महाराज म्हणतात, हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी करोनी उड्डाण केले लंकेचे दहन. केवढी प्रचंड ही शक्ती की साऱ्या देवांना बंदीखान्यामध्ये घालणाऱ्या रावणाच्या

दाढी बरोबरच लंकेची सुद्धा होळी करणं या शक्तीला तोड नाहीये. तसेच राम रावण युद्धामध्ये लक्ष्मणाला आणि ज्या वेळेला शक्ती लागली त्यावेळेला द्रोणाग्रीस आणि आमच्या हनुमंताने उचलून आणलाय. अशा एक ना दोन आणि अनेक त्या ठिकाणी प्रसंग समयामध्ये आणि आमच्या हनुमंताने त्या ठिकाणी अत्यंत युक्तीने कार्य केले. तेव्हा शक्ती भक्ती आणि युक्ती अशा तऱ्हेच्या प्रमाणेच ब्रह्मचर्यामध्ये सुद्धा अग्रेसर असणाऱ्या हनुमंतांच्या विषयी श्री समर्थाने धन्य उद्गार काढले. समर्थ म्हणतात.

ब्रह्मचारी आणि असं हे महान दैवत श्री समर्थाने राष्ट्रापुढे ठेवलंय। त्या भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती या स्तोत्राद्वारे त्यांचे दिव्य चरित्र सर्वांच्या मुखी घेतलेले आहे। राष्ट्रांची भावी पिढी धिप्पाड सामर्थ्यशाली झाली पाहिजे। त्या शक्तीचा सामर्थ्याचा उपयोग सज्जनांचं रक्षण दुष्टांचं निर्धारण करण्यासाठी झाला पाहिजे। यासाठी आणि पवनसुतांची आपण प्रार्थना करायची। जय बजरंग बल भीमा शक्ती युक्ती सनाही सीमा भक्ती ही सर्वोत्तमा रघुत्तमा मानली राम कीर्ती प्रताप डंका गाजविला तिन्ही लोका आणि अद्भुत विक्रम कपी नायका कोण वाचे वर्णील। तेव्हा याच आशयाने आपण निरूपणाला घेतलेल्या पदामध्ये आणि आपल्याला तुकाराम महाराज

जय उमापति महादेव की जय। हनुमंतांची बुद्धी शक्ती पराक्रम हे जसे श्रेष्ठ होते त्याचप्रमाणे आणि त्यांची रामाविषयी असणारी भक्ती स्वामीनिष्ठा ही देखील तितकीच श्रेष्ठ आहे। दास्य भक्तीचा आदर्श म्हणजे हनुमंत आहेत। त्यांचं सारं जीवन राममय झालं होतं। त्यांच्या रोमरोमामध्ये राम भरलेला होता। याविषयी एक प्रसंग आपण पाहूया। श्री रामप्रभूंना राज्याभिषेक झाल्यानंतर वशिष्ठ मुनींच्या आज्ञेने प्रभू रामांनी राज्याचा भार स्वीकारलाय। सिंहासनावरती आणि आमचे रामराया आरूढ झालेत त्या ठिकाणी। आणि आमचे समर्थ रामदास स्वामी म्हणतात, रत्नजडित सिंहा

शाद भागी लक्ष्मण पुढे अंजनी नंदन भरत शत्रुघ्न ते भाई चामर ढाळी ती दोन्ही भाई देहे बुद्धी नेणो काही आणि दास अंकित रामा पायी। तेव्हा असा तो नयन मनोहर थाट साऱ्या प्रजाजनांच्या आणि दृष्टीला पडलाय। आकाशामधून आणि देवगणांनी त्या ठिकाणी पुष्पवृष्टी केलेली आहे।

लंकाधिपती विभीषणानी एक दिव्य रत्नमाला रामप्रभूंच्या कंठी घातली, क्षणभर ती आणि गळ्यामध्ये ठेवून आपल्या स्मित हस्याने जणू विभीषणाचं आभार मानून ती माला आपल्या गळ्यातनं काढून जानकीच्या गळ्यामध्ये प्रेमभराने घातली. राज्याभिषेक समारंभानंतर प्रभूने अनेक भक्तांना सेवकांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे रत्नहारादी भूषणं दिली आहेत आणि त्यानंतर सर्वजण आपापल्या स्थानाला निघून गेलेत आणि आमचे इकडे हनुमंत मात्र नाशा

घटिकारी कामी हात जोडून डोळे मिटून राम नामामध्ये रंगून गेलेले आहेत. राम नामाशिवाय एक एक क्षण त्यांचा वाया जाऊ देत नाहीत. आणि अशा त्या हनुमंतांच्या कडे पाहून सीतादेवी रामप्रभूंना म्हणतायत की दिली भूषणे रत्नमाला अनेका आणि आशीर्वाद.

मन माझे आणि इच्छिस ते तेच देई तू त्यात। हनुमंताला देण्यासाठी योग्य असं माझ्याजवळ काहीच नाहीये। जानकी देवींना हे रामप्रभूंचं म्हणणं पटलं नाही। नुकताच रामाने प्रेमाने गळ्यात घातलेला तो दिव्यहार, ती रत्नमाला आणि मारुतीरायांना अर्पण करण्याचा विचार सीतादेवीने केलाय आणि त्यांच्या मनामध्ये असं आलंय की हनुमंताने आतापर्यंत आपल्याकरता केलेलं महान कार्य याची जाणीव ठेवून आणि त्यांच्या गळ्यामध्ये असणारी ती दिव्य माला त्यांनी काढली आणि हनुमंतांच्या गळ्यामध्ये ती घातली। हनुमंताने क्षणातच ती माळ गळ्यातनं बाहेर काढली आणि न्याहाळली। त्या रत्नमालेमधला एक एक मणी तोडून दाताने फोडून आणि देण्याचा सपाटा मावतीराने चालवला। ते पाहून विभीषणाला राग आलाय। तो हनुमंताना म्हणतोय की भक्ती बुद्धी आणि शक्ती असा तू याचा संगम असताना, या समयाला ही अशी अनमोल भेट तुला दिली असताना आणि यातले तू ते हिरे रत्न तू फोडून टाकतोय, हे योग्य नाही रे। मारुतीने नम्रपणे उत्तर दिलंय। मावतीराय म्हणतायत, जयाच्या दिव्य तेजाने अणुरेणू प्रकाशला दिसे ना राम रत्नात म्हणून फोडिले तया। तेव्हा या मण्यामध्ये म्हणारे मला राम दिसत नाहीये, ज्यामध्ये राम नाही, ज्यामध्ये राम नाहीये ती आणि फत्तराची माळ मला नको आहे। आणि विभीषण त्यावेळेला हनुमंतांना म्हणणार, इतक्यामध्ये आणि आमचे हनुमंत

की ज्या म्हणाले मण्यामध्ये मला राम दिसत नाहीये आणि त्यामध्ये राम नाही ती फत्तराची माळ मला नको आहे. आणि विभीषणानं ते ऐकल्यानंतर थोडासा राग आलाय आणि विभीषण हनुमंताना म्हणतोय, कहा विभीषणने कहा विभीषणने नहीं इसके भीतर राम किंतु तुम्हारी देह तो रखती है यह नाम. ज्यावेळी विभीषणाने आणि मारुतीला म्हटलंय की हनुमंता या मण्यामध्ये म्हणाले राम नाहीये आणि म्हणून तू तो फोडून टाकतोयस, परंतु तुझ्या देहात हा राम आहे ना, आणि असं म्हटल्याबरोबर मारुतीरायांना तत्क्षणीच आणि ती गोष्ट त्यांना कृतीने दाखवायची. मारुतीराय त्या ठिकाणी तत्क्षणी त्यावेळेला आणि कृतीनेच उत्तर

आणि आमच्या हनुमंताने आपलं हृदय दोन्ही हाताने विदीर्ण करून फाडून त्यामध्ये रामरूपांचं दर्शन सर्वत्रांना घडवलंय. सियावर रामचंद्र की जय. आणि हा देखावा पाहिल्यानंतर प्रत्यक्ष जानकी देवी, विभीषण, नळ, नीळ, जांबुवंत सारे जण आश्चर्यचकित झाले. कित्येकांनी तर लज्जेनी मानाखाली घातल्या. साऱ्यांनी मावजी रायांचा जय जयकार केलाय. पवन सुत हनुमान की जय. आनंदी आनंद झालाय. आणि हा अधिकार हनुमंतांचा प्रभू रामरायांना माहीत होता आणि म्हणूनच त्यांनी जानकीला म्हटलं होतं की त्यांना देण्यासाठी माझ्याजवळ बक्षीस नाहीये. तेव्हा असा हा चिरंजीव पदाला प्राप्त करणारा मारुतीराय की यांच्या चरित्रावरून आपल्या लक्षामध्ये येईल की हनुमंतांचा अधिकार किती मोठा आहे. शक्ती, भक्ती, बुद्धी या सर्वच गुणांचा आदर्श असून देखील नित्य रामांच्या समोर हात जोडून त्यांच्या नामामध्ये जो रंगलेला असतो, श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय, तेव्हा असा हा दास्य भक्तीचा आदर्श म्हणजे हनुमंत. अशा पवनसुतांचा आदर्श सध्याच्या तरुण पिढीने आणि आपल्या समोर ठेवून त्यांच्या अंगी असलेल्या गुणांचा अंगीकार करायचा आहे, त्याचा प्रयत्न करायचा आहे. ही शक्ती, बुद्धी आणि सामर्थ्य यांची ही देवता असलेल्या या हनुमंतांच्या कार्यावरून आपण सुद्धा विधायक कार्याकरता त्या शक्ती बुद्धीचा उपयोग करावा आणि विघातक विध्वंसक कार्यासाठी त्याचा उपयोग करून आपल्या देशाची हानी करू नये. परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम. सज्जनांचं रक्षण, दुष्टांचं निर्दालन या तत्वांचं आचरण आपण करावं याच आशयाने मूळ अभंगामध्ये तुकाराम महाराज आपल्याला हे सांगतात की पवन सुतांच्या आणि या चरित्रावरून आपण आपल्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षामध्ये ठेवायच्या आहेत.

आपण ऐकलत कीर्तन. आख्यानाचा विषय होता पवनसूत. कीर्तनकार होत्या जानकीबाई पोद्दार. आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमातून आता निरोपाची वेळ झाली आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.

0: आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: श्रोते हो, सोमवारी 24 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका विम्याचं महत्व याविषयी मनोज भाटवडेकर यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
2: खरं तर विमा ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये अनिश्चित घटना परिस्थितीला सामोरा जाणाऱ्या सर्व लोकांच्या समूहापैकी ज्यांचं नुकसान होतं त्या नुकसानीची उर्वरित लोकांमध्ये विभागणी करणं. जेव्हा एखादं कुटुंब आपल्या कमावत्या व्यक्तीला गमावतं तेव्हा खऱ्या अर्थी त्या व्यक्तीमुळे घरात येणारं उत्पन्न गमावलं जातं.
1: बरोबर.
2: त्या व्यक्तीची भरपाई आपण नाही करू शकत, पण विमा जर असेल तर त्या व्यक्तीच्या उत्पन्नाची आपण थोड्याफार प्रमाणामध्ये भरपाई करू शकतो.
1: बरोबर. तेव्हा नक्की ऐका सोमवारी 24 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
3: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
4: दर बुधवारी सकाळी 8:40 वाजून आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

0: निसर्ग इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz
1: सादर करते विवेक वानखडे।

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती.
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे.

श्रोते हो, यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आशुतोष सावे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. भारतीय शेअर बाजारात या महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांकडून आतापर्यंत 23,544 कोटी रुपयांची गुंतवणूक. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूरमध्ये सनदी लेखापालासह 16 कंपन्यांवर गुन्हे दाखल. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या दिवसअखेर 5 गडी बाद 300 धावा. अंतराळ क्षेत्रातली जागतिक प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज अंतराळ क्षेत्रातल्या स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. जगभरातल्या लोकांना आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द घडवण्यासाठी भारत हे पसंतीचं ठिकाण वाटावं असं वातावरण निर्माण करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. या दृष्टीनंच या कंपन्यांनी आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य राखण्याची सूचना देखील त्यांनी केली.
1: हमें ऐसा एक औरा खड़ा कर देना चाहिए कि इस फील्ड में दुनिया भर के लोगों को जिंदगी बनानी है, हिंदुस्तान जाओ, भारत की कोई स्टार्टअप से जुड़ जाओ, भारत की कोई स्पेस एजेंसी से जुड़ जाओ. मैं पक्का मानता हूँ जी, पूरा टैलेंट पूल जो है एक मैग्नेट की तरह आपके कारण हम खींच सकते हैं और वो हमारी एक बहुत बड़ी ताकत बन सकता है.
0: या क्षेत्रातल्या देशभरातल्या स्टार्टअप कंपन्यांनी सरकारवर विश्वास दाखवला असल्याचंही प्रधानमंत्री म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी अंतराळ क्षेत्र खासगी क्षेत्राकरता खुलं केल्याबद्दल स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्र्यांचे आभारही मानले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गगनयान या देशाच्या महत्वाकांक्षी मोहिमेचा उल्लेख करून अंतराळ क्षेत्रातली ही उल्लेखनीय कामगिरी देशाची विज्ञान क्षेत्रातली उत्कृष्टता सिद्ध करत असल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर एक चित्रफीत प्रसारित केली असून नवीन जागतिक व्यवस्थेत भारत आपल्या अंतराळ क्षेत्राचा सातत्यानं विस्तार करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जोपर्यंत युवा वर्गाला कोणत्याही अडथळ्याशिवाय काम करण्याचा अनुभव घेऊ देत नाही तोपर्यंत आपण स्टार्टअप परिसंस्थेचा अपेक्षेएवढा विस्तार करू शकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपुरात मंथन फॉर युवा 2026 या अभियानाच्या समारोप सोहळ्यात बोलत होते. राज्य सरकारनं स्टार्टअप परिसंस्थेला पाठबळ देण्यासाठी चांगलं धोरण तयार केलं आहे. यशस्वी स्टार्टअप्सच्या संस्थापकांसोबत चर्चा करून या धोरणात आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील असं त्यांनी सांगितलं. यावेळी हजारो तरुणांनी एकत्रितपणे ढोल ताशाचं वादन करून जागतिक विक्रमाचीही नोंद केली. महाराष्ट्रात खासगी शिकवणी वर्गांची नोंदणी आणि नियमनासाठी नवीन कायद्याच्या मसुद्यावर राज्य सरकारनं 4 सप्टेंबरपर्यंत सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. 25 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या शिकवणी वर्गांना या कायद्यातल्या तरतुदी लागू असतील. या कायद्याअंतर्गत सर्व खासगी शिकवण्यांना नोंदणी अनिवार्य असेल. तसंच नोंदणी प्रमाणपत्राचं ठराविक कालावधीनंतर नूतनीकरण करून घ्यावं लागेल. तसंच या वर्गांचं शुल्क भरल्यानंतर पावती देणंही बंधनकारक केलं जाईल. तळघरातून असे शिकवणी वर्ग चालवता येणार नाहीत. या कायद्यातल्या कोणत्याही तरतुदींचं उल्लंघन केलं तर 1 ते 5 लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा परवाना रद्द करणं किंवा दोन्ही अशी शिक्षा ठोठावली जाऊ शकते. देशाच्या शेअर बाजारात परदेशी गुंतवणुकीचा ओघ ऑगस्ट महिन्यात कायम राहिला असून ताज्या आकडेवारीनुसार परदेशी गुंतवणूकदारांनी आतापर्यंत 23,544 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. देशांतर्गत घटकांची मजबूत स्थिती आणि भक्कम तिमाही निकालांच्या बळावर शेअर बाजारातली परदेशी गुंतवणुकीची जून महिन्यातली गती ऑगस्टमध्येही कायम राहिल्याचं यात म्हटलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राच्या वाढत्या मूल्यांकनामुळे जागतिक तरलतेचा कल उदयोन्मुख बाजारपेठेकडे वळत आहे तर कर्जरोखे बाजारात परदेशी गुंतवणूकदारांचा मिश्र कल दिसत असल्याचं यामध्ये म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याच्या एका प्रकरणात लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी उदगीर इथला एक सनदी लेखापाल आणि एकूण 16 कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपींनी खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारावर 2022 ते 2026 या कालावधीत तब्बल 2,143 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम परदेशात पाठवायला सहाय्य केल्याचं प्रथमदर्शनी आढळून येत असल्याचं पोलीस सूत्रांनी

0: स्पष्ट केलं आहे. या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात आज कोलंबो इथं सुरू असलेल्या मालिकेतल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं दिवसअखेर 5 गडी गमावून 300 धावा केल्या आहेत. शतकवीर देवदत्त पडिक्कलनं 117 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिल 50, यशस्वी जयस्वाल 45, तर रवींद्र जडेजानं 43 धावांचं योगदान दिलं. ऋषभ पंत वैयक्तिक 3 धावा झाला असताना जायबंदी झाल्यामुळे तंबूत परतला. आजचा खेळ थांबला तेव्हा ध्रुव जुरेल 7 तर सारांश जैन 4 धावांवर खेळत होते. श्रीलंकेतर्फे आज असिता फर्नांडोनं 3 तर लाहिरू कुमारा आणि केशरा नुवंता यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. नेदरलँड्स इथे सुरू असलेल्या FIH महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज ई गटात भारतीय महिला संघाचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10:30 वाजता हा सामना सुरू होईल. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक असणार आहे. भारतानं हा सामना जिंकला तरी भारताचा उपांत्य फेरीतला प्रवेश चीन आणि नेदरलँड्स यांच्यातल्या सामन्याच्या निकालावर अवलंबून असेल. या सामन्यात चीननं विजय मिळवला तर ऑस्ट्रेलियावर विजय मिळवल्यानंतरही भारताचं आव्हान संपुष्टात येईल. विशाखापट्टणम इथे झालेल्या ब्रिक्स देशांच्या क्रीडा मंत्र्यांच्या बैठकीत आज ब्रिक्स क्रीडा संयुक्त जाहीरनामा स्वीकारण्यात आला. ब्रिक्स देशांमध्ये संवाद, परस्पर आदर आणि समावेशकतेतून क्रीडा क्षेत्रातलं सहकार्य आणखी बळकट करण्याप्रती वचनबद्धता या जाहीरनाम्यात व्यक्त केली आहे. मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत क्रीडा साहित्याचं उत्पादन वाढवणं आणि जागतिक गुंतवणूक भारतात आणणं यावरही या बैठकीत भर देण्यात आला आहे. या देशांदरम्यान खेळाडू आणि प्रशिक्षकांची देवाणघेवाण वाढावी, संयुक्त स्पर्धांचं आयोजन व्हावं, तसंच क्रीडा विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातही सहकार्य वाढावं अशी अपेक्षा केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी बैठकीच्या सुरुवातीला व्यक्त केली. युद्धनौका, समुद्रात कार्यरत विशेष जहाजं आणि इतर संबंधित क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भरता ही देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्वाची असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलंय. ते आज कोलकाता इथं गार्डन रीच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स ही नवरत्न कंपनी आणि यंत्र इंडिया लिमिटेड यांच्या सुमारे 3,400 कोटी रुपयांच्या 5 प्रकल्पांच्या पायाभरणीप्रसंगी बोलत होते. मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत भारत जागतिक स्तरावर जहाज बांधणी क्षेत्रातली वाढती मागणी पूर्ण करू शकतो असं राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितलं. गंगा नदीच्या संरक्षणाशी संबंधित नियमांमध्ये केलेल्या बदलांच्या विरोधात दाखल याचिकेवर राष्ट्रीय हरित लवादानं केंद्र सरकारकडे उत्तर मागितलं आहे. गंगा नदीच्या सुरक्षेशी संबंधित नियमांमध्ये केंद्र सरकारनं काही बदल केले आहेत. या बदलांमुळे गंगा नदीला धोका निर्माण होऊ शकतो असा आरोप करत राष्ट्रीय हरित लवादात याचिका दाखल झाली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 27 ऑक्टोबरला होणार आहे. मुंबईत भुलेश्वर इथे काल गणेशोत्सव मंडळाची 22 फुटांची मूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना राज्य शासनानं प्रत्येकी 5 लाख तर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांची भेट घेतली. त्यानंतर बातमीदारांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. या दुर्घटनेची चौकशी करून जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. गणेश आगमन मार्गांकडे महानगरपालिकेनं विशेष लक्ष देण्याचे निर्देशही शेलार यांनी दिले आहेत. अमेरिका इराणवर नव्यानं आर्थिक निर्बंध लादायच्या धमक्या वारंवार देते पण त्यांच्याकडे इराणच्या लोकांशी आदरपूर्वक संवाद साधण्याशिवाय कोणताही मार्ग उरलेला नाही असं इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी म्हटलं आहे. कझाकस्तानमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. विद्यमान अध्यक्ष कासिम जोमार तोकायेव हेच पुन्हा निवडून येतील अशी शक्यता आहे. कझाकस्ताननं याच वर्षी नवी राज्यघटना स्वीकारली आणि देशाची संसद 2 सभागृहांवरून 1 सभागृहाची करायला मान्यता दिली. परदेशी वैद्यकीय पदवीधर परीक्षेबाबत एका वृत्त अहवालात करण्यात आलेले दावे पूर्णपणे दिशाभूल करणारे आणि बिनबुडाचे असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. हे दावे कोणत्याही सत्यापित दस्तऐवज, अधिकृत नोंद किंवा विश्वासार्ह पुरावा नसलेल्या आरोपांवर आधारित आहेत असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं समाज माध्यमावरच्या आपल्या टिप्पणीत म्हटलं आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. भारतीय शेअर बाजारात या महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांकडून आतापर्यंत 23,544 कोटी रुपयांची गुंतवणूक. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूरमध्ये सनदी लेखापालासह 16 कंपन्यांवर गुन्हे दाखल. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या दिवसअखेर 5 गडी बाद 300 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: अकराशे 43 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात.

आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. रात्रीचे 8:15 आणि 27 सेकंद झाली आहेत. आनंद घेऊया लोकसंगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पी सावळाराम यांची रचना, संगीतबद्ध केली आहे वसंत प्रभू यांनी, आणि गायक आहेत शाहीर साबळे आणि लता मंगेशकर.

0: धरमदास मोहिते आणि सहकलाकार यांनी गायलेलं हे गीत होतं लक्ष्मण राजगुरू यांचं. संगीतबद्ध केलं होतं मधुकर पाठक यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत एकनाथ महाराज यांची रचना. गायक शाहीर साबळे, संगीतकार राम कदम.
1: काय झालं भैया?

0: हाटकच लुगडं उठकी चोळी।
1: अगं ती तरी कुठं मिळती?
0: अव फाटकच लुगडं तुटकी चोळी,
1: मग शिवून घे ती।
0: पण शिवायला दोरा ना।

रोशन सातारकर यांनी गायलेलं हे गीत होतं दामोदर शिरवाळे यांचं, संगीतबद्ध केलं होतं विठ्ठल शिंदे यांनी. यानंतर ऐकूया कुमार घनवडे यांची रचना, गायक उत्तरा केळकर, संगीतकार अभिजित राणे.

काशीराम चिंचय आणि विश्वनाथ चिंचय यांचं हे गीत होतं. संगीतबद्ध केलं होतं विजय कठीण यांनी. विश्वनाथ चिंचय यांनी गायलेल्या या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 संसद के समक्ष मुद्दे, रात्री 10 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम, 11 हिंदीमधून बातम्या, 11:05 इंग्रजीमधून बातम्या, हे सर्व आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला 8:45 समाचार संध्या.

हे गीत गायलं होतं प्रल्हाद शिंदे यांनी आणि गीतकार होते साहेबराव कोकाटे. श्रोते हो, यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 संसद के समक्ष मुद्दे, 10 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम. हे सर्व आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करणार आहोत.